सुप्रभात, नमस्कार श्रोतो हो. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. आज आहे गुरुवार, भारतीय सौर 5 भाद्रपद शके 1948 अर्थात दिनांक 27 ऑगस्ट 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपच्या द्वारे. सकाळचे 5:59 आणि 36 सेकंद झाली आहेत. यानंतर 6 वाजता हिंदी समाचार आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.

गुरु हे ब्रह्म आहेत, गुरु हे विष्णूचे स्वरूप आहेत, गुरु हे महेश्वर म्हणजे महादेवच आहेत, एवढेच नव्हे तर गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत. अशी महती गुरुबद्दलची अनेक शास्त्रात, वेदात, पुराणात आपणास ऐकावयास व वाचावयास मिळते. जुन्या काळात गुरुला खूप मान होता आणि गुरुविषयी शिष्याच्या मनात

0: अत्यंत पराकोटीचा आदर मान होता, आजही आहे। आणि ही गुरु शिष्यांची जोडी देवाधिकापासून गुरुकुल परंपरेपासून चालत आलेली आहे। तेव्हा एका शुभाषितकाराने म्हटले आहे, ध्यान मूलम गुरुर मूर्ते, पूजा मूलम गुरुर पदम, मंत्र मूलम गुरुर वाक्य, मोक्ष मूलम गुरुर कृपा। या सुभाषितातून गुरुची महती व महिमा स्पष्ट होते। त्याचबरोबर गुरु हे किती श्रेष्ठ आहेत याचा आपणास प्रत्यय येतो। थोडक्यात याचा आपण अर्थ जाणून घेतला तर हे स्पष्ट होते की ध्यान हे गुरुच्या मूर्तीचे करावे, पूजा गुरुच्या पायाची करावी आणि प्रत्येक शब्द हे गुरुचा मंत्र समजून वागले तेव्हा गुरुची कृपा होते आणि आपणास मोक्ष प्राप्त होतो। उदाहरण घ्यायचे असेल तर गुरु द्रोणाचार्य आणि शिष्य एकलव्य, जेव्हा एकलव्याच्या द्रोणाचार्याने धिक्कार केला तेव्हा एकलव्याने जंगलात जाऊन द्रोणाचार्यांचा मातीपासून पुतळा तयार केला आणि त्या पुतळ्यापासून ज्ञान घेतले, त्याच पुतळ्याची पूजा केली आणि ज्ञान प्राप्त केले, धनुर्विद्येत पारंगत झाले। एकलव्याची गुरुविषयीची आपुलकी श्रद्धा ही पराकोटीची होती हे आपणास दिसून येते। सध्याच्या शिक्षण प्रक्रियेचा विचार केला तर आपणास असे लक्षात येते की विद्यार्थ्यांना फक्त शिक्षकांना शिकविण्यासाठी प्रेरणा द्यावयाची आहे, शिकण्यासाठी त्यांना उद्युक्त करायचे आहे। शिक्षण ही मानवाची गरज आहे। विद्यार्थ्यांच्या आवडीचे त्यांची अभिरुची लक्षात घेऊन त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे। त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारे व त्यांचे जीवन समृद्ध करणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण आपुलकीच्या व आनंददायी वातावरणात मिळावे अशी प्रत्येक सुजाण बालकाची अपेक्षा आहे, किंबहुना शासनास अभिप्रेत आहे। सध्याच्या गतिमान काळाचा विचार करता शिक्षक आणि विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे गरजेचे आहे। शिक्षक म्हणजे ज्ञान, शिक्षक म्हणजे विवेक, शिक्षक म्हणजे सदाचार, असा शिक्षक विद्यार्थ्यांच्या हृदयात असावा व शिक्षकाच्या तेजोलयात विद्यार्थ्याला प्रामाणिकपणा व सचोटी दिसावी। ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात शिक्षकाने स्वतःला वाहून घेतले पाहिजे। या देशाचा सुजाण, सक्षम, बळकट, प्रभावशाली आदर्श नागरिक बनवायचा असेल तर हे कार्य शिक्षकाच्या हाती आहे। सर्व पेशांमधील हा अत्यंत मानाचा पेशा व पवित्र पेशा आहे। बालमनावर संस्कार करण्याचे कार्य हे आई वडील यांच्या नंतर ते शिक्षकावर आहे आणि वयाच्या 8व्या वर्षापर्यंत संस्कार हे चिरकाल टिकणारे असतात, म्हणून लहान वयातच संस्कार केले पाहिजे। इंग्रजीत एक म्हण आहे, स्ट्राईक व्हेन द आयर्न इज हॉट। या इंग्रजी उक्तीप्रमाणे लोहार किंवा घिसडी तप्त लोखंडाला आकार देऊ शकतो, थंड लोखंडाला नव्हे। त्याप्रमाणे योग्य वयातच योग्य वेळी आपण संस्कार करणे गरजेचे आहे। विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे। तेव्हा स्वतःच्या मुलास आपण जसे सांगतो जेथे चुकला तेथे आपण लगेच सांगतो, तसेच प्रत्येक शिक्षकांना सांगितले पाहिजे। त्याचा बोधात्मक, क्रियात्मक व भावात्मक विकासासोबत सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तेव्हा शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण झाले असे आपणास म्हणता येईल। न चोर हर्यम, न चराज हर्यम, न भातृभाच्यम, न भारकारी, वेय कृते वर्धते एव नित्यम, विद्या धनम सर्वधनम प्रधानम। ज्या धनाची चोर चोरी करत नाही, राजा हिरावून घेऊ शकत नाही, भावात विभागणी किंवा वाटणी होत नाही, ज्या धनाला कर म्हणजे टॅक्स लागत नाही आणि जसजसे आपण खर्च करू म्हणजे वाटू तसे ते वाढत जाते आणि सर्व धनांमध्ये सर्वश्रेष्ठ असे विद्याधन आहे। म्हणून म्हणतात, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते। असे जगात सर्वात श्रेष्ठ असणारे धन देण्याचे भाग्य ज्या शिक्षकास लाभले ते शिक्षक अत्यंत धन्य आहेत। अशा शिक्षकांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि त्यांच्या हातून असेच महान विद्यादानाचे कार्य होत राहो।
1: श्रोतो, आताच आपण चिंतन या कार्यक्रमामध्ये गुरु याविषयी शंकर गायकवाड यांचे विचार ऐकले। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा FM 101.1 MHz वर सकाळचे 6 वाजून

11 मिनिट झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला गायिका बेला शेंडे यांच्या आवाजामध्ये डॉक्टर विजया खांडेकर यांची भक्तीरचना. या रचनेला संगीतबद्ध केलं आहे अंजली देशमुख यांनी.

अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेली, गौरी कुलकर्णी यांची रचना आताच आपण ऐकली, ज्ञानेश्वर मेश्राम आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये. श्रोतेहो भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत गायिका आरती अंगलीकर यांनी स्वरबद्ध केलेली पारंपरिक भक्ती रचना, आणि या रचनेसाठी संगीत आहे शिवानंद पाटील यांचं.

कार्यक्रमात यानंतर संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना ऐकूया सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये. संगीतकार आहेत श्रीधर फडके.

श्रोतेहो, भक्तिसंगीताच्या कार्यक्रमामध्ये शेवटी आपण संत एकनाथ महाराजांचा अभंग ऐकलात सुरेश वाडकर यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आणि या रचनेबरोबरच भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात. एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर सकाळची 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आमच्या आजच्या प्रसारण सभेतील उर्वरित प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज सकाळी 6:40 कृषीविषयक कार्यक्रम कृषी सल्ला. आज यामध्ये दुग्धजन्य पदार्थांसाठी पॅकिंग याविषयीची माहिती आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धन संपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 6:55. 7:00 देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:20 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.

भावधारा या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 7:50 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:15 मिश्र संगीताचा आनंद आपण घ्याल. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आम्ही अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 9 ते 10 दरम्यान विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. गीतशिल्प या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची वेळ असेल सकाळी 10:00. आज यामध्ये 20 साल बाद, हम भी इन्सान है, खिलाफ आणि खुदगर्ज या चित्रपटातील काही निवडक गीतांचा आनंद आपण घ्याल. सकाळी 10:30 लेखिका आशा बगे यांच्या भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. आज या पुस्तकाच्या क्रमशः अभिवाचनाचा भाग क्रमांक असेल 71. सकाळी 10:45 लोकसंगीताचा कार्यक्रम. यामध्ये शाहीर रुक्माजी कोसरे आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं आपण ऐकू शकाल. 11:00 प्रायोजित कार्यक्रम उमंग. प्रायोजक आहेत NCERT. सकाळी 11:30 श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 1:00 राष्ट्रीय विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: एक वाजून 40 मिनिटांनी जिल्हा वार्तापत्र, 1:45 3 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 3:10 संध्याकाळी 5:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 5:30 युवावाणी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. संध्याकाळी 7:30 किसानवाणी हा कार्यक्रम, 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:45 समाचार संध्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9 ते 11 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 11:00 राष्ट्रीय हिंदी बातमीपत्र आणि 11:05 राष्ट्रीय इंग्रजी बातमीपत्र. ही दोन्ही बातमीपत्र अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. अशोतो आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल ठीक 11:10. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळची 6:40 होत आहेत. आता ऐकूया कार्यक्रम कृषी सल्ला.
1: मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात मी बालाजी गवारे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया दुग्धजन्य पदार्थांसाठी आधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञान याविषयीची माहिती. मंडळी आधुनिक पॅकेजिंग तंत्रज्ञानामुळे केवळ उत्पादनाचे संरक्षणच होत नाही तर त्याचा साठवण कालावधी वाढतो, पोषण मूल्य अबाधित राहतं आणि अन्न सुरक्षेची खात्री मिळते. आधुनिक पॅकेजिंगचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना बाह्य वातावरणातील आर्द्रता, ऑक्सिजन, प्रकाश, धूळ, दूषित घटक आणि सूक्ष्मजीवांपासून संरक्षण देणं. योग्य पॅकेजिंगमुळे उत्पादनाची चव, रंग, सुगंध आणि पोषण मूल्य दीर्घकाळ टिकून राहते. तसंच वाहतूक आणि साठवण सुलभ होऊन अन्नाची नासाडी कमी होते. मंडळी आधुनिक पॅकेजिंगच्या काही संकल्पना आहेत. यामध्ये मॉडिफाईड ॲटमॉस्फियर पॅकेजिंग या पद्धतीमध्ये पॅकेजच्या आत असलेले हवेचे प्रमाण नियंत्रित करून तिच्या जागी नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड या वायूचे विशिष्ट प्रमाणातील मिश्रण भरलं जातं. कार्बन डायऑक्साईड सूक्ष्मजीवांची वाढ रोखण्यास मदत करतं तर नायट्रोजन ऑक्सिडेशन कमी करून उत्पादनाचा ताजे

0: पणा टिकवून ठेवतो. त्यामुळं उत्पादनाचा साठवण कालावधी वाढतो. चीज, पनीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मंडळी, यानंतरची पॅकेजिंग म्हणजे व्हॅक्युम पॅकेजिंग. व्हॅक्युम पॅकेजिंगमध्ये पॅकेटमधील सर्व हवा बाहेर काढून नंतर ती पॅकेट हवाबंद अर्थात सील केलं जातं. हवेतील ऑक्सिजन काढून टाकल्यामुळं सूक्ष्मजीवांची वाढ मंदावते, तसंच स्निग्धांशाचे ऑक्सिडेशन कमी होते, त्यामुळं उत्पादन अधिक काळ सुरक्षित राहतं. या तंत्राचा वापर विशेषतः चीज, पनीर, खवा आणि इतर उच्च स्निग्धांश असलेल्या पदार्थांसाठी केला जातो. मंडळी, यानंतरची पॅकेजिंग म्हणजे ऑक्सिजन शोषक. ऑक्सिजन शोषक हे ऑक्सिजनशी रासायनिक अभिक्रिया करणाऱ्या पदार्थांपासून तयार केलेले छोटे पाऊच असतात. यामध्ये प्रामुख्यानं रिड्युस्ड आयर्न, एस्कॉर्बिक आम्ल, ग्लुकोज ऑक्सिडेज आणि काही प्रतिक्रियाशील रंगद्रव्याचा वापर केला जातो. हे पाऊच बंद पॅकेजमध्ये ठेवले असता आतील ऑक्सिजन जवळजवळ पूर्णपणे शोषून घेतात, त्यामुळं अन्न पदार्थ खराब होण्याची प्रक्रिया मंदावते आणि त्याचा साठवण कालावधी वाढतो. मंडळी, अजून एक पॅकेजिंग पद्धत म्हणजे खाद्य पद्धत. खाद्य पॅकेजिंग म्हणजे अन्नावर किंवा अन्न घटकांदरम्यान खाद्य पदार्थांपासून तयार केलेला पातळ थर लावणं होय. हा थर अन्नास संरक्षण देतो, तसंच तो खाण्यास सुरक्षित असतो. यासाठी झीन, ग्लुटेन, कोलेजेन, जिलेटिन, व्हे प्रोटीन, चॉकलेट आधारित कोटिंग्स आदीचा वापर केला जातो. सक्रिय पॅकेजिंग किंवा प्रतिजैवक पॅकेजिंग. सक्रिय पॅकेजिंगमध्ये पॅकेजिंग साहित्य केवळ उत्पादनाचं संरक्षण करत नाही, तर उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावते. प्रतिजैविक पॅकेजिंगमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखणारे पदार्थ पॅकेजिंग साहित्यावर लेपण, मिश्रण, स्थिरीकरण किंवा पृष्ठभाग सुधारणा करून वापरले जातात. त्यामुळं अन्नाची सुरक्षितता आणि साठवण कालावधी वाढतो. मंडळी, मायक्रोवेव्हसाठी उपयुक्त कंटेनर. हे कंटेनर विशेष अल्युमिनियम लॅमिनेटपासून तयार केलेले असतात. ते उच्च तापमान, निर्जंतुकीकरण प्रक्रिया आणि मायक्रोवेव्ह गरम करण्यास सक्षम असतात. या पॅकेजिंगमध्ये उत्कृष्ट अडथळा गुणधर्म असतात. हे विविध आकार आणि स्वरूपात उपलब्ध असून प्रामुख्यानं तयार खाण्यायोग्य अन्न पदार्थांच्या पॅकेजिंगसाठी वापरले जातात.
1: दुग्धजन्य पदार्थांसाठी पॅकिंग याविषयीची माहिती आताच आपण ऐकलीत. आजच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये कृषीविषयक कार्यक्रम कृषी सल्ला आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर. सकाळची 6:44 आणि 45 सेकंद झाली आहेत. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोतेहो नमस्कार. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त आपण रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे सर

0: यांच्याशी चर्चा करतो आहोत. कालच्या भागामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की नेत्रदानासाठी नेत्रदान केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी लवकरात लवकर नेत्रपेढीमध्ये संपर्क करणं अतिशय आवश्यक असतं. तर आज आपण जाणून घेऊया की हा संपर्क नेमका कुठे करावा.
1: जवळच्या शासकीय रुग्णालयातील नेत्र विभाग अधिकृत नेत्रपेढी किंवा नेत्रदान केंद्राशी संपर्क करता येतो. त्यासाठी काही टोल फ्री नंबर आहेत, ते मी सांगतो. पहिला नंबर 1919 व दुसरा नंबर 1800103 7100. मी परत एकदा टोल फ्री नंबर सांगतो, 1919 व दुसरा नंबर 1800103 7100.
0: बरं सर, नेत्रदानासाठी जास्तीत जास्त लोकांनी संकल्प करावा, त्या दृष्टीनं पाऊल उचलावं, यासाठी तुम्ही सर्व नागरिकांना काय आवाहन कराल?
1: माझे सर्व नागरिकांना मनापासून आवाहन आहे, आजच आपल्या कुटुंबियाशी नेत्रदानाबद्दल बोला, नेत्रदानाचा संकल्प करा आणि मृत्यूनंतर वेळ न दवडता नेत्रदान केंद्राशी संपर्क साधण्याची जबाबदारी कुटुंबियांनी घ्यावी. आपण आयुष्यभर आपल्या डोळ्यांनी जग पाहतो, पण मृत्यूनंतर हेच डोळे किंवा त्यातील उपयोगी नेत्रपटल दोन व्यक्तीला पुन्हा जग पाहण्याची संधी देऊ शकतात. नेत्रदानाचा संदेश फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो आपल्या कुटुंबात, मित्रपरिवारात, सामाजिक संस्थांमध्ये आणि समाज माध्यमावर पोहोचवायला हवा. एका व्यक्तीने नेत्रदानाचा संकल्प केला आणि त्यातून आणखी 10 व्यक्तींना प्रेरणा मिळाली तर ही चळवळ निश्चितच मोठी होऊ शकते.
0: खरे. श्रोते हो, नेत्रदानाचा संकल्प केलेल्या आणि त्यासाठी जनजागृती करत असणाऱ्या प्राची भोसले यांचे विचार आता ऐकूया. प्राचीताई नमस्कार.
2: नमस्कार.
0: प्राचीताई, नेत्रदान करणं त्यासाठी तुम्ही केव्हा आणि का प्रवृत्त झालात?
2: खरं तर सुरुवातीपासूनच मला समाजकार्याची आवड होती आणि आता माझ्या मृत्यूनंतरही माझ्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळू शकते आणि त्यांचं जीवन जे आहे ते अधिक सुखकर म्हणा किंवा स्वावलंबी होऊ शकतं या विचारानं मला नेत्रदान करण्याची प्रेरणा मिळाली.
0: अशावेळी तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांची नेमकी भूमिका काय होती?
2: खरं तर त्यांचा कायमच माझ्या कोणत्याही सकारात्मक निर्णयाला पाठिंबा असतोच. ज्यावेळी मी हे सांगितलं तर खरं तर मला आता तुमच्या माध्यमातून सांगायला आनंद होतोय, माझ्यासोबत माझ्या घरच्यांनी सुद्धा या संदर्भात, म्हणजे अवयवदान असेल, देहदान असेल किंवा नेत्रदान असेल, या संदर्भात ऑनलाईन नोंदणी केलेली आहे.
0: अरे वा. या होत्या प्राची भोसले. तर श्रोते हो, या नेत्रदान पंधरवड्यामध्ये आपण सर्वांनीच नेत्रदानाचा संकल्प करूया आणि अनेक दृष्टीहीन व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणूया. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबणार आहोत. डॉक्टर सुनील डोखळे सर आपल्या सोबत होते, आपण त्यांचे आभार मानूया आणि कार्यक्रमातून मी आपला आता निरोप घेते. नमस्कार.
3: नेत्रदान याविषयी नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर सुनील डोखळे यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: सॉरी सर। श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकूया।
1: श्रोते हो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात आपण पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी जाणून घेतोय वल्लभ वणजू यांच्याकडून। नमस्कार सर।
2: नमस्कार।
1: तुमच्या आंबा बागेमध्ये तुम्ही जो पावसाचं पाणी साठवण्याचा प्रकल्प केलाय त्याविषयी आता सांगा।
2: तर फणसोप येथे फणसोप हायस्कूलच्या मागे माझ्या आंब्याची बाग आहे 4 एकराची। तिथे जवळजवळ 150 कलमं आहेत। खूप कमी प्रमाणात मला पाणी मिळतं। ज्यावेळेला मला रेन वॉटर हार्वेस्टिंग याबद्दल कळलं मग त्याचा मी अभ्यास केला आणि छतावर पडणारं पाणी कशा प्रकारे जमिनीमध्ये मुरवता येईल किंवा माझ्या बोरवेलमध्ये सोडता येईल किंवा माझ्या विहिरीमध्ये सोडता येईल ह्याचा मी अभ्यास केला आणि ती तंत्र वापरून म्हणजे पाईपद्वारे मी ते पाणी विहिरीत सोडलं, एका दुसऱ्या चॅनलद्वारे मी ते पाणी माझ्या बोरवेलमध्ये सोडलं, तिसरा

0: पर्याय मी माझ्या बागेतून एक ओहळ जातो, पावसामध्ये तो प्रचंड प्रमाणात वाहत असतं, तर तिथे मी एक 55 फुटाचा खड्डा खणून विहिरीसारखा त्या विहिरीमध्ये ते पाणी मी सोडलेलं आहे. आता ह्याचा उपयोग मला तर झालाय, कारण पूर्वी मला जानेवारीपासून पाण्याचा टँकर मागवायला लागायचे, महिन्याला 2 किंवा 3. ते प्रमाण आता मला एप्रिल मे मध्ये ते मला मागवावं लागतं, म्हणजे 2 महिन्याचा जो एका टँकरचा किंवा जे काही टँकर लागत होतील त्याचा खर्च आहे तो माझा कमी झाला. बाकी हा फायदा तर नक्कीच होतो. आणि माझं असं म्हणणं आहे की ते पाणी मलाच मिळालं पाहिजे असं काय माझा आग्रह नाही. माझं समाधान एवढंच आहे की हे जे फुकट जाणारं लाखो लिटर पाणी ते मी जमिनीच्या पोटात जिरवतोय याचं मला खूप समाधान आहे.
1: आज कातळावरच्या बागेमध्ये जे पाणी तुम्ही साठवलं त्याचा भूजल पातळी वाढण्यासाठी कसा उपयोग झाला?
0: नक्कीच, मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की ज्या कॅव्हिटीज आहेत ज्या झऱ्यातून पाणी आपल्याला विहिरीत येतं त्या जेव्हा भूजल पातळी खाली जाते तेव्हा आपण माझी विहीर आटली असं म्हणतो, कारण त्याच्यात पाणीच नसेल तर पाणी कुठून येणार. मग ज्यावेळेला मी हे पाणी परत त्याच्यामध्ये सोडीन, जसं जसं माझ्या विहिरीची लेवल वरती येईल पाण्याची तसं तसं त्या कॅव्हिटीज भरत जातील, आणि त्या कॅव्हिटीज जितक्या लांब असतील तितक्या लांब ते पाणी जाईल. त्या कॅव्हिटीज भरल्या की आपोआप भूजलाची पाण्याची पातळी वाढते.
1: आणि याचा तुमच्या आंबा बागेला कसा उपयोग झाला?
0: मी जसं मगाशी म्हटलं की जानेवारीपासून मला जे दर 15 दिवसाला पाण्याचे टँकर लागत होते, महिन्यातनं 1 किंवा 2 जसा उपसा असेल तसं, ते आता जानेवारीपासून मला न लागता मला एप्रिल आणि मे मध्ये किंवा काही वेळेला मे मध्येच मला पाण्याचा टँकर आणावा लागलेला आहे. अशा प्रकारे मला नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे.
1: अशा प्रकारची पावसाची शेती प्रत्येकानेच करावी यासाठी तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
0: नक्कीच प्रत्येकाने या बाबतीत प्रयत्नशील आणि कृतिशील असलं पाहिजे. जसं मी पहिलं उदाहरण दिलं की बँकेमध्ये आपण आपली सेव्हिंग्स ठेवतो किंवा पैसे साठवून ठेवतो, आपल्याला गरजेनुसार ते आपण काढतो, पण काढल्यानंतर आपण ते पैसे परत भरतो कारण आपल्याला परत त्याची गरज आहे,
1: भविष्यात त्याची गरज आहे.
0: पाण्याचंही तसंच आहे. सुरुवातीला मी सांगितलेलं वाक्य तुम्हाला आठवत असेल तर पुढची युद्ध ही नक्कीच पाण्यावरनं होतील जर आपण त्याचं योग्य नियोजन केलं नाही तर. त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की आपल्या परसात आपल्या जागेत आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग केलंच पाहिजे.
1: तेव्हा श्रोते हो, तुमच्या लक्षात आलंच असेल की पावसाचं पाणी साठवणं, पावसाची शेती करणं हीच आता काळाची गरज आहे. सर, आज आपण इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. आपणही मला ही संधी दिलीत त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.
2: परिसर या कार्यक्रमात पावसाचं पाणी साठवण्याचं तंत्र याविषयी वल्लभ वणजू यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 झाली आहेत. थोड्याच वेळात जाणून घेऊया आजचा दिनविशेष. तत्पूर्वी ऐकूयात काही जाहिरात संदेश.

0: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकीजवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89. मुळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
2: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
3: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ञ.

0: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.
1: सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आणि शेतकरी दिनानिमित्त भव्य शेतकरी मेळावा कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण, उद्घाटक जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, विशेष उपस्थिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील. रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026, वेळ दुपारी 12:30. स्थळ सुमन मंगल कार्यालय, हदगाव. शेतकरी बांधवांनो, हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा. विनीत भागवत देवसरकर.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ.
4: तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये.
4: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित.

0: सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ,
1: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
0: पिंपरी चिंचवड मध्ये.
1: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
3: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळंतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
4: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
3: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
4: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825 800 72.

श्रोतो आता जाणून घेऊया आजचं दिनविशेष. आज आहे गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट 2026. आजचा सुविचार, अज्ञानी असण्यात नाही तर शिकण्याची तयारी न दाखविण्यात कमीपणा आहे. दिनविशेष, सर दोराबजी जमशेटजी टाटा यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1859 रोजी झाला होता. क्रिकेटवीर डॉन ब्रॅडमन यांचा आज जन्म. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1908 मध्ये झाला. आज आहे मदर तेरेसा यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1910 रोजी झाला होता. तसेच सेतू माधवराव पगडी यांचा देखील आज जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1910 मध्ये झाला. आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ वीरा करंदीकर यांचा देखील आज जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1919 मध्ये झाला. भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांचा स्मृतिदिन. त्यांचे निधन 27 ऑगस्ट 1979 मध्ये झाले. श्रोतो आताच आपण आजचा दिनविशेष जाणून घेतलात.

आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स वर. श्रोते हो, आमच्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आपण ऐकू शकता न्यूज ऑन AIR या ऍपच्या द्वारे देखील. सकाळचे 7 वाजले आहेत. आता ऐकूया देशभक्तीपर गीतरचना.

आताच आपण जावेद अख्तर यांचं देशभक्तीगीत ऐकलं. सोहेल खेण आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये संगीतकार होते सोहेल सेन. ही देशभक्तीपर गीतरचना आपण ऐकलीत आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाइश.
1: जरी बाप सारा जगाचा परी तू आम्हाला करांची विकुमाऊस.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9

0: 0525251 2 0.
1: आमचा फोन क्रमांक 940-525-5120.
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो, फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
3: फोन फरमाईश.
4: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सेवा FM 101.1 MHz. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

नेत्रदान म्हणजे केवळ डोळ्यांचे दान नाही, तर एखाद्याच्या आयुष्यात प्रकाश देण्याचे महान कार्य आहे। नेत्रदानाबाबतचे गैरसमज दूर करूयात, मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची प्रतिज्ञा करूयात आणि कॉर्नियामुळे येणारे अंधत्व दूर करण्यासाठी आपला हातभार लावूयात। राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर। चला तर आजच संकल्प करूयात, माझ्या जाण्यानंतरही माझ्या डोळ्यांनी कुणाचे तरी जग उजळू दे। नेत्रदान करा, दृष्टी द्या, कोणाच्या तरी आयुष्याला प्रकाश द्या। राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा 25 ऑगस्ट

हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमात नक्की कॉल करा. आपला हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे पार्किन्सन्स अर्थात कंपावात, लक्षणे, कारणे आणि आधुनिक उपचार. श्रोत्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील मेंदूतज्ञ डॉक्टर रामदास सोळंके. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 0240-2970-231. हॅलो डॉक्टर.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे खेलो इंडिया डायलॉगला संबोधित करणार. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 105 भारतीय पर्यटक बेपत्ता. राज्यातल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. राज्यात शासकीय शाळांमधल्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचं पारडं जड. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे खेलो इंडिया डायलॉगला संबोधित करणार आहेत. भारताच्या क्रीडा प्रवासात युवकांचा अधिकाधिक सहभाग वाढवणं, त्यांच्या आकांक्षा जाणून घेणं आणि सक्षम युवा केंद्रित विकसित भारताच्या उभारणीत त्यांचं योगदान सुनिश्चित करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मेरा युवा भारतच्या वतीनं आयोजित हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा एक भाग आहे. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमध्ये युवा कनेक्ट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांना खेळाडूंशी थेट संवाद साधण्याची तसंच भारतीय क्रीडा क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात आपले विचार आणि आकांक्षा मांडण्याची संधी मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय कला महाविद्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

0: नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत. प्रारंभिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीत येऊन अचानक पूरस्थिती निर्माण झाली. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणाहून 80 जणांची सुखरूप सुटका केली आहे. पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमा दलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. दरम्यान या पुरात अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी करण्यात आले आहेत. मंत्रालयातला नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून ज्यांना कुठल्याही प्रकारच्या मदतीची गरज आहे त्यांनी 1070 या राज्य नियंत्रण कक्ष हेल्पलाईनवर किंवा 93-21-58-73 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाकडून 02-40-2-33-10-77 आणि 73-50-33-51-04 हे नंबर जारी करण्यात आले आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या पर्यटकांनी 02-462-23-50-77 किंवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. मुंबई पोलिसांनी राज्य लोकसेवा आयोग एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना येत्या बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. सायबर गुन्हेगार पोलीस सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावानं धमकावून नागरिकांची फसवणूक करत आहेत, त्यामुळे अशा प्रकारांना बळी न पडता फसवणूक झाल्यास तातडीनं 1930 या सायबर हेल्पलाईनवर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत काल डिजिटल अरेस्ट जनजागृती लघुपट आणि 1930 महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. फसवणुकीनंतरचा गोल्डन अवर अत्यंत महत्वाचा असून तातडीनं तक्रार केल्यास पैसे रोखण्याची किंवा परत मिळवण्याची शक्यता वाढते असं मुख्यमंत्री म्हणाले.
1: याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की चांगल्या पद्धतीने आपण पैसे लोकांचे वापस करतो तरी आज लोक रिपोर्ट करायला इतका काळ लावतात. अनेक केसेसमध्ये 3-3 दिवसांनी लोक रिपोर्ट करतात, काही केसेसमध्ये 15 दिवसांनी करतात आणि मग त्यांचे 10-12% पैसे रिकव्हर होत नाही, कारण त्या पैशाची अशी विल्हेवाट लागलेली असते की ते परत येत नाही. आणि म्हणून लोकांमधला भय दूर करून संपर्क तुम्ही त्वरित करा, काही असलं तरी त्यांनी त्याच्यावर कॉल केला पाहिजे.
0: व्हॉइस क्लोनिंग, डीप फेक आणि बनावट ऑडिओ व्हिडिओ यासारख्या नव्या सायबर धोक्यांबाबतही नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं शालेय शिक्षण विभागानं 1 सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार शासकीय शाळांमधल्या 5-10 20 लाख विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार असून दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल मुंबईत शालेय शिक्षण विभाग, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि वन साईट एक्सिलार लाक्सेटिका फाउंडेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. सुरक्षित अन्न ही केवळ सरकार किंवा प्रशासनाची जबाबदारी नाही तर नागरी अन्नधान्याचे व्यापारी आणि नियामक संस्था अशा सर्वांना यासाठी एकत्रित काम करावं लागेल असं अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. सणासुदीच्या काळात नागरिकांनी खाद्यपदार्थ विकत घेताना त्यांची गुणवत्ता, किंमत, एक्सपायरी डेट अशा सर्व गोष्टींची खातरजमा करून घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यात खुल्या तेलाच्या विक्रीवर बंदी घालणं हा नवा आदेश नाही. 2011 पासूनच खुल्या तेलाच्या संदर्भात नियम लागू आहेत.

0: मात्र काही विशेष परिस्थितीत खुल्या तेलाच्या विक्रीसंदर्भातल्या नियमांमध्ये सूट दिली जाऊ शकते असंही मुंढे यांनी सांगितलं. राज्यात 31 जुलैपर्यंत एफडीएनं 3,100 पेक्षा अधिक खाद्यपदार्थ आस्थापनांची तपासणी केली. त्यापैकी 165 जणांचे परवाने रद्द करण्यात आले. 750 आस्थापनांना सुधारण्यासाठी नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती मुंढे यांनी यावेळी दिली. ईद ए मिलाद उन नबी काल सर्वत्र उत्साहात साजरी झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबाद इथं यानिमित्त पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या पवित्र पोशाख आणि केसांचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले होते. छत्रपती संभाजीनगर शहरातही ईदनिमित्त भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांचं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आलं. शहरात 6 ठिकाणी रक्तदान शिबिरं, अन्नदान करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. ईदनिमित्त लातूरच्या केजीएम ग्रुपच्या वतीनं ईदगाह मैदानात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात अनेक जणांनी रक्तदान केलं. बीड इथं बार्शी नाका परिसरात मुस्लिम बांधवांच्या वतीनं जुलूस काढण्यात आला. यावेळी परस्परांना शुभेच्छा देत सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश देण्यात आला. कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफनं खरेदी केलेला सुमारे 450 मेट्रिक टन कांदा काल नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथून विशेष रेल्वेनं दिल्लीला रवाना झाला. केंद्र शासनाच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं शहरी भागातल्या ग्राहकांना रास्त दरात कांदे उपलब्ध करून देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयांचं फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. शॉर्ट सर्किटमुळे आगीच्या घटना घडू नयेत यासाठी रुग्णालयात विशेषतः आयसीयू आणि ज्या ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर व्हेंटिलेटर ठेवल्या जाणाऱ्या कक्षात अग्निशमन यंत्रणा आणि फायर अलार्म तपासणी करून अधिक सक्षमपणे कार्यान्वित राहील याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. मुंबईत आज होणाऱ्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात पोलिसांनी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे यांच्यासह कार्यकर्त्यांना उजनी टोलनाक्यावर रोखलं होतं. मात्र कसबे हे शेकडो शेतकऱ्यांसह पोलिसांना चकवा देत मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. जिल्ह्यातल्या टोलनाक्यावर पोलिसांनी ताफा अडवल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. क्रिकेट. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल चौथ्या दिवस अखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव काल 290 धावांवर संपला. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला. त्यानंतर श्रीलंकेच्या दिवसअखेर 6 बाद 229 धावा झाल्या आहेत. हवामान. पुढील 3 दिवस मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे खेलो इंडिया डायलॉगला संबोधित करणार. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 105 भारतीय पर्यटक बेपत्ता. राज्यातल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर्स जारी. आणि एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी आयोगाच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: एफएम बँड 101.1 MHz आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल.
2: Brand new audio series The Savior brought to you by Sri Ganga Hospital.
3: ही गोष्ट आहे मनीषाची, जिचं आयुष्य अक्षरशः एका बेडपुरतं मर्यादित झालं होतं. संपूर्ण 1 वर्ष सतत बेडवर असल्यामुळे तिचं वजन 120 किलोवरून थेट 130 किलोपर्यंत पोहोचलं. गुडघे पूर्ण झिजलेले, वाकडे झालेले, प्रत्येक हालचालीत असह्य वेदना. हळूहळू चालणं तर दूरच, तिचं बसणं सुद्धा कठीण झालं होतं. दिवसागणिक मनीषा व तिच्या कुटुंबियांचा आत्मविश्वास तुटत चालला होता. शेवटी परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने तिला श्री गंगा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. तिथे ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट डॉक्टर विजय कागडे यांनी तिची तपासणी केली. वाढलेलं वजन आणि दोन्ही गुडघ्यांची अवस्था पाहता डॉक्टर विजय कागडे यांच्या सल्ल्या

0: त्याने मनीषाच्या कुटुंबियांनी नी रिप्लेसमेंट सर्जरीचा निर्णय घेतला. सर्जरी खूप चॅलेंजिंग होती, पण गंगा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानामुळे तिच्या कुटुंबियांना नवी आशा मिळाली. या रोबोटिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी काप, कमी टाके आणि अधिक अचूकतेने मनीषाचे दोन्ही गुडघे एकाच वेळी बदलण्यात आले. काही तासांनी सर्जरी पार पडली. सर्जरीच्या दुसऱ्याच दिवशी चमत्कार घडला. मनीषा स्वतःच्या पायांवर उभी राहिली. एक पाऊल, मग दुसरं पाऊल आणि पाहता पाहता ती चालू लागली. त्या क्षणी तिचं हरवलेलं आयुष्य परत आलं. घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि तिच्या डोळ्यातील नवी चमक हेच त्या उपचारांचं खरं यश ठरलं. योग्य वेळी घेतलेला निर्णय, आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ उपचारांमुळे मनीषाच्या थांबलेल्या आयुष्याला पुन्हा गती मिळाली.
1: श्री गंगा हॉस्पिटल मध्ये इलाज फक्त आजारांचा होत नाही, तर प्रत्येक पावला गणिक नव्या आयुष्याची सुरुवात होते. आणि जेव्हा विषय हाडं आणि सांध्यांचा असतो, तेव्हा विश्वास फक्त एकच. ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट डॉक्टर विजय कागणे हाडं आणि सांध्यांच्या गुंतागुंतीच्या समस्येंवर आता अचूक निदान आणि अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे मिळवा खात्रीशीर उपचार. श्री गंगा हॉस्पिटल, शिवाजीनगर, नांदेड.
2: आताच आपण ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री गंगा हॉस्पिटल ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्राने प्रसारित केला

आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM 101.1 मेगाहर्ट्झवर. सकाळची 7:24 आणि 43 सेकंद झाली आहेत. यानंतर 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आता आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, उत्तम आरोग्य ही आपली खरी संपत्ती आहे. मात्र काही आजार हे आपल्याला अनुवंशिकतेमुळे होतात. या आजारांची माहिती वेळेवर झाली तर नियोजन करणं सोपं जातं. असाच

0: एक आजार म्हणजे सिकल सेल। केंद्र आणि राज्य शासनानं सिकल सेल मुक्त भारत करण्याचं ध्येय समोर ठेवलं आहे आणि याच अनुषंगानं चर्चा करण्यासाठी आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलं आहे आरोग्य सेवा संचालक डॉक्टर विजय कंदेवाड यांना। नमस्कार सर।
1: नमस्कार मॅडम।
0: दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे। एक अत्यंत महत्वाचा विषय सिकल सेल, या आजाराविषयी जनजागृती होणं, लोकांना माहीत होणं फार गरजेचं आहे, म्हणूनच आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन। नेमकं आपण काय सांगाल की सिकल सेल हा आजार नेमका काय आहे?
1: मॅडम, सिकल सेल हा एक अनुवंशिक आजार आहे। हा आजार जो त्यांच्या पालकांपासून त्यांच्या होणाऱ्या अपत्यांना हा आजार होतो आणि त्या ठिकाणी अनुवंशिकता म्हणजे सांगायचं झालं तर हा जीन्समध्ये तो डिफेक्ट असतो आणि तो पुढच्या पिढ्यांना तो त्या ठिकाणी ट्रान्सफर होतो। तर या ठिकाणी असं ऑब्झर्वेशन आहे की जर समजा दोन पालक हे वाहक असतील, सिकल सेल आजाराने वाहक असतील, तर त्यामध्ये 25% शक्यता असते की त्यांच्या मुलांना तो आजार होईल आणि त्यापैकी 50% जे मुलं असतात, अपत्य असतात, त्यांना ते वाहक म्हणून जन्माला येऊ शकतात आणि 25% नॉर्मल असू शकतात, असं एक जनरल एक स्टॅटिस्टिकल ऑब्झर्वेशन आहे। त्यामुळे अनुवंशिक आजार असल्यामुळे यामध्ये त्याला प्रिव्हेंशन हाच त्याच्यामध्ये मुख्य त्याच्यामध्ये उपचार आहे।
0: अनुवंशिक आपण सिकल सेलला म्हणतात की अनुवंशिक आहे, तर नेमका अगदी सविस्तर खुलात जाऊन याचा अर्थ शोधायचा झाला तर नेमका काय आहे, म्हणजे आई वडिलांना असला तर मुलांना होणारच की कसं काय?
1: यामध्ये आई आणि वडील दोघे जर वाहक असतील तर त्यामध्ये मुलांना हा आजार होऊ शकतो, त्याची शक्यता असते। पण जर का समजा एक पालक वाहक असेल आणि एक नॉर्मल असेल तर मग त्यांचं जे मूल असतं किंवा अपत्य असतं ते वाहक म्हणून जन्माला येऊ शकतं।
0: पण नेमका हा आजार आहे काय?
1: या ठिकाणी सिकल सेल जो आजार आहे हा आपल्या तांबड्या पेशींचा त्या ठिकाणी मुख्यतः आजार आहे। तर या ठिकाणी तांबड्या पेशींचा जो आकार असतो तो त्या ठिकाणी कोयत्याप्रमाणे होतो। तांबड्या पेशींचा आकार युजली गोल असतो आणि प्रवाहामध्ये अडचणी निर्माण होत नाहीत, पण जेव्हा याचा आकार कोयत्याप्रमाणे होतो त्या ठिकाणी मग रक्तवाहिन्यांमधून हे जेव्हा हे रक्तपेशी जातात तर त्या ठिकाणी त्या अडथळा निर्माण करू शकतात, त्याचे क्लॉट्स तयार होतात आणि मग त्या ठिकाणी जी लक्षणं असतात मुळात की बाबा हातपाय दुखणे, सांधे दुखी, हे अशी जी लक्षणं आजारामध्ये दिसून येतात ती प्रामुख्याने त्याच्यामुळे असतात।
0: आपल्या महाराष्ट्राचा जर विचार करायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रात या सिकल सेल ग्रस्त रुग्णांचं प्रमाण किती आहे?
1: हो, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे। साधारणपणे आपल्या इथे वाहक जे आहेत, सिकल सेल वाहक रुग्ण आपण म्हणूयात, ते साधारणतः 2,04,000 आपल्याकडे नोटिफाईड आहेत आणि आपल्याकडे 27,000 जे आहेत ते सिकल सेल आजाराने बाधित असलेले रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत आणि याचं प्रमाण जे आहे ते प्रामुख्याने जे 21 जिल्हे आहेत आपले आणि त्यामधले 16 जे आहेत ते ट्रायबल जिल्हे आहेत, आदिवासी जिल्हे आपण ज्याला म्हणतो, त्या जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण जास्त दिसून येतं।
0: कुठला आजार होतो तर तो आजार होण्यामागे काहीतरी ठोस कारण असतात की ज्या कारणांमुळे तो आजार होतो रुग्णाला, तर सिकल सेलची कारणं काय आहेत?
1: नाही, मुख्यत्वे करून मॅडम मी मगाशी बोललो त्याप्रमाणे हा अनुवंशिक आजार आहे आणि जे जीन्स असतात आपल्या जीन्समध्येच हा आजार त्या ठिकाणी डिफेक्ट असल्यामुळे तो त्या ठिकाणी पालकांकडून तो अपत्यांना पुढच्या पिढीला तो ट्रान्सफर होतो।
0: आता आपण भौगोलिक भाग आणि सामाजिक या दोन्हींचा जर विचार करायचा झाला तर याचं प्रमाण कुठे जास्त आहे?
1: आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आपले 16 आदिवासी जिल्हे आहेत, तर त्या जिल्ह्यांमध्ये याचं प्रमाण निश्चितपणे आदिवासी बहुल जो जिल्हे आहेत त्या ठिकाणी त्या तालुक्यांमध्ये जास्त दिसून येतो।
0: आपल्याकडे तशी रक्त चाचणी म्हणजे विवाहापूर्वी होणं तसं गरजेचं असतं, पण ती कितपत होते हाही एक प्रश्न आहे। तर विवाहापूर्वीची रक्त चाचणी दोघांचीही आणि गर्भधारणा जी होते तर त्यापूर्वीची रक्त चाचणी याच्या महत्वाविषयी तुम्ही काय सांगाल सिकल सेलच्या बाबतीत?
1: नक्कीच, याच्यामध्ये विवाहपूर्व समुपदेशन, मी तर म्हणेल की समुपदेशन हे महत्वाचं आहे आणि विवाहपूर्व चाचणी, या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये खूप महत्वाच्या आहेत की आपण त्या माध्यमातून आपण जे विवाहयोग्य जोडपी आहेत त्या दोघांची जर आपण चाचणी केली आणि आपल्या जर असं लक्षात आलं की हे दोन्ही नॉर्मल आहेत, त्यांना सिकल सेल टेस्ट जी असते आपली ती जर निगेटिव्ह आली तर मग ते विवाह योग्य जोडपी आपण त्याला म्हणू शकतो। पण समजा जर का दोन्ही वाहक असतील, टेस्टिंगमध्ये असं लक्षात आलं आपल्या की सिकल सेल वाहक आहेत, तर मग अशा वेळी आपण त्यांच्या लग्नाला म्हणजे त्यांच्या पालकांना समुप

0: करून आपण सांगू शकतो की बाबा यांचं जर दोन्ही वाहक आहेत त्यामुळे यांचं जर लग्न झालं तर पुढे होणाऱ्या आपत्त्यांना हे आजारी बाल किंवा मूळ जन्माला येऊ शकतं, त्यामुळे ते टाळता येऊ शकतं आपल्याला. हा त्या टेस्टिंगचा काउन्सिलिंगचा त्याच्यामध्ये फायदा आहे.
1: एक संपूर्ण कुटुंब असतं आणि कुटुंबात एखाद्याला सिकलसेल हा आजार झालेला आहे तर मग बाकीच्या कुटुंबाला धोका आहे का?
0: नाही, आता हा आजार तसा म्हणजे स्पर्श केल्याने किंवा आता सोबत बसल्याने असं पसरत नाही. हा संसर्गजन्य आजार नाही, हा आजार अनुवंशिक आहे. त्यामुळे एका कुटुंबात एखाद्या व्यक्तीला असेल तर तो अनुवंशिक मार्गाने म्हणजे लग्नानंतर होणाऱ्या आपत्त्यांना आणि त्याच्या जोडीदाराचं स्टेटस काय आहे त्यावर ते अवलंबून आहे.
1: अच्छा, जोडीदाराला देखील असेल तर मग पुढे ते जाण्याची शक्यता.
0: मी मगाशी बोललो त्याप्रमाणे की जर आई आणि वडील ते दोघही वाहक असतील तर त्यांच्या मुलांना 25% मुलांना सिकलसेल आजार होऊ शकतो आणि 50% मुलं हे वाहक असू शकतात.
1: डॉक्टर, अनेकदा असं लक्षात येतं की आजार आहेत हेच मुळात फार उशिरा लक्षात येतं, तर मग ते लक्षात येण्यासाठीची म्हणून काही नक्कीच आजाराच्या प्रत्येक तो दाखवत असतो मी तुमच्या शरीरात आहे ही माझी लक्षणं आहेत, तर नेमकी लक्षणं काय आहे या आजाराची आणि जे बालवयात किंवा लहान वयातली मुलं आहेत त्यांची लक्षणं आणि जे प्रौढ आहेत त्यांची लक्षणं ही सारखीच आहेत की वेगवेगळी असतात?
0: मुख्यत्वे करून म्हणजे ह्याच्यामध्ये रक्तक्षय होतो. सिकलसेल जो आजार आहे हा रक्तक्षय आहे, अॅनिमिया म्हणजे. तर त्या ठिकाणी मग थकवा येणे, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन आपण ज्याला म्हणतो, किंवा ह्या सिकलसेलमध्ये पर्टिक्युलरली हातपाय दुखणे, सांधेदुखी, ह्या अशा प्रकारची लक्षणं प्रामुख्याने दिसून येतात. हे व्यक्ती लवकर थकतात म्हणजे एक्झॉस्ट होणे ज्याला म्हणतो आपण, काम करत असताना कुठलंही श्रमाचं अतिश्रमाचं काम असेल त्यावेळी त्यांना जास्त थकवा येतो. त्यानंतर थंडीच्या जेव्हा कालावधी असतो त्यावेळी यांना जास्त त्रास होतो, मुळात सांधेदुखी, हातपाय दुखणे वगैरे हे एक त्याच्यामध्ये लक्षण प्रामुख्याने दिसून येतं.
1: साधारणतः रक्तस्राव, संसर्ग, थकणं, तर याविषयी तुम्ही काय सांगाल? सिकल सेलचा रोल यामध्ये किती मोठा आहे?
0: रक्तस्राव त्यामध्ये मॅडम या ठिकाणी कसं आहे की ह्या आजारामध्ये मुळात गुठळ्या निर्माण होतात, म्हणजे ह्या कोयत्याप्रमाणे रक्तपेशी झाल्यामुळे त्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये पुढे जाऊन अडकतात, त्याचे क्लॉट्स तयार होतात, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना त्रास होतो, म्हणजे पेन होतं किंवा सांधेदुखी होते किंवा काही ठिकाणी त्यांना मग ते ब्लिडिंग सुद्धा होतं, अशा प्रकारे हे लक्षणं आढळून येतात.
1: नक्कीच, आणि याचा एक संपूर्ण त्यांच्या जीवनावरती कुठेतरी प्रभाव होत असेल नाही का? म्हणजे त्या रुग्णाला जर हा आजार झाला तर त्याचं शिक्षण म्हणा किंवा सामाजिक जीवन म्हणा यावर प्रभाव हा जाणवतो का आणि जाणवत असल्यास कशा पद्धतीने?
0: नक्कीच, आता ह्या आजाराचे जे रुग्ण असतात त्या आजाराने बाधित असलेले त्यांना थोडे लिमिटेशन्स येतातच, त्यांना काम करताना म्हणजे हार्ड वर्क करू शकत नाहीत, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतं कारण रक्तक्षय असल्यामुळे, थकवा लवकर येतो, एक प्रकारे एक डिसेबिलिटी आपण म्हणू. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने त्यांना एक निर्णय घेतलेला आहे की बाबा यांना मदत कशी करायची, तर मग यांना काही स्कीम्सच्या माध्यमातून आपण त्यांना योजनेच्या माध्यमातून आपण त्यांना लाभ पण देत असतो, जसं की त्यांना आता बसचा पास आपण अवेलेबल करून देतो विद्यार्थ्यांना वगैरे, याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना ज्या विविध आर्थिक लाभाच्या योजना आहेत त्याच्यामध्ये देखील आपण घेतलेलं आहे. यांना अपंग प्रमाणपत्र सुद्धा शासनामार्फत त्या ठिकाणी देण्याची सोय केलेली आहे की जेणेकरून त्यांना मग कॉलेजच्या ॲडमिशन्समध्ये किंवा शासकीय सेवेमध्ये कुठे त्यांना लाभ मिळावा ह्याची सुद्धा त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. दिव्यांग प्रमाणपत्र आपण जे म्हणतो ते त्यांना दिलं जातं.
1: तर दिव्यांग हे शारीरिक जर काही व्यंग असेल तर ते अगदी नजरेत दिसून येतं, पण यात मध्ये मात्र ती केस थोडी वेगळी.
0: पण हे आजाराचं जर निदान एकदा झालं तर त्यांना आपण ते दिव्यांग प्रमाणपत्र देतो.
1: आता आपण म्हणालात की निदान एकदा झालं तर ते दिव्यांग प्रमाणपत्र मिळतं, तर मग या आजाराचं निदान नेमकं कसं होतं?
0: खरोखर हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये आपल्या ज्या सर्व आरोग्य संस्था आहेत सार्वजनिक आरोग्य विभागामधल्या, तर त्या ठिकाणी अगदी उपकेंद्र स्तर, प्राथमिक आरोग्य केंद्र, आपली विविध रुग्णालय, आपल्याकडे 512 हॉस्पिटल्स आहेत विभागामध्ये, तर ह्या सर्व रुग्णालयांमध्ये त्या ठिकाणी एक सोल्युबिलिटी चाचणी असते, सिम्पल टेस्ट आहे ती. त्या ठिकाणी आमचे जे एएनएम ताई असतात त्यांच्या लेवलवरती केली जाते, उपकेंद्र स्तरावर, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर, आणि इव्हन आमच्या राष्ट्रीय बालसुरक्षा कार्यक्रम आहे त्यामध्ये आपल्या टीम्स असतात, त्या शाळांना जाऊन भेटी देतात, तिथे मुलांची तपासणी करतात, तर त्या टीमच्या माध्यमातून सुद्धा ह्या मुलांच्या चाचण्या त्या केल्या जातात. तर हे सोल्युबिलिटी टेस्ट या ठिकाणी पर्टिक्युलरली ह्या ज्या आदिवासी

0: सी जिल्ह्यांमध्ये आम्ही ते प्रत्येक नागरिकाची त्या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे विभागाच्या माध्यमातून. आणि ही सोल्युबिलिटी टेस्ट ही प्राथमिक चाचणी आहे, ही जर पॉझिटिव्ह आली तर त्याच्या पुढची टेस्ट HPLC टेस्ट असते ती आपण त्या ठिकाणी करतो. ती देखील आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णालयांमध्ये ती केली जाते. मग ती कन्फर्मेटरी टेस्ट असते, म्हणजे ती HPLC टेस्ट एकदा झाली की त्या ठिकाणी त्याचं निदान होतं आणि मग त्यानुसार त्या रुग्णाला मग आवश्यक ते उपचार त्या ठिकाणी देण्यात येतात.
1: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातन सिकल सेल या विषयाच्या अनुषंगानं माहिती आपण जाणून घेत आहोत, परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेत आहे. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे नांदेड केंद्र आहे.

0: श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन ए आय आर ऍपच्या द्वारे. सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमात मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याविषयीची माहिती देत असतात. आपण या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले मनापासून आभार. आपण हा कार्यक्रम असाच ऐकत रहा आणि डॉक्टर गर्दे तुम्हाला अशाच प्रकारे उत्तमोत्तम सल्ला या कार्यक्रमातून देत राहतील. आजही डॉक्टर गर्दे कार्यक्रमात आले आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण डोळ्यांसाठी पंचकर्म आणि आयुर्वेद याविषयीची माहिती घेत होतो. याच विषयीची माहिती या भागातही आम्हाला अजून जाणून घ्यायची आहे. तर डोळ्यांसाठी पंचकर्माचा कसा उपयोग होतो याची माहिती आता द्याल का?
3: हो, गेले 2 भाग आपण वमन आणि बस्ती बघितलं. खरं तर वमनाचा फायदा जसं मागच्या भागात सांगितले की सर्दीसारखे विकार आहेत आणि मग रातांदळेपणासारखे विकार आले तर त्याचा वमनाचा फायदा खूप चांगला होतो. तसाच आहे विरेचनाचा. खरं तर विरेचन म्हणजे काय? तर जुलाब. मी मागच्या भागातही सांगितलं की दोष शरीरातले जवळच्या मार्गानं शरीराच्या बाहेर काढणं म्हणजे शोधन चिकित्सा, म्हणजे वमन विरेचन. आता ह्या विरेचनाचा शरीरावरती किंवा डोळ्यावरती कसा फायदा घेता येईल किंवा कसा फायदा होतो? आयुर्वेदात विरेचन ही गोष्ट जी आहे ती पित्तासाठी सांगून ठेवली. खरं तर मग पित्तामुळे शरीरात काय काय होतं? पित्तामुळे आम्ल पित्त होतं, पित्तामुळे शरीर त्वचा विकार होतात, पित्तामुळे अंगावर रॅशेस यायला लागते, पित्तामुळे केस पांढरे व्हायला लागतात, पित्तामुळे डोळे लाल व्हायला लागतात, पित्तानं पडद्याला सूज येते, पित्तानं नसांना सूज येते, पित्तानं पापण्यांच्या केसांच्या मुळाशी कोंडा व्हायला लागतो, पित्तामुळे पापण्यांना सूज यायला लागते, पित्तामुळे काळ्या बुबुळाला सूज यायला लागते. बरेच प्रकार आहेत पित्ता.

0: त्यामुळे शुगर म्हणजे पित्तजन्य शुगरचा प्रकार आहे, पित्त प्रमेहाचा प्रकार आहे किंवा हायपरटेन्शन पित्तामुळे असेल, अशा लोकांना पडद्यावरती पित्तामुळे रक्तस्राव व्हायला लागतो. ह्या सगळ्या केसेसमध्ये आपल्याला त्या विरेचनाचा फायदा आपल्याला पित्त कमी करून तो विकार बरा करण्यासाठी येतो. मग नेमकं काय होतं? हे पित्त ज्यावेळेस रक्तात वाढायला लागतं, जसं आपण बीपी म्हणतो, रक्तदाब म्हणतो, याच्यात रक्तातला द्रवगुण वाढला पित्तामुळं की मग प्रेशर वाढतं आणि मग अशा वेळेला आपण त्याला बीपी म्हणतो. तसंच ज्या वेळेला रक्तामध्ये पित्त पराकुटीचं वाढून त्याचं प्रेशर भयंकर वाढल्यामुळं ज्या वेळेला रक्तवाहिन्या तुटायला लागतात त्यावेळेला रक्तस्राव होतो.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999, 98225261999.
0: बऱ्याच आपण बघतो की उन्हाळ्यात नाकातनं रक्त येतं किंवा शुगर बीपीच्या पेशंटमध्ये पडद्यावरती रक्तस्राव होतो. तो दुरुस्त करायचा असेल तर पोटातली औषधं ही घ्यावीच लागतात. डोळ्यांची पंचक्रमे ही वेगळी करायला ह्याच्यासाठी असतात, पण त्याच्यासोबत विरेचन ही खूप मोठी प्रोसेस आपल्याला करावी लागते, ज्याच्यामध्ये जसं आता वमनाच्या बाबतीत सांगितलं की 7 दिवस पूर्ण अंगाचं स्नेहस्वेदन, त्यानंतर पोटात जे विकार आहेत म्हणजे शुगर आहे, बीपी आहे किंवा आम्लपित्ताचा विकार आहे किंवा पित्ताची इतर विकार आहेत ज्याचा परिणाम स्वरूप डोळ्यावर परिणाम झाला आहे, त्या विकारानुरूप ते औषध काढून ते तूप सिद्ध करून प्यायला दिलं जातं, मग त्यानंतर विरेचनाची प्रोसेस ही केली जाते.
1: डॉक्टर, पंचकर्मातले वमन, विरेचन, नस्य याबद्दलची माहिती आम्हाला जाणून घेण्याची खरंच उत्सुकता आहे, पण ही माहिती आपण जाणून घेणार आहोत एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 98225261999.
0: हे ज्या वेळेला आपण स्नेहस्वेदन करतो त्यानंतर तूप प्यायला देतो, तर सेम प्रोसेस वमनानंतर वमनात करतो तसं 7 दिवस स्नेहस्वेदन, तूप प्यायला देणं, 8व्या दिवशी विश्रांती, 9व्या दिवशी विरेचन. मग विरेचन वेगवेगळ्या औषधांनी केलं जातं, वेगवेगळी औषधे त्याच्यासाठी विरेचनासाठी वापरली जातात. काही पित्ताचे आहेत, वातपित्ताचे आहेत, पित्तवाताचे आहेत, ज्याचा विकार आहे त्यानुसार ते आपल्याला विरेचनाची औषधे वापरावी लागतात, जेणेकरून जे शरीरात पित्त साठलंय आणि त्याचा परिणाम रक्तावरती होऊन रक्तस्राव होतोय, ते पित्त जर शरीरातून काढून टाकलं आपण तर मग ते ब्लिडिंगचा प्रश्नच येत नाही. मग आता आपल्याला हे पित्त काढताना आपल्याला काही काळजी घ्यावी लागते का? जसं वमनाच्या बाबतीत सांगितलं तसंच आहे. 7 दिवस स्नेहस्वेदन केल्यानंतर 8व्या दिवशी विश्रांती, 9व्या दिवशी विरेचन झालं की परत 7 दिवस संसर्जन क्रम आहे. 7 दिवसाचा संसर्जन क्रम झाला की नेहमीचा आहार चालू होतो, नेहमीची औषधं चालू होतात आणि आस्ते आस्ते पित्ताचा उद्रेक कमी झाला की तो विकार शांती व्हायला मदत व्हायला लागते. आपल्याला विरेचन जरी केलं तर त्याच्यासोबत आपल्याला इतर डोळ्यांची पंचकर्म, आहाराचं नियोजन आणि पोटातली औषधी घ्यावीच लागतात. फक्त विरेचनाचा फायदा पराकोटीचं वाढलेलं पित्त एकदम शरीरातनं काढून टाकलं तर जी डागडुजी वारंवार करावी लागते आपल्याला औषधाने ती करावी लागत नाही, तो विकार बरा करायला बळ मिळतं शरीराला, शरीरातला दोषांचा उद्रेक कमी व्हायला लागतो आणि मग जी शमन चिकित्सा आहे आणि शमन चिकित्सानंतर जी रसायन चिकित्सा करतो त्याच्यासाठी ह्या विरेचनाचा खूप चांगला फायदा व्हायला लागतो. त्यामुळं हे विरेचन ही खूप मोठी प्रोसेस आहे आणि ती त्यावेळी करणं गरजेची गोष्ट असते.
1: डॉक्टर, आपण खूपच चांगली माहिती देत आहात, पण ही माहिती अजूनही जाणून घ्यायची एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199 98225261 98225261.
0: हे जे विरेचन आहे

0: हे विरेचन डोळ्यांच्या कोणकोणत्या विकारात आपल्याला वापरता येतं? जसं मी मागे सांगितलं की रेटिनल ब्लीडिंग आहे, त्याला आयुर्वेदात काय होतं, कुठंही रक्तस्राव झाला की त्याला रक्तपित्त असं म्हणायची पद्धत आहे किंवा रक्तपित्त म्हटलं जातं. त्याची ट्रीटमेंट आहे जी आहे ना, आपल्याला ऊर्ध्वग रक्तपित्त असेल म्हणजे छातीच्या वरती रक्तस्राव कुठेही झाला असेल इंटरनल, तर त्याला विरेचन द्यायची पद्धत आहे. तर खाली रक्तस्राव झाला असेल बिंबीच्या खाली किंवा बिंबीच्या सन्निध किंवा इंटरनल खाली, तर त्याला वमन करायची पद्धत आहे. तसं ज्या वेळेला छातीच्या वरती रक्तस्राव इंटरनल होत असेल, म्हणजे डोळ्यावर पडद्यावरती रक्तस्राव झाला आहे, मेंदूत रक्तस्राव झाला आहे, पित्तामुळं पडद्याला सूज आलेली आहे, पित्तामुळं नासांना सूज आलेली आहे, पित्तामुळं डोळ्याची लाली वारंवार येत असेल, पित्तामुळं डोळ्याच्या पापण्यांच्या मुळाशी कोंडा होत असेल, पित्तामुळं अचानक दृष्टी कमी झाली असेल, ह्या सगळ्या विकारांमध्ये आपल्याला पित्तासाठी त्या रक्तासाठी रक्तशुद्धीसाठी आपल्याला हे विरेचन ही पंचकर्मातली प्रोसेस करून घेणं क्रमप्राप्त आहे. बऱ्याचदा नित्यविरेचन म्हणून एक कन्सेप्ट असते, एका बाजूला ब्रोहन विरेचन हे करून घेतलं जातं, नंतर अशा रक्तपित्ताच्या पेशंटमध्ये नित्याने विरेचनाचं एक औषध दिलं जातं जेणेकरून ते पित्त रोजच्या रोज मला वाटे बाहेर पडेल आणि शरीर निर्दोष राहील आणि भविष्यात तुमच्या डोळ्यावरती, डोळ्याच्या पडद्यावरती, नसांवरती किंवा मेंदूवरती, कानावरती पित्ताचा कोणताही परिणाम होणार नाही आणि त्या रक्तपित्तासारखी लक्षणं येऊन तो अवयव किंवा त्या अवयवाची क्रिया कायमस्वरूपी हानी होणार नाही. म्हणून आयुर्वेदानं रक्तपित्तासाठी, इंटरनल ब्लीडिंगसाठी किंवा पित्तविकारासाठी विरेचन ही एक लोकांना दिलेली देणगी आहे. त्यामुळं खरं तर पित्तविकारांसाठी योग्य व्यक्तीच्या सल्ल्यानं नाडी परीक्षण करून योग्य वेळी विरेचन करून घेणं तितकंच गरजेचं आहे. जर विरेचन योग्य वेळी केलं तर पित्तामुळं येणारं अंधत्व आपल्याला कायमस्वरूपी टाळता येऊ शकतं.
1: तर डॉक्टर, या भागामध्ये आपण डोळ्यांचे विकार आणि त्यावर पंचकर्माचं महत्व काय याविषयीची खूप चांगली माहिती दिलीत, विस्तृत माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद. पण या विषयावरची आणखीनही काही माहिती आम्हाला जाणून घ्यायची, ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
1: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. सकाळची 7:50 झाली आहे. थोड्याच वेळात भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी ऐकूयात काही जाहिरात संदेश.
3: मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
3: मोबाईल 94-23-13-87-89.
5: मुळव्यात भगंदर फिशर वर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
6: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
7: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळवेध तज्ञ।
8: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड। नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756।
9: सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती निमित्त आणि शेतकरी दिनानिमित्त भव्य शेतकरी मेळावा कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण, उद्घाटक जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, विशेष उपस्थिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे। या कार्यक्रमात

0: विशेष आकर्षण सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026 वेळ दुपारी 12:30 वाजता स्थळ सुमन मंगल कार्यालय हदगाव शेतकरी बांधवांनो हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा विनीत भागवत देवसरकर
1: ऐ ग हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत
2: अगं ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ
3: तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक
2: पिंपरी चिंचवड मध्ये
3: तिथे गुडघ्याची झीज मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार ते सुद्धा विना ऑपरेशन
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक संपर्क 95 95 24 25 59
4: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर ऍक्सिडेंट मणक्याचे आजार बाळांतपण सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
5: पोटाचे आजार आतड्याचे आजार हर्निया अपेंडिक्स डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार
4: अतिदक्षता विभाग 24 तास सेवा उपलब्ध एक्स-रे सीटी स्कॅन सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली
5: तुकामाई हॉस्पिटल अण्णाभाऊ साठे चौक हिंगोली रोड नांदेड मोबाईल नंबर 825 872
6: प्रेक्षकांनो खबरदार जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा
7: RBI सांगते कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या
8: श्रोतो आता ऐकूया भावगीतांचा कार्यक्रम भावधारा शोधो आपली मराठी संस्कृती ही समृद्ध संपन्न आणि विविध पैलूंनी परिपूर्ण अशी आहे आणि त्यातील एक पैलू म्हणजे मराठी सण आणि सध्या सुरू असणारा श्रावण महिना तर आज आहे श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा आणि याच दिवशी बहीण भावाच्या प्रेमाचा रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं आपण म्हणतो नारळाला श्रीफल देखील असं म्हटलं जाते पूजामध्ये नारळाला असं खूप असं विशेष असं स्थान आहे आणि ते शुभसूचक देखील मानलं जातं याच दिवशी सर्व कोळी बांधव आपल्या कुटुंबासमवेत पारंपरिक वेशात आणि पारंपरिक लोकगीतं म्हणत वाजत गाजत मिरवणूक काढतात आणि सागरी किनारी पोहोचतात तसेच आपल्या बोटीला सजवून ते सागरी किनारी नेऊन तेथे सागरी दर्याची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करून समुद्राला कृतज्ञता व्यक्त करत असतात म्हणजेच मासेमारी व्यवसायास ते प्रारंभ देखील करतात तर सागर किनाऱ्याची पूजा करत असताना ते सागराला नारळ अर्पण करत असतात तसेच त्यांनी खास नारळापासून बनवलेले विशेष पदार्थ देखील अर्पण करत असतात तर श्रोते हो आज आहे नारळी पौर्णिमा तर आज आपण कार्यक्रमामध्ये अशीच काही नारळी पौर्णिमेनिमित्त काही विशेष कोळीगीतं ऐकूया

शोधो कार्यक्रमात आताच आपण शैला चिखले, वीणा बामणे, श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये काशीराम चिन्मय आणि विश्वनाथ चिन्मय यांची गीतरचना ऐकली. संगीत होतं विजय कठीण यांचं. श्रोतो, आजच्या नारळी पौर्णिमेनिमित्त सर्व आमच्या रसिक श्रोत्यांना आणि कोळी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देत हा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 101.1 MHz. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: सहकार महर्षी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आणि शेतकरी दिनानिमित्त भव्य शेतकरी मेळावा कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण, उद्घाटक जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, विशेष उपस्थिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील. रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026, वेळ दुपारी 12:30 वाजता, स्थळ सुमन मंगल कार्यालय हदगाव. शेतकरी बांधवांनो, हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा. विनीत भागवत देवसरकर.
1: मूळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89. मूळव्यात भगंदर फिशरवर डॉक्टर वसंत पांचाळ रातोळीकर यांचे मराठवाड्यातील सर्वोत्तम अत्याधुनिक लेझरद्वारे खात्रीलायक उपचार. शस्त्रक्रियेनंतर 6 तासात डिस्चार्ज.
3: पोटविकार, हर्निया, अपेंडिक्स, मुतखडा, शरीरावरील गाठी, स्तनाचे आजार इत्यादी रोगाचे निदान आणि ऑपरेशन. संपर्क पांचाळ हॉस्पिटल, SP ऑफिस समोर, वजिराबाद, नांदेड.
4: पोटविकार, मूळव्याध, भगंदर, स्तनाचे आजार, तसंच फिशर आणि लेझर सर्जरीसाठी प्रसिद्ध महिला सर्जन आता नांदेड इथं उपस्थित. डॉक्टर रोहिणी पाटील, जनरल सर्जन आणि मूळव्याध तज्ञ.
5: सिद्धिविनायक हॉस्पिटल, वाडिया फॅक्टरी, शिवाजीनगर, नांदेड. नोंदणीसाठी संपर्क 940-44-16-756.
6: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया.
7: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
6: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध. एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
7: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
8: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
9: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
8: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
9: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.

0: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो 95-95-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
2: प्रेक्षकांनो खबरदार, जर ब्रेकिंग न्यूज बनायचं नसेल तर पैसे पाठवताना नाव आणि रक्कम नेहमी दोनदा तपासून पहा.
3: RBI सांगते, कोणालाही पेमेंट देताना नीट लक्ष द्या.
4: श्रोतो, आपण ऐकत आहात मिश्र संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता ऐकत आहोत लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या युगलस्वरामध्ये कवयित्री शांता शेळके लिखित हे कोळीगीत. या कोळीगीताला संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोतो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली गायिका लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांच्या युगलस्वरातील कवयित्री शांता शेळके यांचं कोळीगीत ऐकलं. या गीताबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 8:30 वाजले आहेत. यानंतर राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही आता अनुक्रमे आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.

आकाशवाणी सविता म्हसकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. नेपाळमधील प्रलयंकारी पुरात सुमारे 160 जणांचा मृत्यू. अनेक पर्यटक बेपत्ता. भारताकडून मदत रवाना. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणण्यास सुरुवात. आणि श्रीलंकेला फॉलो ऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील युवकांशी खेलो इंडिया डायलॉगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाचा हा भाग असून माय भारतच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 1,600 ठिकाणांवरील 8 लाखांहून अधिक युवकांना ते संबोधित करणार आहेत. भारताच्या 2036 ऑलिम्पिक यजमानपदाच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर युवकांना देशाच्या क्रीडा वाटचालीच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न या संवादातून केला जाणार आहे. युवा संवादमध्ये भारतीय क्रीडा परिसंस्था बळकट करणं, 2036 ऑलिम्पिकसाठी प्रतिभावंत खेळाडू घडवणं, युवा नेतृत्व आणि स्वयंसेवा, नागरिकांची जबाबदारी आणि कौशल्य विकास तसंच नशामुक्त युवा या विषयांवर चर्चा होणार आहे. मुंबईतल्या पवई आयआयटी इथं केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी तर पुण्यात केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे भुसावळ इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नेपाळमधील रसुआ जिल्हा आणि सभोवतालच्या परिसरात काल आलेल्या भीषण पुरात सुमारे

160 लोकांचा मृत्यू झाला असून 133 भारतीय नागरिकांसह 750 अधिक लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेल्या भारतीयांमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या किमान 50 यात्रेकरूंचा समावेश आहे. तिबेटमध्ये झालेल्या हिमस्खलनामुळे आलेल्या या पुरामुळे अनेक शहरं आणि गावं उद्ध्वस्त झाली असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी दिली. पूरग्रस्त भागातील विविध ठिकाणांहून सुमारे 100 लोकांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी 30 जणांवर काठमांडू इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती प्रशासनानं दिली आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह यांच्याशी चर्चा करून सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन दिलं. या मदतीबद्दल नेपाळच्या पंतप्रधानांनी मोदींचे आभार मानले आहेत. पूरग्रस्तांसाठी भारतानं आतापर्यंत 10 टन मदत साहित्य पाठवलं आहे. काठमांडू इथल्या भारतीय दूतावासानं तसंच बीजिंगमधील दूतावासानं भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी आणि माहितीसाठी आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत. उत्तर प्रदेश, केरळ, महाराष्ट्रासह अनेक राज्यांनीही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. नेपाळमधील पुरात झालेल्या प्रचंड हानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नेपाळच्या जनतेप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. या कठीण काळात भारत मदत आणि बचाव कार्यात सहकार्य करण्यासाठी नेपाळच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे गंडकी आणि नारायणी नद्यांमधील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असल्यानं उत्तर प्रदेश आणि बिहारमधील नेपाळ सीमेलगतच्या भागांमध्ये सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. कांद्याच्या वाढलेल्या दरांच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्यानं कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. 2025-26 या वर्षासाठी कांद्याचं अंदाजित उत्पादन 307 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातील या कांद्याची राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ अर्थात नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भंडारच्या केंद्रांमधून 35 रुपये प्रति किलो दरानं विक्री करण्यात येईल. दरम्यान कांदा दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि NCCF खरेदी केलेला सुमारे 450 मेट्रिक टन कांदा काल नाशिक जिल्ह्यातील नासलगाव इथून विशेष रेल्वेनं दिल्लीला रवाना झाला. बाजारात सध्या कांद्याला चांगला भाव मिळत असल्यानं कांद्याचे भाव पाडण्यासाठी केंद्र सरकार बाजारात कांदा आणत असल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं नाशिक इथं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर ही रेल्वे रवाना झाली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशातील सर्वाधिक वर्दळीच्या 7 रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. यात दिल्ली हावडा, हावडा चेन्नई, चेन्नई मुंबई, मुंबई दिल्ली, दिल्ली चेन्नई, मुंबई हावडा आणि दिल्ली गुवाहाटी या 7 मार्गांचा समावेश असून त्यांची एकंदर लांबी सुमारे 11,000 किलोमीटर आहे. या मार्गांच्या विस्तारामुळे संपूर्ण रेल्वे जाळ्याची क्षमता वाढण्यास मदत होईल आणि भविष्यातील प्रवासी आणि माल वाहतुकीच्या वाढीला चालना मिळेल. वाहतूक खर्चात कपात होऊन प्रदूषणात घट होईल, त्यामुळे या मार्गांचा विस्तार आवश्यक असल्याचं वैष्णव यांनी म्हटलं आहे. ट्रम्प प्रशासनानं जगभरातील सर्व स्थलांतरित अर्थात इमिग्रंट व्हिसा अर्जांना स्थगिती दिली आहे. अमेरिकेनं बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधी देखील कारवाई सुरू केली असून ग्रीन कार्ड जारी करण्याचे नियमही कडक केले आहेत. भारत आणि चीननं सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याच्या आणि द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. सीमा प्रश्नासंदर्भात भारत आणि चीनच्या विशेष प्रतिनिधींदरम्यान चर्चेची 25वी फेरी काल बीजिंगमध्ये पार पडली. चीनचे विशेष प्रतिनिधी आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आयोगाच्या कार्यालयाचे संचालक वांग यी आणि भारताचे विशेष प्रतिनिधी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी भारत चीन सीमाप्रश्नावर सखोल चर्चा केली. या बैठक

बैठकीत 8 मुद्द्यांवर एकमत झालं, तसंच सीमावर्ती भागात संवाद, शांतता, सल्लामसलत आणि सहकार्य यांवर आधारित वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशानं सीमा व्यापार, तीर्थयात्रा आणि इतर क्षेत्रांमधील देवाणघेवाण आणि सहकार्य अधिक दृढ करण्यास दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यानच्या द्विपक्षीय नागरी अणु सहकार्यातील घडामोडी आणि या क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्याच्या उपायांवर चर्चा करण्यात आली. अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती यांनी काल वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे ऊर्जामंत्री ख्रिस राईस यांची भेट घेतली. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या समुद्रावरील उपयोगांसाठी अणुतंत्रज्ञान परवाना या उपक्रमाच्या प्रारंभापूर्वी ही भेट महत्वाची मानली जात आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काल नवी दिल्लीत उच्च शिक्षण विभाग तसंच शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दिलेल्या सूचनांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीचा आणि सुरू असलेल्या उपक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. केरळमध्ये काल थिरुओणम सण उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला. यानिमित्त केरळमध्ये पर्यटन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाद उन नबीचा सण काल उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात देशभरात साजरा करण्यात आला. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबोत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर फॉलो ऑनची नामुष्की ओढवली. फॉलो ऑन मिळाल्यानंतर काल चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आला. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यामुळे भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात उत्तरेकडील राज्य, केरळ, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुदुचेरी आणि ईशान्येकडील भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता युवकांना संबोधित करणार. नेपाळमधील प्रलयंकारी पुरात सुमारे 160 जणांचा मृत्यू, अनेक पर्यटक बेपत्ता, भारताकडून मदत रवाना. कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणण्यास सुरुवात आणि श्रीलंकेला फॉलो ऑन दिल्यानंतर कोलंबो कसोटीत भारताला विजयाची संधी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया नारळी पौर्णिमेनिमित्त समन्वित कार्यक्रम.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहेत नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक बंध प्रेमाचे वंदन सागराला. लेखिका सुचिता लाडे. निवेदन राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं. संचालन रोहिणी सूर्यवंशी. सादर करते आशिष बेनिश्याम सातपुते.
2: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी नागपूर निर्मित नारळी पौर्णिमा निमित्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रावण महिना निसर्गाच्या हिरव्या शालीनं नटलेला, धरतीवर आनंदाचा वर्षाव करणारा आणि भारतीय संस्कृतीतील अनेक सणांनी उजळलेला या पवित्र महिन्यातील पौर्णिमा महाराष्ट्रासाठी विशेष महत्वाची. याच दिवशी एकीकडे प्रेमाचा धागा मनगटावर बांधला जातो, तर दुसरीकडे श्रीफळ अर्पण करून अथांग सागराला कृतज्ञतेनं वंदन केलं जातं. एक सण रक्षाबंधन, दुसरा नारळ पौर्णिमा, दोन वेगवेगळे उत्सव, पण संदेश मात्र एकच, प्रेम, संरक्षण, कृतज्ञता आणि निसर्गाशी जपलेलं अतूट नातं. या भावनेचा मागोवा घेणारे आजचे विशेष ध्वनिरूपक बंध प्रेमाचे वंदन सागराला.
3: श्रावण पौर्णिमेची

0: दारात आंब्याच्या पानांचे तोरण, देवघरात निरंजन तेवत आहे, स्वयंपाकघरातून पुरणाचा सुगंध दरवळत आहे, एका ताटात हळद, कुंकू, अक्षता, राख्या, मिठाई, तर दुसऱ्या ताटात नारळ, फुले, दुर्वा आणि वरुण पूजेचे साहित्य। घरभर उत्सवाची लगबग सुरू आहे।
1: आजी, आज घरात दोन ताट का सजवली आहेत? एका ताटात राखी आणि दुसऱ्यात नारळ।
2: अग, आज दोन सुंदर सण, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा।
3: म्हणजे आज सई मला राखी बांधणार आणि बाबा समुद्राला, सागराला नारळ अर्पण करणार। वा वा।
2: हो, कारण प्रत्येक सण आपल्याला काहीतरी शिकवतो। रक्षाबंधन आपल्याला नाती जपायला शिकवतं, नारळी पौर्णिमा निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला शिकवते।
1: पण समुद्राला नारळ का अर्पण करतात? तोही देव असतो का ग?
4: राम राम। आज समुद्र किनारी वरुण पूजा आहे, सगळ्या गावाला बोलवायला आलोय।
2: या काका, तुम्हीच सांगा ना मुलांना।
4: बाळांनो, आमच्यासाठी समुद्र म्हणजे देवच, तो आमचा अन्नदाता, आमचा संसार, आमचा जीवनसाथी। 4 महिने पावसाळ्यात आम्ही समुद्रात अजिबात जात नाही, कारण त्या काळात मासे अंडी घालतात, निसर्गालाही विश्रांती लागते ना। आणि आज तर नारळी पौर्णिमा, आणि या दिवशी आम्ही वरुण देवाची पूजा करून नवीन मासेमारी हंगामाला सुरुवात करतो।
3: म्हणजे तुम्ही आधी समुद्राचे आभार मानता का आणि मग कामाला सुरुवात करता?
4: अगदी तसंच। जे आपल्याला जगवतं त्याला प्रथम वंदन करायचं, हीच तर आमच्या पूर्वजांची शिकवण।
5: किती सुंदर विचार! एका घरात बहीण प्रेमाचा धागा तयार करत आहे, तर दुसरीकडे समुद्र किनारी श्रीफळ सजवले जात आहे। दोन्ही ठिकाणी भावना एकच, कृतज्ञता।

0: मुलांनो, आज तुम्हाला दोन गोष्टी मी सांगणार आहे. हा, एक रक्षाबंधनाच्या उगमाची आणि दुसरी नारळी पौर्णिमेच्या परंपरेची. या दोन गोष्टी ऐकल्यावर तुम्हाला कळेल की हे दोन्ही सण वेगळे असले तरी त्यांचा आत्मा मात्र एकच आहे. हा
1: आजी, मग आधी राखीची गोष्ट सांग ना ग.
2: आणि त्यानंतर समुद्राची.
0: हो हो, मग ऐका. हा, ही कथा आहे यम आणि यमुनेच्या पवित्र प्रेमाची.
3: श्रोते हो, आता उलगडणार रक्षाबंधनाच्या इतिहासातील सर्वात हृदयस्पर्शी, सर्वात भावस्पर्शी कथा यम आणि यमुना आणि त्याचबरोबर नारळी पौर्णिमेमागील वरुण पूजेची प्राचीन परंपरा क्रमशः.
4: नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन असे दोन उत्सव, एका मनगटावर प्रेमाचा धागा बांधणारा आणि दुसरा अथांग सागराला कृतज्ञतेने वंदन करणारा. या दोन्ही सणांचा उगम वेगळा असला तरी त्यांचा संदेश मात्र एकच, रक्षण आणि कृतज्ञता.
5: लोकपरंपरेनुसार सूर्यदेवाची संताने यम आणि यमुना. यम कर्तव्यनिष्ठ न्यायप्रिय, तर यमुना प्रेम माया आणि पावित्र्याचे प्रतीक. यम आपल्या कार्यात इतका व्यस्त होता की बहिणीला भेटायलाही वेळ मिळत नव्हता. मात्र यमुना प्रत्येक नारळी पौर्णिमेला भावाची आतुरतेने वाट पाहत असे.
6: भाऊ, आज तरी येशील ना? ही आरती, हे ताट, ही राखी सगळं तुझ्यासाठी सजवलं आहे बघ.
7: बहीण, आज आलोय, उशीर झाला पण तुझ्या प्रेमाच्या ओढीने आलो.
6: हे तिलक, ही आरती आणि हा प्रेमाचा धागा. तुझं आयुष्य मंगलमय हो, तू सदैव न्यायाचाच मार्ग धरशील ना रे?
7: बहीण, आज मी तुला एक वरदान देतो. जो भाऊ आपल्या बहिणींकडून प्रेमाने रक्षासूत्र बांधून घेईल, तिचा सन्मान करील,

0: त्याच्या सुख दुःखात सदैव सहभागी होईल, त्याला दीर्घायुष्य, सुख, समृद्धी आणि मंगल आशीर्वाद लाभो।
1: अशी लोक परंपरा सांगते आणि तेव्हापासून रक्षाबंधन हा सण फक्त राखी बांधण्याचा न राहता प्रेम, विश्वास आणि जबाबदारीचा उत्सव बनला।
2: आजी किती सुंदर गोष्ट, पण समुद्रालाही अशी एखादी कथा आहे का ग, ती पण सांग ना।
3: अर्थात आहे, जशी बहीण भावासाठी प्रार्थना करते तशीच समुद्रावर जगणारी माणसं समुद्रासाठी प्रार्थना करतात।
4: ऋग्वेदात जलतत्वाचे अधिपती म्हणून वरुण देवाचा उल्लेख आढळतो। समुद्र भारतीय संस्कृतीत केवळ जलसाठा नाही, तो जीवनाचा स्रोत आहे। पूर्वी व्यापारी, नाविक आणि कोळी समाज दीर्घ समुद्र प्रवासाला निघण्यापूर्वी वरुण देवाची पूजा करत।
5: मंडळी, पूजेची वेळ झाली, होड्या सजल्या, जाडी तयार झाली, पण वरुण देवाचा आशीर्वाद घेतल्याशिवाय एकही होडी समुद्रात उतरणार नाही।
6: हा श्रीफळ, ही फुलं, हा हळदीकुंकवाचा मान, हे सर्व समुद्र राजासाठी।
5: हे सागर राजा, आमच्या होड्या सुरक्षित ठेव, भरभरून मासेमारी दे, पण तुझ्या प्रत्येक जीवांचंही रक्षण होऊ दे।
1: किती विलक्षण संस्कार, आधी निसर्गाला नमस्कार, मग उपजीविका, आधी कृतज्ञता, मग कर्तव्य।
2: आजी, म्हणजे राखीचा धागा आणि नारळ दोन्ही विश्वासाची प्रतीक आहेत।
3: हो ग, राखी माणसा माणसांमधलं नातं जपते, नारळ माणूस आणि निसर्ग यांच्यातील नातं दृढ करतो। दोन्ही शिकवतात बरं का, ज्याच्यावर प्रेम करताना त्याचं रक्षणही करा।
4: एका बाजूला बहिणीच्या डोळ्यात भावासाठी आशीर्वाद आहे, तर दुसऱ्या बाजूला कोळी समाजाच्या उंजळीत समुद्रासाठी कृतज्ञता आहे। दोन परंपरा, दोन संस्कृती, पण एकच भावना।
7: श्रोते हो, पुढल्या भागात महाभारतातील श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांची हृदयस्पर्शी कथा, समुद्र किनाऱ्यावरील नारळी पौर्णिमेचा जल्लोष, वरुण पूजेचा विधी आणि कोळी समाजाच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडविणारे प्रसंग अनुभवया बंध प्रेमाचे वंदन सागराला या रूपकातून।
1: श्रावण पौर्णिमेची सकाळ, संपूर्ण किनारा उत्साहाने नटलेला आहे। कोळीवाड्यातील प्रत्येक घरासमोर रांगोळी, होड्या, होड्यांवर रंगीबेरंगी पताका, नवीन जाळी, स्त्रियांच्या हातात पूजेची ताटे आणि प्रत्येकांच्या ओठावर एकच प्रार्थना, हे सागर राजा आमचे रक्षण कर।
8: अरे गण्या, होडीला झेंडा बांधलास का?
9: हो काका, नवीनच जाई ठेवली, आज पहिल्यांदाच समुद्रात उतरणार ना।
6: आधी पूजा मगच मासेमारी, आपल्या वडीलधाऱ्यांनी शिकवलेले नियम कधी मोडायचा नसतो।
2: काका, इतक्या श्रद्धेने पूजा का करता?
5: बाळा, समुद्राला जिंकता येत नाही, त्याचा आदर करावा लागतो। तो कधी शांत तर कधी रौद्र, त्याच्यामुळे आमची चूल पेटते, म्हणूनच आम्ही त्याला देव मानतो।

0: त्या शुभ नारळासोबत समुद्रात अर्पण होतात श्रद्धा, विश्वास आणि हजारो कुटुंबांच्या आशा.
1: ढोलकीचा ठेका, टाळ्यांची साथ, आनंदाने नाचणारा कोळी समाज हा केवळ उत्सवच नाही तर निसर्गाशी असलेला मैत्रीचा सोहळा आहे.
2: आजी, समुद्राची पूजा पाहिली, आता राखीची अजून एखादी गोष्ट सांग ना. का
3: सांगते हा, महाभारतातील प्रेम, विश्वास आणि सन्मानाची कथा.
0: राजसूर्य यज्ञाचा प्रसंग. श्रीकृष्णांच्या हाताला सुदर्शन चक्रामुळे किरकोळ जखम झाली, रक्त वाहू लागलं. सभेत अनेक वीर होते, पण क्षणाचाही विलंब न करता द्रौपदीनं आपल्या साडीचा पदर फाडला.
4: कृष्णा, ही माझ्या वस्त्राची चिंधी तुमच्या जखमेवर बांधते, रक्त थांबलं पाहिजे.
5: द्रौपदी, हा फक्त वस्त्राचा तुकडा नाही, हा प्रेमाचा धागा आहे. आज तू माझ्यासाठी जे केलंस त्याचं ऋण मी कधीच विसरणार नाही.

0: काळ पुढे सरकला. हस्तिनापूरच्या राजसभेत द्रौपदीच्या सन्मानावर संकट आलं आणि त्यावेळी श्रीकृष्णांनी तिच्या लज्जेचे रक्षण केले. त्यामुळेच रक्षाबंधनाचा अर्थ केवळ धागा नसून संकटात धावून जाण्याची प्रतिज्ञा असा मानला जातो.
1: म्हणजे राखी फक्त भेट वस्तू देण्याचा सण नाही का?
2: अजिबात नाही बरं का. राखी म्हणजे बहिणीच्या विश्वासाचा मान राखण्याची शपथ
3: आणि नारळी पौर्णिमा निसर्गाचं रक्षण करण्याची.
2: अगदी बरोबर. हा हीच आपल्या संस्कृतीची खरी शिकवण आहे बरं का.
4: एका बाजूला प्रेमाचं रक्षण तर दुसऱ्या बाजूला निसर्गाचं संरक्षण. नारळी पौर्णिमा आपल्याला दोन्हींची आठवण करून देते.
5: श्रोते हो, आता आपल्या ध्वनी रूपकाचा अंतिम टप्पा, सैनिकांना राखी, वृक्ष राखी आणि मानवतेचा संदेश देणारा भव्य समारोप समुद्र संवर्धन. नारळी पौर्णिमेचा हा मंगल दिवस आपल्याला दोन अमूल्य संस्कार देऊन जातो. एक नात्यांचं रक्षण आणि दुसरा निसर्गाचं जतन. राखीच्या धाग्यात प्रेम आहे तर श्रीफळात कृतज्ञता. दोन्हींचा अर्थ एकच, ज्याच्यावर प्रेम करतो त्याचे संरक्षण करतो.
3: आजी, आज आमच्या शाळेत आम्ही सैनिकांसाठी राख्या बनवल्या.
2: खूप छान ग, खूप छान. सीमेवर उभा असलेला प्रत्येक जवान आपल्या लाखो बहिणींचा भाऊ असतो. त्याच्या मनगटावरची राखी त्याला घरच्या मायेची आठवण करून देते. हा
6: प्रिय बहिणींनो, तुमच्या राख्या आमच्या मनगटावर नसतात तर त्या आमच्या हृदयात असतात. देशाच्या रक्षणाची आमची शपथ तुमच्या विश्वासामुळेच अधिक बळकट होते.
1: मीही मोठा झाल्यावर देशासाठी काहीतरी करणार.
2: अरे, देशसेवा ही फक्त सीमेवरच होत नाही रे. चांगला नागरिक होणं, प्रामाणिकपणे काम करणं, पर्यावरण जपणं ही सुद्धा देशसेवाच आहे बरं का.
3: रोहन, चल या वडाच्या झाडालाही राखी बांधूया.
1: म्हणजे?
3: कारण हे झाड आपल्याला प्राणवायू देतं, सावली देतं, जीवन देतं, त्याचं रक्षण करणं.

0: हीच खरी राखी.
1: फक्त झाडच नाहीत बाळांनो, नद्या, समुद्र, डोंगर, सगळा निसर्ग आपला आहे. त्यांचं रक्षण केलं तरच आपलं भविष्य सुरक्षित राहील.
2: अहो, पूजा तर झाली, आता खरी पूजा करूया. किनाऱ्यावरचा हा प्लास्टिकचा कचरा उचलूया.
0: हो, समुद्राला नारळ अर्पण करू, पण प्लास्टिक नाही.

0: नाही पण प्लास्टिक नाही हा
1: आज नारळी पौर्णिमेचा अर्थ केवळ नारळ अर्पण करणं नाही तर समुद्र स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा करणं आहे.
0: आजी आज मला समजलं राखी म्हणजे फक्त भावाच्या हातातला धागा नाही
2: आणि नारळ फक्त समुद्रात सोडायचं फळ नाही.
3: हो मुलांनो, राखी म्हणजे विश्वास, नारळ म्हणजे कृतज्ञता आणि नारळी पौर्णिमा म्हणजे माणूस, निसर्ग आणि संस्कृती यांना जोडणारा प्रेमाचा उत्सव.
1: अगदी बरोबर. तेव्हा श्रोते हो, आपण नात्याचं रक्षण करूया, स्त्रीचा सन्मान करूया, समुद्र, नद्या, वृक्ष आणि पर्यावरण जपूया, कारण प्रेमाने जोडलेले बंधच समाजाला बळ देतात आणि जपलेला निसर्गच पुढील पिढीला समृद्ध भविष्य देतो.

श्रोते हो, आताच आपण नारळी पौर्णिमेनिमित्त विशेष रूपक ऐकलं बंध प्रेमाचे वंदन सागराला. लेखिका होत्या सुचिता लाडे, संचालन रोहिणी सूर्यवंशी, निवेदन होतं राखी पाटील आणि आशिष सातपुते यांचं, सहभागी कलाकार आजी स्वाती तुपकर, आई एकता गेहरवार, कोळी काका अतुल साखरकर, कोळी काकू राखी पाटील, सई विद्या राऊत, रोहन सतीश रेवे, पुजारी आणि यम विलास चारथळ, यमुना रुचा मांजरखेडे, गण्या मोहन हेडाऊ, द्रौपदी आकांक्षा वासनिक, श्रीकृष्ण दीपक मेहर, सैनिक हिमांशु देवगडे. या रूपकाचे सादर करते होते आशिष बेनिश्याम सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 9 वाजले आहेत. यानंतर 10 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

एफएम बँड 101.1 MHz वर आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प. श्रोतो, हो, मानवी जीवन उत्साहाने चैतन्याने प्रेमानं व्यापलेलं आहे. जीवनाच्या प्रवासात कधी कुणाची भेट ही मनाला आनंद देऊन जाईल सांगता येत नाही. आणि जर अशी भेट झाली तर जीवन हे उत्साहाने आनंदाने सुखावत असतं. कार्यक्रमात अशाच भावनांनी हे गीत ऐकूया. मोहम्मद अजीज आणि सारिका कपूर यांच्या आवाजामध्ये, आणि ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड.

0: केंद्रावरून
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी 10:00
4: फोन फरमाईश.
5: श्रोतो आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प आकाशवाणी नांदेड केंद्राच्या FM बँड 101.1 MHz. श्रोते हो, ज्यामुळे आपलं जीवन सुंदर बनतं, ज्यांच्यामुळे आपल्या मनात उत्साह आनंदाची भावना निर्माण होत असते, अशी भावना अशी साथ ही जीवनात मिळत असेल तर जीवन हे नक्कीच सुखी होईल. कार्यक्रमामध्ये आता ऐकवित आहोत समीरांची गीतरचना हम भी इन्सान है या चित्रपटातील. युगल सर मोहम्मद अजीज आणि लता मंगेशकर यांचा आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलं आहे बप्पी लहरी यांनी.

श्रोतेहो कार्यक्रमात आताच आपण आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. मोहम्मद अजीज आणि सारिका कपूर यांच्या आवाजामध्ये. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट होता 20 साल बाद. श्रोतेहो आपण ऐकत आहात गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्राच्या FM बँड 101.1 MHz. आमचं हे प्रसारण आपण ऐकू शकता News on AIR या ऍपच्या द्वारे देखील. श्रोतेहो जीवनप्रवासाच्या वेलीवरती अशाच प्रेममय भावनांनी फुलणाऱ्या फुलाप्रमाणे फुलांच्या दरवळणाऱ्या सुगंधाप्रमाणे जीवनप्रवासात देखील अशीच साथ आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असावी अशाच सुंदर भावनांनी हे गीत आपल्याला आता

ऐकवित आहोत. गायक सर सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांचा आहे. गीतरचना आनंद बक्षी यांची आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे खिलाफ.

श्रोतो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण खिलाफ या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या युगलस्वरामध्ये आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रोतो, सध्या सुरू आहे राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा सप्ताह. आपल्याला मिळालेलं सुंदर जीवन चांगल्या विचारांनी आपण नक्कीच सुंदर बनवूया, परंतु जे ही सुंदर सृष्टी पाहू शकत नाहीत, अनुभवू शकत नाही, अशा आपल्या बांधवांना दृष्टी, त्यांना देखील आपल्या सृष्टी पाहण्याचा अनुभवण्याचा आनंद देऊया नेत्रदानाच्या या संकल्पनेतून. श्रोतो, याबरोबरच हा गीतशिल्प हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता येथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा आपण ऐकत आहात एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपच्या द्वारे. सकाळचे 10:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत लेखिका आशा बगे यांच्या भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन. आजचा भाग क्रमांक आहे 71.

0: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
1: इथला पाऊसही तिला आवडला. मुंबईसारखा तुफान नाही आणि मद्राससारखा रुखासुखाही नाही. क्षणात भिजवून टाकून क्षणात संपून हसणारा, स्मित करणारा, कुणा योग्यासारखा हा पाऊस. दार उघडून ती खालीच बसली, भुरभुर पडून पक्ष्यांसारखा उडून गेलेला पाऊस अनुभवत. रात्री तिनं खिचडी आणि गरम सूप केलं. आत्याच्या मेतकुटाची, तुपाची आठवण आली. सारं आठवलं, पापड, सांडगे, मिरचीही आठवली. आत्याकडे खिचडी ही अशी थाटात व्हायची, जुने वासाचे तांदूळ, घरभर वास घुमायचा. एवढासा जीव आणि मिजाज पहा केवढी, आत्या खिचडीलाच म्हणायची. मैथिलीला खुदकन हसूच आलं. आत्याला पत्र टाकलं होतं इथं आल्यावर. आधी नाही, आधी तिला कुठल्याही प्रतिक्रिया नको होत्या. आज उद्या पत्र येईल तिचं. रात्री हवा प्रसन्न होती. दाराला टेकून मैथिली उभी होती. डोळ्यात झोप नव्हती. आज जसं उजाडत होतं, किती दिवसांनी ही ओळखीची धडक. पूर्वी सुचत होतं तसं नव्हतं हे. हे सुचणं काही वेगळं होतं. सुरुवात झाली ती स्वगताच्या रुपात. त्याला संवादाचं रूप असावंसं वाटलं, पण पडदा नव्हता पडलेला, स्टेज सुद्धा नसावंच. काय होतं ते कळेना. आवेगही अंगावर येऊन आदळणारा नव्हता, तर आपला झुळझुळ झाल्यासारखाच. झोपेशिवायचे सगळे प्रहर त्यानं भरून टाकले. सकाळी जागाली तेव्हा 9:15 झालेले. टेबलावर रात्रीचे कागद लिहिलेले अस्ताव्यस्त दिसले. ती स्वतःशीच हसली. वाटलं हा पहिला स्पर्श अनुभवते आपण मुक्तीचा. नकळत चेतनची आठवणच झाली. चेतन, ती नाटकांची धून, राजसन्यास, शेक्सपियरची स्वगत, काय लिहिलं होतं? शकुंतला, मालविका, वासवदत्ता सगळ्या संस्कृत नायिका जुन्याच, पण स्वतःच्या जडणघडणी पलीकडलं असं काही त्यांनी मैथिलीला सांगून पाहिलं. मग सगळे कागद नीट रचून नंबर देऊन ठेवताना तिला समोरचं आभाळ, रस्ता सगळं दिसलं. काल झोपताना दार लावलंच तर नाही? ती स्वतःशीच हसली. कुणी काही न्यावं असं काय होतं? स्वतःचा कप भरून घेताना दोन खोल्यांकडे पाहिलं. दोनच खोल्या, एक स्वयंपाकाची खोली. पण स्वयंपाकाचं एकूण सामानच

इतकं कमी की तिथंच तिनं कपड्यांचा एक छोटा स्टँडही ठेवलेला. ओट्यावर एक वातीचा स्टोव. अम्माच्या अशा स्टोवरच ती स्वयंपाक शिकली. गॅस येणार होता. दुसऱ्या खोलीतच एक दिवाणासारखा उपयोग केलेली कॉट, त्याला टेकूनच टेबल, त्या टेबलावरच सध्या बरीच पुस्तकं. इथं येताना ती मोठी काळी लोखंडी ट्रंकही आणली होती तिनं, देवस्थळीबाईंनी दिलेली, काही पुस्तकं आणि सामान भरून. तिच्यावर चादर टाकून आत्याकडे केली तशी एक बैठक, एक दुसरी सुटकेस, त्यात आणि घरातल्याच एका भिंतीतल्या रॅकमध्ये तिचे कपडे. पुस्तकं जशी जमतील तशी, दोन चार ट्रीपमधून आणायचीच होती, मग हवं तर त्यासाठी एखादं शेल्फही घेता येईल. याहून आणखी काय लागतं माणसाला? कशाला हवं सामान, कशाला सोस? किती चांगलं वाटतं या मोकळ्या खोल्यात. फोनही नकोच, करता येतो बूथवरून. गरज पडलीच तर वासुकीचा नंबर देऊन ठेवलेला आहेच. मोठं घड्याळही नकोच, रिस्टवॉच आहेच. गरज सुद्धा पडायची म्हटली तरच पडते, नाहीतर नाही. टीव्ही मात्र लागेल, म्हणजे लागू शकतो. तिथं फार पाहत नव्हतोच, पण इथं लागू शकेल. घराला एक दार, दोन मोठ्या खिडक्या, पडदेही नकोतच. पडद्यात बंदिस्त घर तिला किती आवडत नव्हतं हे इथं आल्यावरच कळलं.

लायब्ररीत ती पुस्तक घेऊन उभी होती आणि छोटीशी रांग होती, पण तीही अगदीच विस्कळीत. लोक मागपुढं उभे होते आणि तिला एकदम निरंजन दिसले. पाठमोरे, त्यांच्या अगदी अपटूडेट कपड्यांनीच ते पाठमोरेही लक्षात येत होते. त्यांची चष्म्याची फ्रेमही सुभद्राकडे भेटले तेव्हा लक्षात राहिलीच होती. पुस्तक घेऊन परत करून ते रांगेबाहेर आले तेव्हा त्यांना मैथिली दिसली. ते हसले आणि सहजच तिच्याकरता थांबलेही. या तुम्ही, मी थांबतो म्हणून. मग बाजूला मॅगझिन चाळत राहिले. ती पुस्तक घेऊन आली. त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांचा कडक इस्त्रीचा पॅन्ट शर्ट लक्षातच आला एकदम. साधं लायब्ररीतही इतकं तयार होऊन येतात हे. मग तिच्याबरोबर लायब्ररी बाहेर जाताना ते म्हणाले, आपल्या लोकांना अजिबात शिस्त नाही. ते नेमकं कशाबद्दल बोलत होते हे न कळून मैथिलीनं त्यांच्याकडे पाहिलं. साधी लाईन नाही जमत, बघा ना कसे उभे होते लोक. पुन्हा एकच काउंटर, तोही पुस्तक परत करण्याचा घेण्याचा एकच, त्यामुळेच गर्दी होते. मग असे किती काउंटर हवेत लायब्ररीला, तिला वाटलं. सेटल झालात ना, त्यांनी विचारलं. हो, ती म्हणाली. खरं म्हणजे तुम्हाला थँक्स द्यायचे राहिलेच, विद्यापीठात भेट होतच नाही. कशाबद्दल? तुम्ही म्हणजे तुमची मदत झाली जॉब करता, नाहीतर मला हा जॉब मिळालाही नसता. नाही, त्यांची पॉलिसी काही वेगळी असती तरी हे नसतं झालं. अशा तऱ्हेनं कामं होतात यावर माझा मुळीच विश्वासच नाही. मी कधी असं काही करतही नाही, ते एकदम रोखठोक म्हणाले तेव्हा ती चमकलीच. तिला तर साधी कृतज्ञताच व्यक्त करायची होती. तिनं खाली मान घातली. नाही, डॉक्टर भारद्वाजांनी तुम्हाला फोन केला होता म्हणून, ती म्हणाली. तिचा चेहरा उतरला होता हे त्यांच्या लक्षातही आलं नाही. डॉक्टर पद्मनाभननं तुमची शिफारस केली होती, तुम्ही त्यांचं कॉलेज सोडून येत होता तरीही, तेव्हा ती खोटी नसेलच ना. यावेळी मग काय बोलावं हे मात्र तिला कळेना. तारीफ करण्याची ही विचित्र तरा, इतक्या लांबच्या लायब्ररीत येता तुम्ही, ते म्हणाले. सुभद्रानं हीच सुचवली, नेहमी थोडंच यायचं असतं. ते गाडीत बसून निघून गेले. ती बसस्टॉपकडे वळली. पद्मनाभांच्या उल्लेखानं अनेक आठवणी आल्या. कॉलेजचा सेंड ऑफ, भाषणं, कावेरी, भारद्वाज, अरुणाचलम यांच्याकडची निरोपाची जेवणं, दिलेली प्रेझेंट्स. ही काय अशी जेवणं घेत बसण्याची वेळ होती, पण कुणी ऐकेच नात. ती कुठंतरी अपयशी झाली होती म्हणून इथून जात होती, आणि तरीही निरोपाच्या वेळी हे सगळे गोडवे तिचे. सगळ्यांनी तिला निरोप दिला आणि तिनं फक्त समुद्राला निरोप दिला. निघायच्या आदल्या दिवशी ती एकटीच वाळत बसली. मागं तिची युनिव्हर्सिटी रस्ता ओलांडलं की येणारी,

0: आणि समोरचा रस्ता ओलांडला की समुद्राची हद्द. संध्याकाळची वेळ, नेहमीची गर्दी यावेळची. एका बाजूला बसून राहिली. त्या संध्याकाळच्या घेरत्या वेडत्या सावल्या पाण्यावर पडायला लागल्या तेव्हा दिसली वाळूत गुडघ्याभोवती हात लपेटून बसणारी छोटी मैथिली. ती नारळाची झाडं. मग त्या समोरच्या लाटांकडे पाहत ती मनोमन म्हणाली,
1: अरे तू तर मला इतका जवळचा, आपला, माझा एक हिस्साच असा. तू का रे असा निर्विकार, अलिप्त? मी जाते आहे तुला कळलं ना
0: की तुला माहीत झालं आहे निरोपाच्या वेळा त्यावेळचे सगळे कड खोटे असतात म्हणून. माफ करा, तुम्ही मैथिली ना? कॉलेजमध्ये असाच तिचा उल्लेख होता. कुणीतरी बाजूला होतं, तरुण मुलगी, पूर्वी कदाचित मैथिलीच अशी असावी. दोन लांब वेण्यांऐवजी एक वेणी हाच फरक, बाकी तशीच. मैथिलीने तिला ओळखलं नव्हतं. तुम्ही मला शिकवलं आहे, ती म्हणाली. हो, मैथिलीला आठवेना. मग त्या मुलीनं आठवण करून दिली की तिनं मध्येच कॉलेज सोडलं, लग्न झालं, तुम्हाला स्टाफ रूममध्ये पत्रिका दिली होती. मैथिलीला तरीही आठवेच ना. मग आले होते मी लग्नाला, मैथिलीनं तिलाच विचारलं. नाही ना, ती मुलगी म्हणाली तेव्हा मैथिलीला एकदम हसूच आलं. मग तीही हसली. तुम्ही फार छान शिकवत होता, विशेषत पोएट्री मला फार आवडायचं. आता काय करता? मला तुम्ही अहो जाहो काय म्हणता? हो, म्हणजे आता काय करतेस? मी PhD करते आहे रॉबर्ट ब्राउनिंगच्या कवितेवर. मध्ये काही वर्ष मी इथं नव्हते, आता पुन्हा आले तेव्हा ठरवलंच. तुम्ही भेटला तर इतका आनंद झाला की बस. थांबा, मी तुमची ओळख करून देते. हा, मग तिनं मुलाला घेऊन उभ्या असलेल्या तिच्या नवऱ्याला बोलवलं. मला इतका लहान मुलगा कसा याचं आश्चर्य वाटलं ना, ती बाबडेपणानेच म्हणाली. गोंधळून नाही म्हणताना मैथिलीनं स्वतःला थांबवलं. हो ना, मैथिली म्हणाली, जसं काही तिच्या सगळं लक्षातच होतं, तिचं लग्न, तिचं वय. ती लग्नानंतर काही वर्ष मुलंच झालं नाही, हा आता 3 वर्षांचा आहे, पण भयंकर बंड आहे, पुस्तक हातातही धरू देत नाही. तिनं मग नवऱ्याची ओळख करून दिली. थोडा वेळ चूचू करून ती निघून गेली. मैथिलीला वाटलं की ती पूर्वी कधी अशी होती, असेल तरी लक्षात नाहीच. ही सुद्धा एक वेळ असतेच आणि ती आपली कधी नव्हतीच. बस आली, तिला कोणीतरी चढण्यासाठी मागून रेटा दिला, मग ती बसमध्ये चढली.
2: शोधे हो आताच आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकलं.

भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. भाग क्रमांक होता 71 आणि लेखिका होत्या आशा बगे. पुस्तक वाचनाचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाईश, आपला संवाद.

0: थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून
1: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
2: आमचा फोन क्रमांक 9405255120.
3: आमचा फोन क्रमांक 9405255120.
0: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
4: हॅलो फोन फरमाईश.
1: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
0: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
4: फोन फरमाईश.

FM बँड 101.1 MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. आज यामध्ये शाहीर रुक्माजी कोसरे आणि सहकारी यांनी गायलेली लोकगीतं ऐकूया.

श्रोते हो नमस्कार. आज आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकणार आहोत प्रबोधनात्मक गीत. मुख्य गायक रुकमाजी मरीबा कोसरे, सहगायक दिलीप गोविंदराव पाईकराव आणि लिंबाबाई रुकमाजी कोसरे, हार्मोनियम वादक शिवाजी दत्ता वन्ने, ढोलक वादक तेजाब गोविंद पाईकराव, तबला वादक साहेबराव पिराजी हटकर. चला तर ऐकूया लोकसंगीताच्या या कार्यक्रमामध्ये प्रबोधनात्मक गीतं.

आताच आपण लोकसंगीताच्या कार्यक्रमात ऐकली प्रबोधनात्मक गीत. मुख्य गायक होते रुकुमाजी मरीबा कोसरे. हार्मोनियम वर साथ दिली होती दिलीप दत्ता वने यांनी. सहगायक दिलीप गोविंदराव पाईकराव आणि लिंबाबाई रुकुमाजी कोसरे. ढोलक तेजाब गोविंदराव पाईकराव. तर तबल्यावर साथ दिली होती साहेबराव पिराजी हटकर.

0: कुमार यांनी.
1: याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन होतं आनंद गोडबोले यांचं, निर्मिती सहाय्य राहुल आत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. मंडळी पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमासह. नमस्कार.
2: श्रोतो, आताच आपण लोकसंगीताचं

आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राची प्रसारण सभा एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम उमंग. प्रायोजक आहेत एनसीईआरटी.

श्रोतो आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण एफ एम आय 101.1 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपच्या द्वारे. सकाळचे 11:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड या कार्यक्रमामध्ये मी जयश्री गायकवाड सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतो, आपली आवड या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आता ऐकत आहोत बेदुने 4:30 या चित्रपटातील श्रीरंग गोडबोले यांचं गीत. संगीतकार आनंद मेनन आणि अजित परब आहेत आणि यार्शनीला स्वरबद्ध केला आहे अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी. आणि या चित्रपटातील गीतासाठी आवड करणारे आमचे श्रोते आहे म्हातारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथून दत्तराव जाधव, रामप्रसाद जाधव, देवांशिष बोखारे, स्वराज जमधाडे. वरुड जवळका येथील हे श्रोते सरकटे परिवाराचं हे पत्र आहे आणि सदस्य आहेत महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे. याच गीतासाठी आवड करणारे आमचे दुसरे श्रोते मुक्काम पोस्ट वारंगा फाटा जिल्हा हिंगोली येथून पांडुरंग मोरे, अश्विनी मोरे, वैष्णवी मोरे आणि पुंडलिक मोरे. वसमत रोड परभणी येथून रंजित कारेगावकर, कांचन कारेगावकर, सृष्टी कारेगावकर आणि समरजित कारेगावकर. तर आमच्या या सर्व श्रोत्यांसाठी बेदुने 4:30 या चित्रपटातील श्रीरंग गोडबोले यांची गीतरचना ऐकवित आहोत. गायक स्वर अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचा आहे आणि संगीतकार आहेत आनंद मेनन आणि अजित परब.

कार्यक्रमात यानंतरचं पत्र आलं आहे. पांगरा शिंदे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील हे श्रोते आहेत. रामचंद्र इंगोले, सिद्धांत इंगोले, टिकू इंगोले, रमाबाई सुरेंद्र इंगोले, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, तसेच नामदेवराव शिंदे पाटील, मास्टर विलास शिंदे पाटील, सुनील जबडे, चांदू बळखंडे, तसेच माटेगाव तालुका पूर्णा येथील हे श्रोते. शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, मारुतराव भुसारे, साहेबराव लोखंडे आणि नावकीकर, तसेच वसमत येथून, वसमत जिल्हा हिंगोली महाराष्ट्र येथून ठोके परिवाराचं हे पत्र. पार्वती सकाराम ठोके, दीपाली राजू ठोके, रोहित सोनू मोनू ठोके. मुक्काम पोस्ट जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना येथून नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, छत्रपती संभाजीनगर येथून हे पत्र आलं आहे. आणि वैष्णवी जगदाळे, हर्सुल सांगी येथील हे श्रोते आहेत. तसेच भावसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर येथील हे श्रोते, वैभव गौरव लोखंडे, तसेच मेघराज युवराज कोलते तालुका बदनापूर येथील हे श्रोते, रुद्र कोळकर, छत्रपती संभाजीनगर येथून हे श्रोते. साबळे परिवाराचं पत्र आहे. राजेश पाटील साबळे, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश हे श्रोते आहेत. गुंडेवाडी तालुका अंबड जिल्हा जालना येथे राहणारे, तसेच निजाम शेख, वरुण साबळे, नुपूर आणि उद्धव साबळे. तालुका माजलगाव जिल्हा बीड येथील हे पत्र आलं आहे. नारायण चिरके, सौ चंपाबाई चिरके, राहुल चिरके, कृष्णा चिरके, अक्षय मोरे, करण गांगर्डे आणि समर्थ उमरे. आणि आमच्या या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे अजय नाईक आणि क्षितिज पटवर्धन यांचं गीत लग्न करून पाहावे या चित्रपटातील. संगीतकार अजय नाईक आणि या रचनेला स्वरबद्ध केलं आहे आकृती कक्कर आणि सहकाऱ्यांनी.

0: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
1: जरी पाप सारा जगाचा परी तू अमारे करांची तुमाऊस.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
0: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9405255

0: 120
1: आमचा फोन क्रमांक 940-525-5120
2: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो फोन फरमाईश.
4: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
2: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
3: फोन फरमाईश.
5: श्रोतो, आपण ऐकत आहात आपली आवड हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमामध्ये यानंतर ऐकवित आहोत गायिका वैशाली सामंत आणि आनंद शिंदे यांच्या युगलस्वरामध्ये अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गुरु ठाकूर यांचं गीत ऑक्सिजन या चित्रपटातील. आणि या गीतासाठी आवड कळवणारे आमचे श्रोते दयानंद नगर नांदेड इथून जैन परिवाराचं हे पत्र, प्रकाश जैन, संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन. तसेच जिल्हा बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात. तसेच याच गीतासाठी आवड कळवणारे श्रोते चांदूर पिसवा येथून खर्चे परिवाराचं आणि चौधरी परिवाराचं हे पत्र आहे. नारायण भाऊ, विठ्ठलराव खर्चे, ललिताराणी खर्चे, परिसंजना खर्चे, गणेश कार्तिक खर्चे, ब्रुणो उषा, सोर्णा खर्चे, स्वाती प्रयाग चौधरी, मालती चौधरी. पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून हे पत्र आलेलं आहे. जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त रिंगणकर परिवार. डोंगरगाव छत्तीसगड इथून हे पत्र आलं आहे. राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनुष्का आणि तन्मय गजभिये. तसेच बिलाईगड छत्तीसगड इथून हे श्रोते आहेत रोशन देवांगण, कौशल्या देवांगण, हेमलता देवांगण आणि डिंपल देवांगण. आमच्या सर्व श्रोत्यांना ऐकायचं आहे गुरु ठाकूर यांचं गीत ऑक्सिजन या चित्रपटातील. गायकस्वर वैशाली सामंत आणि आनंद शिंदे यांचा आणि संगीतकार आहेत अजय अतुल.

श्रोतो, आपण ऐकत आहात आपली आवड हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित. श्रोतो, या कार्यक्रमामध्ये पत्र पाठविण्यासाठी पत्ता आहे कार्यक्रम आपली आवड द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र वसरणी नांदेड, पिनकोड क्रमांक 43 16 03. कार्यक्रमामध्ये आता ऐकवित आहोत आनंद शिंदे, आदर्श शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजामध्ये क्षितिज पटवर्धन यांची गीतरचना, संगीतकार अमित राज आणि चित्रपट आहे पोस्टर गर्ल. आणि या गीतासाठी आवड करणारे आमचे श्रोते आहेत मेहरनगर उमरखेड येथील हे श्रोते. गव्हाणकर परिवाराचं हे पत्र आहे. अभिजित गव्हाणकर, सरिता गव्हाणकर, प्रिन्स एकांश गव्हाणकर आणि राही गव्हाणकर, तसेच बदलापूर मुंबई येथून सिद्धांत गव्हाणकर, प्रणिता गव्हाणकर, अर्जुन गव्हाणकर, तसेच बहादूरपुरा नागपूर येथील हे श्रोते वैशाली, शैलेश गव्हाणकर, सुमित गव्हाणकर आणि ध्वनी गव्हाणकर. नागपूर येथून नाना डोंगरदिवे, रमाताई डोंगरदिवे, सीमाताई डोंगरदिवे, रीमाताई डोंगरदिवे, दीक्षाताई डोंगरदिवे आणि राहुल डोंगरदिवे. याच गीतासाठी आवड करणारे श्रोते गाववेणी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ येथून नारायण आबाजी पुंडे, सोनबाराव पुंडे, हर्षदराव पुंडे आणि आमच्या या सर्व श्रोत्यांसाठी ऐकवित आहोत पोस्टर गर्ल या चित्रपटातील आनंद शिंदे, आदर्श शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील क्षितिज पटवर्धन यांची ही गीतरचना, संगीत अमित राज यांचं.

0: पाणी झालं आणि एक एक बोर की बघून निस्त पाणी पाणी झालं
1: झाली हिरवळ फिरती चपुरला बडा
2: आवाज काढू तुझ्या आईची शपथ हाय
1: आवाज काढू तुझ्या आईची शपथ हाय.

श्रोतेहो, कार्यक्रमाच्या शेवटी आपण पोस्टल गर्ल या चित्रपटातील आणि शिंदे, आदर्श शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजातील क्षितिज पटवर्धन यांचं गीत ऐकलं. संगीत होतं अमित राज यांचं. श्रोतेहो, या कार्यक्रमात पत्र पाठवण्यासाठी पुन्हा एकदा पत्ता आहे. कार्यक्रम आपली आवड द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी केंद्र वसरणी नांदेड, पिनकोड क्रमांक 43 16 03. हा कार्यक्रम आम्ही आता येथेच संपवित. मी जयश्री गायकवाड या कार्यक्रमातून आपली रजा घेते. पुन्हा भेटूया आपली आवड या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये.

श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपली आवड आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्राने प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण FM बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपच्या द्वारे. श्रोतो, सकाळचे 11:59 आणि 28 सेकंद झाली आहेत. यानंतर दुपारी

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आणि स्वागत करते तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, निसर्गाच्या हिरवाईत मन फुलतं, नात्यांच्या उभेत आयुष्य खुलत आणि सणांच्या आनंदात संस्कृतीचे रंग दिसून येतात, जे सध्या आपण छान अगदी आनंदात अनुभवत आहोत. मैत्रिणींनो, भारतीय संस्कृतीत नातेसंबंधांना खूप महत्व आहे. आपल्या सणावारांनी रूढी परंपरांनी ही नात्यांची वीण अधिक घट्ट केली आहे. बघा, असं नात्यांची रूढी परंपरांची वीण घट्ट म्हणजे नारळी पौर्णिमा आज मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. समुद्राविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कोळी बांधव भक्तिभावे पूजा करतात. महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकण किनारपट्टीवर कोळी बांधवांकडून हा सण उत्साहात साजरा केला जातो. पावसाळ्यानंतर समुद्र खवळलेला असतो. हवामान सुधारल्यानंतर कोळी बांधव पुन्हा मासेमारीसाठी समुद्रात जातात. समुद्र देवतेची पूजा करून समुद्र शांत राहावा, नौका सुरक्षित राहाव्यात यासाठी प्रार्थनाही केली जाते. समुद्राला नारळ अर्पण करून मनोभावे पूजा केली जाते. मैत्रिणींनो, नारळ हे सर्जन शक्तीचं प्रतीक मानलं जातं. कोळी बांधव आपल्या पारंपरिक पोशाख घालून आपल्या होड्या छान सजवून पारंपरिक कोळी नृत्य आणि गाणीही गातात. या दिवशी ना नारळाच्या पदार्थाला विशेष महत्व असतं. खास करून नारळी भात आपण इथे करतो. सगळे एकत्र येऊन या सणाचा आनंद घेतात. मैत्रिणींनो, निसर्गातल्या बदलांपुढे नतमस्तक करणारा आणि नातेसंबंध अधिक दृढ करणारा हा सण आहे. या सणाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

मैत्रिणींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक सुंदरसं गाणं तुम्ही ऐकलात. आता वळूया आपल्या मालिकेंकडे. मैत्रिणींनो, वाचन हा अनेकांचा छंद असतो. अगदी कमी वेळात किंवा वेळात वेळ वाचनासाठी काढणाऱ्या अनेक मैत्रिणी सुद्धा आहेत, बरं का. वाचनातील शब्द अनेकदा आपल्या मनाला स्पर्शून जातात, त्यामुळे वाचनाची आवड आपली अधिकाधिक वाढत जाते हेही खरं. आपल्या महाराष्ट्राला अनेक मोठे साहित्यिक लाभलेले आहेत. त्यांचं लिखाण अनेकांना प्रेरणा देतं. अनेक सृजनशील मैत्रिणींना त्या प्रेरणेने आपल्या संवेदना अनुभव मांडता येतात. आपल्या कवितेतून अंतर्मनातील हळूवार भाव जागवता येतात, तर कधी त्यांची लेखणी कथेतून समाजाचं वास्तवही मांडते. आणि मैत्रिणींनो, अशा विचारांना जेव्हा शब्दाचं सामर्थ्य मिळतं ना, तेव्हा साहित्याची निर्मिती होते, हो ना. अशा लेखिका कवयित्री मैत्रिणींना भेटायला, त्यांचा लेखनाचा प्रवास, त्यांचे विचार जाणून घ्यायला आपल्याला नक्कीच आवडतं. चला, आज आपल्या हितगुज या मालेतून एका मैत्रिणीच्या लेखनाचा प्रवास जाणून घेणार आहोत. ही मैत्रीण आहे साहित्यिका वर्षा थोटे. ऐकूया त्यांची ही मुलाखत.

मैत्रिणींनो नमस्कार. हितगुज या मालिकेत मी तुमचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, हितगुज करणे म्हणजे काय? तर आपल्या मनातील गोष्टी मोकळेपणानं मांडणे, संभाषण करणे, विचार विनिमय करणे. आणि आपल्या या मालिकेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भगिनींना आपण आमंत्रित करीत असतो, ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये अविस्मरणीय असं काम केलेलं असतं आणि त्या क्षेत्रात त्यांनी भक्कमपणे आपले पाय रोवले असतात. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या

0: कार्याचा प्रवास आपण जाणून घेत असतो. तर आज साहित्य क्षेत्रामध्ये नावाजलेल्या मराठी लेखिका, कादंबरीकार, कवयित्री, साहित्यिका वर्षा थोटे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यांच्या लिखाणाच्या प्रवासाबद्दल. मैत्रिणींनो, त्यांचे अनेक शोध निबंध सुद्धा प्रकाशित झाले आहेत. अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी सुद्धा ठरलेल्या आहेत. तर अशा वर्षाताई थोटे यांचं स्वागत करूया. वर्षाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओ तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: वर्षाताई, मुळात स्त्री ही सृजनशील, पण त्यातही सृजनशील मन असलं की मग होते ती म्हणजे साहित्य निर्मिती. विश्रब्ध हा ललितबंध, कालसखी हा कविता संग्रह, पिंपळ पार हा लेख संग्रह, चूक कोणाची ही कादंबरी, अनेक कथा संग्रह, असं साहित्याचं वेगवेगळं क्षेत्र तुमच्या लिखाणानं व्यापलेलं आहे. विविधांगी असं तुमचं लेखन आहे. तर हे सांगा की हे सगळं लेखन करताना कधी भावनांना वाट मोकळी करून द्यावी लागली असेल, किंवा मग कधी त्या भावना पण जपल्या गेल्या असतील, हो ना? तर या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्या तुमच्या लिखाणामध्ये साहित्याचा कोणता प्रकार तुम्हाला जास्त योग्य वाटतो हे सांगा.
1: खूपच सुंदर प्रश्न आहे हा, आणि माझ्या अगदी जवळचा आहे तो. यासाठी की मुळात मी खूप संवेदनशील एक कवयित्री आहे, आणि त्यासोबतच मला माझा जॉनर हा ललित आहे. म्हणूनच माझं पहिलं पुस्तक जे आहे ते विश्रब्द प्रकाशित झालेलं आहे. जेव्हा केव्हा मन असं उद्विग्न होतं किंवा कधी अशांत असतं तेव्हा मला ललित लिहायला खूप आवडतं. आणि कवितेचं म्हणाल तर कविता काही मी ठरवून लिहायला बसत नाही, ती मला आपसूक येते तेव्हा मी तिला मांडत जाते. पण ललित जे आहे ते मी असं मानते की माझ्या मनाचं सिंचन जे आहे ना ते ललित करतं, म्हणून मी ललित असं ठरवून लिहायला बसते. आणि मला तो माझा प्रकार खूप आवडतो लिहायला, ललित. तर माझा सगळ्यात आवडता प्रकार कुठला असेल तर मला ललित हा माझा सगळ्यात आवडता प्रकार आहे.
0: अच्छा, खूप छान सांगितलं तुम्ही. म्हणजे असं लिहिताना उत्स्फूर्तपणे जे आपण लिहितो ते कागदावर उतरतं, त्यासाठी काही आपण ठरवून असं लिहित नसतो कधी?
1: नाही, ठरवून लिहित नाही. आणि मला असं वाटतं की प्रत्येक फॉर्म, जसं कविता आहे किंवा ललित आहे किंवा कादंबरी आहे, ती त्याचा त्याचा आकार, त्याचा त्याचा स्वरूप घेऊन जन्माला येत असते. जसं आपण मनुष्य प्राण्याच्या बाबतीत म्हणू शकतो की मुलगा जन्माला येईल की मुलगी हे कोणी सांगू शकत नाही, तसंच अगदी साहित्याच्या बाबतीत सुद्धा आहे की हे ललित असेल की ही कविता असेल की कादंबरी असेल, तो साहित्य प्रकार तो लेखकाच्या लेखणीतून उतरत जातो आणि मग त्याचं स्वरूप ठरतं.
0: अगदी खरं आहे. मग त्याला आकार मिळतो, मग तो नावरूपास येतो, ललित आहे की लेख आहे की कविता आहे.
1: बरोबर,
0: हो ना? खूप छान सांगितलं तुम्ही. तर वर्षातही कधी कधी आपल्याला हे माहिती नसतं की एखाद्या विषयाची ओढ आपल्याला कधी लागते आणि त्यात आपण नकळतपणे कधी रमून जातो. तरी ही लिखाणाची आवड तुमच्यामध्ये कधीपासून निर्माण झाली?
1: माझं बालपण जे आहे ना ते खूप एक शिक्षकी वातावरण जे असतं त्या घरातलं आहे. मला वाचनाची आवड खरं म्हणजे लहानपणापासूनच आहे. माझे बाबा शिक्षक म्हणजे एचएम होते शाळेवर, जिल्हा परिषद शाळेवर, त्यामुळे लहानपणापासून वाचण्याची आवड आहे. आणि मी लिहित होते, डायऱ्यांमध्ये लिहित होते. काय लिहित होते मला काही माहित नाही, तर वाक्य राहायची पण मी लिहायची, लिहून ठेवायची. आणि कधी ते असं प्रकाश झोतात आलं नाही, याचं कारण असं की माझा जन्मच मुळात गावातला असल्यामुळे आम्हाला तेवढा एक्सपोजरही नव्हतं. पण मग मी ग्रॅज्युएशनच्या निमित्ताने शहरात गेली, तरीही तिथे फारशा ओळखी नसल्यामुळे असं झालं की ते माझं बंदिस्तच लिखाण राहिलं. एमएससी झाल्यानंतर लग्न झालं आणि मग मी नागपूरला आले. नागपूरला मी अर्थात कॉन्ट्रॅक्ट बेसवर जॉब करायला लागले आणि जॉब करता करता लिखाण माझं सुरूच होतं, पण ते आतमध्येच होतं. आणि मग जेव्हा माझी दुसरी मुलगी झाली तेव्हा मी जॉब थांबवला. आणि ही गोष्ट माझ्या बाबांना माहिती होती की तू नोकरी सोडून आता काय करणार आहेस घरी. त्यांना नुसतं चूल आणि मूल हे एवढं मुलीच्या बाबतीत आवडत नव्हतं, ते फार त्यांचे विचार खूप प्रगल्भ होते. तर म्हणाले की तू लिखाण करते आहे मला माहिती आहे, तर मग तू आता सगळीकडे लिखाण करणं सुरू कर. आणि मग माझी दुसरी मुलगी झाली, ती साधारण 1.5 वर्षाची होती, तेव्हापासून मग मी अनेक वृत्तपत्रांना, अनेक साहित्यिक संस्थांशी जुळले गेले आणि माझं लिखाण मग तिथून पुढे आलं. त्याच्या बाबतीत असं झालं की माझा पहिला लेख जो होता की माझ्या नजरेतून महाभारत, यालाच पारितोषिक मिळालं. आणि मग ते पारितोषिक मिळणं म्हणजे असं असतं की आपल्याला एक कुठेतरी चालना मिळते की अरे आपलं लिखाण आहे, कोणीतरी अप्रिशिएट करता आहे, कोणाला तरी आवडत आहे, तर तो एक आनंद असतो. त्यामुळे मग माझ्या लिखाणाने तिथून खूप उचल खाल्ली आणि आज मी एवढं आहे की मी अनेक क्षेत्रात लिखाण करते.
0: खूप छान वर्षातही. पण मग तुम्ही कथा पण लिहिता, तुम्ही कविता पण लिहिता, तुम्ही म्हणालात की सहज लिखाण होत जातं आणि त्यातून

0: मग ती गोष्ट आकाराला येते. तर तुमची कादंबरी कशी काय आकार आलेली आहे सांगा.
1: कादंबरीचं असं आहे की माझ्या कादंबरीचा विषय जो आहे तो सत्य घटनेवर आधारित कथा आहे. काय असतं की आपल्या बालपणामध्ये ना काही गोष्टी आपल्या सुप्त मनामध्ये घर करून बसतात आणि त्या मग पुढे जेव्हा आपण लिहायला सुरुवात करतो त्या आपसूक येतात. हे अर्थात लेखकाच्या बाबतीत किंवा एखाद्या कलाकाराच्या बाबतीत हे घडत जातं हे प्रत्येक कलाकार मान्य करेल की ह्या गोष्टी घडत जातात. मी आधीच सांगितलं की माझा जन्म जो आहे तो गावातला आहे आणि ही जी घटना ही पूर्णपणे गावाशी संबंधित आहे. म्हणजे ही घटना जी आहे लहानपणी खूप ठाण मांडून बसलेली होती की यातली जी नायिका आहे तिने जो संघर्ष केलेला आहे तिने जे भोगलेलं आहे ते मला कुठेतरी माहिती होतं आणि मला प्रकर्षानं असं वाटायला लागलं होतं की हे लोकांपर्यंत का येऊ नये. शहरांमध्ये आणि खेड्यांमध्ये खूप तफावत आहे एकूणच सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की सराउंडिंग मध्ये म्हणा किंवा एकूणच वातावरणामध्ये म्हणा की मुलींना जे वाढवतो तो खूप मोठा फरक आहे आणि मुलगी वयात आली की खेड्यांमध्ये अजूनही लग्न करणं हा प्रथम भाग मानला जातो की तिचं शिक्षण हा दुय्यम भाग आहे. तर मला असं वाटलं होतं की या निमित्ताने ही जी विवाह संस्था आहे एकूण ग्रामीण संस्कृती आहे ही सगळी प्रकर्षाने आपण मांडावी आणि मी सलग यावर 3-3.5 वर्ष काम केलं या कादंबरीवर आणि तेव्हा कुठे मी ही कादंबरी वाचकांसमोर आणली आणि जेव्हा मी ही कादंबरी माझी वाचकांसमोर आली तेव्हा अक्षरशः मी समाना की खूप हळवी झाले खूप रडले कारण ही कादंबरी लिहिताना मी स्वतः खूपदा रडले. कारण हा कादंबरीचा विषय असा आहे की तो प्रत्येक स्त्रीला रिलेट करतो.
0: हो ना.
1: तर त्यामुळे ही कादंबरी जेव्हा पूर्ण झाली ना तेव्हा मला खूप समाधान आत्मिक समाधान मिळालं की मी ज्या मुलींना प्रेझेंट करते की गावातल्या एकूण मुली आहेत त्यांचं दुःख कुठेतरी मी मांडू शकले या कादंबरीतून. त्यामुळे मला तो खूप मोठा आनंद आहे.
0: खूप छान वर्षाताई. पण ही कादंबरी लिहित असताना तुम्ही त्या त्या मुलींच्या मनाच्या पण गाभाऱ्यामध्ये पण गेला असाल किंवा त्यांच्याशी होतगुज पण साधलं असेल. हो ना. तर हा अनुभव कसा होता तुम्ही जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोललात त्याबद्दल तुम्ही तिथे लिहिलं.
1: मी सांगितलं ना की ही कादंबरी लिहिताना मी कित्येकदा रडले कारण या कादंबरीची नायिका जी आहे ना ती नायिका खूप अबोल आहे. म्हणजे अबोल इन द सेन्स की ती प्रतिकार करते पण तिच्यात तेवढी सक्षमता मी दाखवलेली नाही कारण हे एकूण चित्र माझ्या पिढीचं याच्यामध्ये मी मांडलेलं आहे. आत्ताची जी पिढी आहे ती बऱ्यापैकी प्रतिकार करते पण माझी जी पिढी आहे त्या पिढीचं मी एकूण चित्र मांडलेलं आहे. त्यामुळे मी सुद्धा या पिढीची एक प्रतिनिधी म्हणून मला ही घटना ही गोष्ट लिहिताना खूप त्रास व्हायचा की स्त्रीचं दुय्यमत्व आहे हाही भाग आपण सोडला स्त्रीचं दुय्यमत्व तरीही तिला किती संकटांना तोंड द्यावं लागतं जेव्हा तिचं लग्न होऊन जातं. म्हणजे आई वडिलांच्या घरी असेपर्यंतचा भाग हा तिचं आयुष्य आधीचं वेगळं असतं आणि लग्नानंतरचं तिचं टोटली आयुष्य बदलून जातं आणि तिला किती गोष्टींना फेस करावं लागतं. तर हे लिहिताना मी खूपदा तुटले. खरं म्हणजे मला खूप आनंद आहे की माझी ही कादंबरी आली मी मांडू शकले हा खूप मोठा मला आनंद आहे.
0: खरंच आहे. त्या निमित्ताने तुमच्या मनातल्या भावना किंवा सत्य परिस्थिती आहे ती लोकांसमोर नक्कीच आलेली आहे. पण तुम्ही ही कादंबरी लिहिली सत्य परिस्थितीवर ज्या घटना घडतात समाजामध्ये त्याचं चित्रण कुठेतरी आपल्या कादंबरीमध्ये आपल्या लिखाणामध्ये असतं. आपण कधी कधी वाचन ही सुद्धा गोष्ट खूप महत्वाची ठरते कारण जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा नक्कीच आपली शब्दसामग्री शब्दसंग्रह आपला वाढलेला असतो आणि त्याचा लिखाण करताना आपल्याला खूप उपयोग होतो. तर हे सांगा की लेखन आणि वाचन हे परस्पर पूरक आहेत याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल.
1: अर्थातच लेखन आणि वाचन हे एकमेकाशी खूप पूरक आहेत. आता वाचन म्हणजे नुसतं पुस्तकाशी संबंधित वाचन लेखकासाठी पुरेसं नाही असं मला प्रकर्षानं वाटतं कारण लिहिताना जी सजगता लागते. आता माझ्या कादंबरीविषयी म्हणाल तर मी या कादंबरीमध्ये अनेक ग्रामीण शब्द लिहिलेले आहेत. अनेक ग्रामीण पदार्थ जे वऱ्हाडाशी संबंधित आहे ते माझ्या कादंबरीत आलेले आहे. अनेक वाक्प्रचार म्हणी आलेले आहेत. तर मी ह्या काही कुठून घेतलेल्या नाहीत. ह्या माझ्या जीवनातून आलेल्या आहे. माझ्या सजगतेने ज्या ऑब्झर्व केलेल्या आहेत त्या सगळ्या मी याच्यात मांडलेल्या आहे. पुस्तकाचं वाचन ऑब्व्हियसली आवश्यक आहेच पण त्यासोबत माणूस वाचणं आणि एकूणच भोवतालची परिस्थिती वाचणं हे सुद्धा लेखकासाठी खूप पूरक आहे असं मला प्रकर्षानं वाटतं.
0: आणि तुमचा कविता संग्रह पण प्रसिद्ध आहेत, तर तुमच्या स्वरचित असलेली सगळ्यात आवडती कविता कोणती हे सांगा.
1: अगदी मला कधीही विचारलं ना तर माझा एक माणूस या संकल्पनेवर खूप भर आहे.

0: आणि माझी जी जडणघडण झाली आहे तीही तशीच झालेली आहे. त्यामुळे मला माझी नितळपण ही कविता फार आवडते.
1: अच्छा, तर ती कविता ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: हो, जरूर जरूर. नितळपण. नदीला महापूर आलाय, आई सांगत होती. पात्र सोडून गावाच्या दिशेने सैरावैरा नदी धावत सुटली म्हणते. इकडच्या मोहल्ल्यात रामाच्या मंदिरापर्यंत पोहोचली, तिकडच्या मोहल्ल्यात बुद्ध मूर्तीपर्यंत पोहोचली, तिसऱ्या मोहल्ल्यात मस्जिदीपर्यंत, चौथ्या मोहल्ल्यात गावाच्या वेशीपर्यंत पोहोचली म्हणते. आपलं घर चारही मोहल्ल्याच्या मधात आहे, त्यामुळे भीती नाही कसलीच, आई बोलत होती. पण आई, मी म्हणाले, पाण्याची पातळी वाढली की ती पोहोचेल पूर्ण गावात, मग अशा वेळी काय, जीवाला घोर लागून आहे नुसताच. आई म्हणाली, घाबरू नकोस, ती आदी माय आहे. राम, रहीम, बुद्ध आणि गावच्या वेशीची कीर्ती डोळाभर पाहून जाईल माघारी. आणि नाहीच गेली तर समजायचं, माणसातल्या काळ्या कुट्ट छटा स्वच्छ करायला आली आहे. पाणी पाहून माणसाचे नितळपणही परत येईल कदाचित.
1: खूप छान वर्षाताई.
0: मुक्त छंदातली कविता आहे माझी, पण मी छंदामध्ये सुद्धा लिहिते कविता. ही माझी मुक्त छंदातली कविता होती.
1: हो, खूप छान. आणि खूप छान अशा विषयावरती ती कविता होती. आणि कविता संग्रहासोबतच तुमचा पिंपळ पार हा लेखसंग्रह सुद्धा प्रसिद्ध आहे, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: पिंपळ पार मध्ये माझा हा वैचारिक लेखसंग्रह आहे, ज्याच्यामध्ये अनेक लेख आहेत. आता हे एकत्रित लेख केले असल्यामुळे की त्याला नाव काय द्यावं मला काही सुचत नव्हतं, म्हणून ज्यांची मी प्रस्तावना घेतली आहे त्यांनीच याला नाव दिलं की पिंपळ पारावर. पिंपळ पार हा ही एक गावाशी संबंधित संकल्पना आहे. आपल्यालाही माहिती आहे की पिंपळाजवळ जो पार असतो तिथे अनेक प्रकारचे विषय चर्चिल्या जातात, तसाच हा काहीसा या पुस्तकाचा गाभा आहे. त्यामुळे हे पिंपळ पार असं नाव दिलं गेलं. याच्यामध्ये अनेक लेख आहेत.
1: अच्छा. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात कार्यक्रम वनिता मंडळ, आणि या अंतर्गत आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ साहित्यिका वर्षा थोटे.

0: आणि वर्षात तुम्ही इतकं विपुल लेखन केलं, तर तुम्ही कविता संग्रह, लेखसंग्रह, कादंबरी हे सगळं लिहिलं, तर तुमच्या या सगळ्या लिखाणावरती कोणाची छाप आहे असं तुम्हाला वाटतं का?
1: मी अनेक लेखक वाचले, अनेक लेखक लेखिका किंवा एकूणच माझं वाचन खूप भरपूर आहे, पण छाप अशी नाही माझ्या लिखाणावर कोणाची. पण तरीही लेखक आवडतात ते ग्रामीण संस्कृतीशी जे जास्त जोडलेले आहेत. म्हणजे मला कोणी असं विचारलं की जसं उद्धव शेळके जे आमच्या ग्रामीण बोलीतून लिहितात, किंवा सोन्याच्या पिंपळवाले विनायक कुलकर्णी जे आहे ते माझे अत्यंत आवडते लेखक आहेत.
0: अच्छा.
1: मिलिंद बोकील आहेत की मला, मी त्यांचं कुठलंही पुस्तक वाचते. दुर्गाबाई भागवत, शांता शेळके हे अनेक माझे लेखक आहेत. पण मला आता या वेळी मला जर विचारलं की ग्रामीण संस्कृतीशी जे जोडलेले लेखक आहेत ते मला वाचायला खूप आवडतात.
0: अच्छा.
1: मला असं वाटतं की तिथून मला भरपूर घेता येतं, कारण वेगवेगळी भाषा, वेगवेगळे त्यांचे संस्कृती हे सगळं मला तिथून घेता येतं. किंवा मी एकूणच तुलना करते की वऱ्हाडातली संस्कृती किंवा त्यांची संस्कृती हा काय फरक येतो, ते मी याचा एकूणच मुळात मी अभ्यासक असल्यामुळे मी चांगल्या प्रकारे त्याची तुलनात्मक हे करून मग माझ्या लिखाणासाठी मला त्याचा भरपूर उपयोग होतो.
0: अच्छा. आणि वर्षात तुम्ही अनेक विषयांवरती शोध निबंध सुद्धा लिहिले आहेत, पण हे सांगा की लिहित असताना विषयाच्या मुळाशी जाऊन अभ्यास करावा लागतो हो ना? आणि निश्चितच त्यासाठी बरंच वाचन करावं लागलं असेल किंवा त्यासाठी माहिती जमा करावी लागली असेल, तर हे तुम्हाला कसं काय शक्य झालं?
1: कसं आहे की करायचं म्हटलं की भरपूर काही करता येतं. मी ना कुठल्याही एका गोष्टीवर फोकस करू शकते हा माझा सर्वात मोठा गुण आहे असं मला वाटतं, की मी चांगल्या प्रकारे मला त्यावेळी ती गोष्ट बरोबर साध्य होते. आता मला शोध निबंध लिहायचा असेल तेव्हा माझ्या डोक्यात तीच गोष्ट असते की मला या विषयी अभ्यास करायचा आहे, ही माहिती गोळा करायची आहे आणि मग त्याच्यावर मला लिखाण करायचं. त्यासाठी बराच अभ्यास करावा लागतो, पण माझा मूळ पिंडच अभ्यासाचा असल्यामुळे मी चांगल्या प्रकारे माहिती

0: गोळा करून अभ्यास करून शोध निबंध माझे प्रकाशित झालेले आहे आणि त्याच्यासाठी मला आताच डॉक्टर भालभोळे संशोधन पर पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तो मला खूप एक आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी की आपण जे लिहितो किंवा त्याला कुठेतरी पुरस्काराच्या स्वरूपात अप्रिशिएट केलं जातं तर तो खूप वेगळा आनंद आहे माझ्यासाठी.
1: खूप छान. आतापर्यंत तुम्ही कोणकोणत्या विषयांवरती शोध निबंध लिहिलेत?
0: माझे शोध निबंध भरपूर आहे, म्हणजे पर्यावरणावर आहे, बोली भाषेवर आहे, आत्मचरित्रावर आहे, चरित्रावर सुद्धा आहे, कवितेवर आहे आणि कादंबरीवर कथेवर सुद्धा आहे. म्हणजे एकूणच मी सगळ्याच याच्यामध्ये लिहिलेले आहे. हल्लीच मी आत्ता एक प्रोजेक्ट आहे औरंगाबादचा की ललित या विषयाला घेऊन गव्हर्नमेंटनी एक प्रोजेक्ट सुरू केला होता, त्याच्यामध्ये ललितमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे. तो सुद्धा एक रिसर्चचाच भाग आहे. तर मी एकूणच सगळ्या याच्यामध्ये माझे रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत.
1: अच्छा, खूप छान. त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. वर्षाताई, वर्षाती प्रत्येक साहित्य कृती इथं उलगडून दाखवणं तर आपल्याला शक्य होणार नाहीये, पण तुमचं असं कोणतं साहित्य आहे की जे तुम्हाला खूप आवडतं?
0: माझं साहित्य, मी जसं मगाशी म्हटलं की माझा जॉनर ना हा ललित आहे, त्यामुळे मला माझं पहिलं जे पुस्तक आहे जे विश्रब्द आहे ज्याच्यामध्ये मी छोटे छोटे ललित आहे पण ते प्रत्येक स्त्रीला रिलेट करतील असेच आहे. पुन्हा मी तेच सांगते की माझं ललित सुद्धा जे आहे की विश्रब्द म्हणजे काय, विश्रब्द म्हणजे जसं शांताबाई शेळकेंनी सुद्धा म्हटलंय की शतदा झाला जन्म तरीही अभंग राहो आतील तो, म्हणजे एका स्त्रीला एक पुरुष कसा असा हवा असतो. किंवा रोणाताई ढेरेंनी सुद्धा लिहून ठेवलेला आहे, अनेक स्त्रियांनी लिहून ठेवलेला आहे, किंवा इंदिरा संतांनी सुद्धा आपल्या कवितांमधून लिहून ठेवलेला आहे की एका स्त्रीला एक पुरुष कसा हवा असतो, तो पुरुष कसा असावा हे मी माझ्या विश्रब्दामध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणून माझं ते पुस्तक मला अत्यंत जवळचं वाटतं कारण मला या पुस्तकांनी खूप आनंद दिला आहे, लिहिताना खूप आनंद दिलेला आहे की जे आपण जगलो नाही कदाचित ते आपण त्या पुस्तकाच्या निमित्ताने जगलो की काय असा तो आनंद होता. त्यामुळे माझं हे पहिलं पुस्तक मला प्रचंड प्रिय आहे आणि मला लिहिताना आता आवर्जून सांगावं असं वाटतं की माझ्या लिखाणामध्ये नदी ही प्रकर्षाने येते कारण माझा जन्म जो आहे तो गावातला आहे आणि ती जी नदी आहे ती माझी सखी आहे, त्यामुळे माझ्या या पुस्तकातही ती तुम्हाला सतत दिसेल, ती सतत प्रवाही आहे असं जाणवेल. त्यामुळे माझ्यासाठी विश्रब्द हे माझ्या खूप जवळचं पुस्तक आहे, म्हणजे जीवापासचं आहे असं म्हटलं तरी चालेल.
1: खूप छान, तुम्ही नदीचा उल्लेख केलात. नदी म्हणजे सतत वाहत जाणारी, ती कुठेही थांबत नाही, ती सतत तिचा प्रवाह सुरू असतो, हो ना. तर त्याचप्रमाणे आपलं सुद्धा असंच प्रवास सुरू राहावा, आपणही कुठेच थांबू नये असं ती आपल्याला सांगत असते.
0: अर्थात
1: आणि अशीच तुमची ही नदी नावाची सुंदर कविता खरंच मला पण खूप आवडली आहे. तर मैत्रिणींनो, वर्षाताईंची ही कविता, मला बघायचंय माझंच प्रतिबिंब तुझ्या नितळ पाण्यात, तुझ्याजवळ येऊन बसले की मन आतून शांत शांत होत जातं तुझ्यासारखं. मग मला प्रश्न पडतो, कुठून आणलास हा शांतपणा? मला शिकवशील का आपल्याच अथांग मनाचा तळ गाठणं? मग मलाही राहणार नाही कसलीच तृष्णा, माझ्याही मनात उठणार नाहीत कसलेच अपेक्षांचे तरंग. मग तुलाही दिसेल तुझं प्रतिबिंब माझ्या नितळ डोळ्यात. खरंच मैत्रिणींनो, खूप सुंदर अशी नदी नावाची ही वर्षाताईंची कविता आहे आणि खरोखर त्यांच्या लिखाणामध्ये ग्रामीण भागाचा खूप प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. तर वर्षाताई, आता वळूया तुमच्या पुरस्कारांकडे, कारण तुमच्या लिखाणासाठी बरेच पुरस्कार सुद्धा तुम्हाला मिळालेले आहेत, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कुठले कुठले पुरस्कार मिळालेत हे सांगा.
0: मला माझ्या खरं म्हणजे कवितेला सर्वात आधी पुरस्कार मिळाला होता नागपूर विद्यापीठाचा, ज्याचं कॅश प्राईज दार होतं आणि माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता तो. अचानकपणे माझ्या कवितेला मिळाला होता आणि ती कविता होती जगण्याचा चिवटपणा. मी मगाशी म्हटलं तसं की आपल्या कविता किंवा आपलं एकूणच हे जे आहे ते आपल्या भोवतालातून येतं, त्यामुळे ती कविता माझ्यासाठी फार जवळची आहे आणि मला असं वाटतं की मी ती सांगावी, अगदी छोटीशी आहे.
1: हो, नक्कीच.
0: खूप आशावादी आहे मी, जगण्याचा चिवटपणा खेचतो मला. खूपदा निरोपाचे क्षण जवळ आलेत तरीही मनाची झालेली राख गोळा करून थंड पाणी शिंपडलं मी त्यावर आणि पुन्हा पुन्हा उठून उभी झाली चितेवरून. मी आधीच्या जन्मात फिनिक्स पक्षाच्या कुळातली असावी.

0: आणि डीएनए ही एकच असावा. विचारायला हवं फिनिक्स पक्षाला, तू ही कवितेच्याच कुळातला आहेस का ते. अशी ही कविता जिला कॅश प्राइज मिळाला होता. त्यानंतर माझ्या विश्रब्दला सुद्धा पुरस्कार मिळाला आहे जो राज्यस्तरीय होता. त्यानंतर पिंपळपारला सुद्धा मिळाला आहे. माझ्या कादंबरीला अजूनपर्यंत पुरस्कार मिळालेला नाही, पण माझ्या कादंबरीला खूप लोकांच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या की अत्युत्तम कादंबरी आहे. आणि आता नागपूर विद्यापीठामध्ये सामाजिक विषयावरच्या कादंबऱ्यांमध्ये माझी ही कादंबरी एका मुलीने पीएचडी साठी म्हणून सिलेक्ट केली आहे.
1: खूप छान,
0: तो एक आनंद आहे माझ्यासाठी.
1: खूपच छान.
0: आणि याशिवाय मला माझ्या कथांना आणि माझ्या शोधनिबंधांना सुद्धा पुरस्कार मिळालेले आहे. मला असं वाटतं की पुरस्कार हा ना लेखकासाठी एक एक प्रकारची संजीवनी असतं की त्याला लिहिण्याला एक उद्युक्त करतो की लेखकांनी लिहावं, लोक ॲप्रिशिएट करत आहेत, लोक वाचतात आहे. त्यामुळे तो पुरस्कार लेखकाला मिळणं हे खरं म्हणजे आनंददायी गोष्ट असते.
1: आणि इतकं छान लेखन जर असलं तर वाचक सुद्धा नेहमीच वाचायला तयार राहील, हो ना. बरं, वर्षाते तुम्हाला साहित्य क्षेत्रात आणखी पुढे काय करायची इच्छा आहे?
0: आता माझं 2-4 प्रोजेक्टवर काम सुरू आहे, मी जसं सांगितलं तसं. आणि सोबत माझी पीएचडी सुरू आहे आत्मचरित्रावर नागपूर विद्यापीठामधून.
1: अच्छा,
0: तर त्याचं माझं पुस्तक येईलच लवकरच. आणि पुन्हा तेच की ग्रामीण संस्कृतीशी संबंधित आणखी एक विषय मी कादंबरीसाठी निवडलाय की ज्याच्यावर मी काम करते आहे. पण त्या 2-4 आधी सुद्धा मी एक संपादित पुस्तक करते आहे की माझी एक मैत्रीण जी अचानकपणे निघून गेली, तर तिचं जे लिखाण आहे ते मी सगळं संपादित करून तिचं पुस्तक आणायचा माझा विचार आहे. की तिचं एकूण लेख आहेत, कविता आहे आणि कथा आहेत की ज्या खूप उत्तम आहेत, त्या कविता कथा लेख लोकांनी वाचाव्या, लोकांपर्यंत पोहोचाव्या म्हणून मी त्यासाठी खूप प्रयत्न करते आहे की तिचं लेखन मी संपादित करावं आणि तिचं पुस्तक निवडक जे साहित्य आहे ते लोकांसमोर यावं, वाचकांसमोर यावं. तर माझ्यासाठी तो एक वेगळा आनंद असेल. माझ्या पुस्तकाच्याही पेक्षा मला तो एक वेगळा आनंद माझ्यासाठी असेल.
1: हो, नक्कीच. तर वर्षाते तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.
0: खूप खूप धन्यवाद.
1: तर मैत्रिणींनो, लिहित रहा असं बरेचदा आपल्या कानावर पडतं आणि खरंच आहे. आपल्या मनात जे विचार येतील, त्या भावना असतील, त्या कागदावर उतरवल्या की त्यातून साहित्य निर्मिती होते. अर्थात यात वाचनाचाही खूप मोठा वाटा असतो. तेव्हा नक्कीच प्रयत्न करा आणि मनातल्या संवेदनांना वाट मोकळी करून द्या. आज आपण ज्येष्ठ साहित्यिका वर्षाते थोटे यांच्या लेखन प्रवासाविषयी जाणून घेतलं. तर वर्षाते थोटे, इथे आलात आणि मनमोकळ्या गप्पा केल्या आणि तुमच्या एकंदर प्रवासाविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं, त्याबद्दल तुमचे आकाशवाणी नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: खूप खूप धन्यवाद.
1: तर वर्षाते, जाता जाता तुमच्या आवडीचं एखादं गाणं ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
0: बगड्यांची माळ फुले.

मैत्रिणींनो, हितगुज या मालिकेअंतर्गत साहित्यिका वर्षा थोटे यांची स्वाती तुपकर यांनी घेतलेली आपण मुलाखत आताच ऐकलीत. मैत्रिणींनो, सध्या श्रावण महिना सुरू आहे. छान आल्हाददायक वातावरण, हिरवाईनं नटलेल्या वसुंधरेचं सौंदर्य बघताना मन कसं हरपून जातं. चला, अशाच आशयाचं एक गीत तुम्हाला ऐकवते, ऐकूया.

मैत्रिणींनो, या सुंदरशा गीतानंतर वळूया आपल्या पुढल्या मालिकेकडे. मैत्रिणींनो, शब्दांना जेव्हा भावनांची साथ मिळते तेव्हा ते शब्द केवळ शब्द राहत नाहीत, तर ते मनाचा आरसा बनतात. तेव्हा भावना, अनुभव आणि विचारांची सुंदर गुंफण करत मनातील भावना हळूवार कागदावर मांडल्या जातात. तेव्हा आपण तिच्या शब्दातून विचार वाचत असतो. म्हणूनच आपण आपल्या अशा भावना व्यक्त करणाऱ्या विचारांना तिच्या शब्दातून असं नाव आपल्या मालिकेला दिलेलं आहे. चला तर या मालिकेअंतर्गत ऐकूया वृषाली देशपांडे यांचं मनोगत.

गोंधळातून अंतस्वराकडे. कल्पना करा की तुमचं शरीर जमिनीवर शिथिल पडलं आहे आणि तुम्ही बाहेरून तुमच्या शरीराला पाहताय, अशी सूचना योग शिक्षिका देत होत्या. आध्यात्मिक असलं की जमतं असं कोणीतरी मध्येच म्हणालं. पार्श्वभूमीला अतिशय सुखद संगीत आहे, पण मला ही कल्पना करणं जमतच नाही. वाटतं हे जमलं असतं तर कितीतरी गोष्टी सुकर झाल्या असत्या. राग द्वेष अशा कोणत्याही नकारात्मक भावना आल्या किंवा त्रास झाला, वाईट वाटलं की असं शरीर बाजूला ठेवून नसते का मी बाहेर आले. तुमच्या शरीराच्या फक्त उजव्या बाजूकडे लक्ष द्या आणि सुरुवातीला शरीर शिथिल करून उताणे पडताना डोळे बंद केल्यावर माझ्या डोळ्यासमोर अंधार आला होता. आता माझं लक्ष सूचनांकडे नव्हतंच, त्या संगीताकडे होतं. त्यात तल्लीन होता होता डोळ्यासमोरच्या अंधारात प्रकाशाचा कवडसा आला. मला दिसलं ते काहीतरी वेगळंच होतं. पिठूर प्रकाशात कृष्ण राधा, महात्मा गांधी कस्तुरबा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, पु ल देशपांडे, कविवर्य गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, एका कोपऱ्यात घोळक्यातली मुलं, शाळेत न जाणारी आणि असंच काही बाही. कशाचा कशाशी काहीही संबंध नव्हता. विचित्रच होतं सगळं. मला समजू लागल्यापासून मला जे काही श्रीमंतीचे क्षण लाभले ते सगळे या लोकांमुळे, एवढं मात्र माझ्या मनात आलं. ती मुलं वगळता सगळीच आत्मतेजानं तळपणारी माणसं होती. जयदेवांच्या अष्टपदीनं मला भूल घातली आहे. राधाकृष्णाला एकमेकांचा रंग चढल्याचं वर्णन करणारी अष्टपदी मला जादूच्या मंत्रासारखीच वाटते. प्रत्येक पदात दोन ओळी आणि त्या दोन ओळींमधलं वाचता वाचता गोकुळ वृंदावनात हरवून जायला होतं. एरवीही मला सारखं वाटतं. प्रीतभक्तीचं प्रतीक असलेले राधाकृष्ण असं जरी असलं तरी कसा केला असेल राधेनं आयुष्यभराचा विरह सहन. आपलं माणूस नेहमीच्या अपेक्षेपेक्षा 4-2 क्षण जास्त काळ दिसलं नाही तर किती तगमग होते. कसं जमलं असेल हे या दोघांनाही, की अर्जुनाला गीता सांगितली तसं कृष्णानं राधेलाही काही सांगितलं असेल. खरी रसयात्रा मात्र या दोघांपासूनच सुरू होते. त्यांच्या नात्यालाही आध्यात्मिक परिणाम दिलं आहे. कसं आहे ते अध्यात्म? मग तुमच्या देहाला आता तुम्ही वरून बघू शकताय असं असतं का अध्यात्म? काय असतं बरं नेमकं? आता विश्वात्मके देवे म्हणताना ऐकताना डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या तर ते काय असतं? आप परभाव नाहीसा झाला हे कळलं म्हणजे अध्यात्म का? मन स्वच्छ किमान त्या त्या क्षणापुरतं तरी म्हणजे मग अध्यात्म असू शकतं का? माणसासारखं वागता आलं की नाही हा आध्यात्मिक होता येतं की नाही प्रश्नच आहे. मग जी माणसं समाजाची निरपेक्ष सेवा करतात त्यांना आध्यात्मिक म्हणता येईल का? आनंदानं आयुष्य जगण्याचं महत्व नाही का? फार आध्यात्मिक आहे बरं ते, असं कोणी सांगितलं की त्या व्यक्तीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलतो.

पण आध्यात्मिक असणं म्हणजे काय हे आपण कधी पारखतच नाही. धर्म आणि अध्यात्म यांची आपण नेहमी गल्लतच करतो. अध्यात्म तर डॉक्टर कलामांनी पण आत्मसात केलेलं होतं. स्वच्छ, सच्चील, निरागस व्यक्ती, शब्द, कृती, विचार कशानेही हिंसा न करणारा माणूस. त्यांच्या निरागस हास्यामागे किती मोठे विचार आणि देशहिताच्या कृती होत्या. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वीणा वाजवायचे. ते सांगायचे, संगीत दुःखी मनाचे आजार बरं करू शकतं. संगीत मानवी चेतना वृद्धिंगत करतं. संगीत आणि विज्ञान हे सुसूत्रता, सुसंवाद आणि विश्वाचं आकलन करून घेणारे समांतर प्रवास आहेत. आणि हे दोन्हीही अंतर्मनाला बाह्य विश्वाशी जोडतात. अनेकदा त्यांनी असं सांगितलं आहे. म्हणजे संगीताच्या दोन स्वरांमध्ये, तालाच्या दोन मात्रांमध्ये असलेलं अंतरही आपल्याला खूप काही सांगून जातं. आणि त्या तेवढ्याशा अंतरात गायक वादक केवढं विश्व आपल्यासमोर उलगडून दाखवतात.

डॉक्टर कलामांचं हे सांगणं असतं किंवा संगीतज्ञांचं जे सांगणं असतं ते रसिक श्रोत्यांच्या मनात चमकून जातं, त्यांच्या अंतरीचा ठाव घेतं. याचाच अर्थ असा की लहानशा गोष्टीत सुद्धा मन लख उजळू शकतं, पण त्यासाठी रियाज हवा असतो गायक वादकांसारखा, आणि सकारात्मक दृष्टीनं परिघाबाहेर जाण्याची तयारीही हवी असते. पण आपण एका परिघात अडकलेले असतो. कसा तोडायचा हा परिघ? हा परिघ भेदणं म्हणजे प्रगल्भता आणि अध्यात्माकडे जाणं असतं का? याचा अर्थ खरंच चांगल्या माणसांना नाकारून जे आपल्याला अजून उमगलंच नाही त्याच्या मागे अध्यात्म म्हणून धावत सुटायचं असतं का? अरे देवा, किती गोंधळ होतोय माझा. ती कोपऱ्यातली मुलं मला लेटर टू अ टीचरची वाट बघत असलेली वाटली. शाळा सोडावी लागण्याची कितीतरी कारणं असतात. सरकारनं या मुलांसाठी जीवन कौशल्य शिक्षण योजना सुरू केली. प्रौढ शिक्षणाचे वर्ग होतेच, ते पुढे निरंतर शिक्षणाच्या टप्प्यात आले. आपली साक्षरता कशी वाढते आहे याच्यावर परिषदा भरत होत्या. शिक्षणावर किती काथ्याकूट. काही उमजेनासच झालंय. डॉक्टर कलाम मला दिसत होतेच आणि मी वाचलंही होतं. त्यांनी एक व्याख्या केली होती, पुण्य म्हणजे गुणवान असं त्यांना अपेक्षित होतं. तेव्हा डॉक्टर कलामांना अपेक्षित पुण्यात्मा, पुण्य नेता आणि पुण्याधिकारी कसे तयार होतील आणि त्यांच्या स्वप्नातल्या राष्ट्राचं काय होईल हा प्रश्न मला त्यांना विचारावासा वाटला, पण आवाजच निघाला नाही. गांधीजीही त्या मुलांकडे भविष्यातील नागरिक म्हणून बघत होते, आणि गांधीजी आणि त्यांच्या आतल्या बाहेरच्या गोतावळ्याचा संसार सांभाळलेल्या बा कस्तुरबा तेवढ्याच कर्तव्य तत्परतेनं त्यांच्या शेजारी उभ्या होत्या. गांधीजी थोर आहेतच, पण बा सुद्धा तेवढ्याच थोर ना. गांधीजींच्या सगळ्या प्रयोगांची, तत्वांची, विचारांची बा सहभागी साक्षीदार. एक स्त्री म्हणून आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे चांगले अन्न पदार्थ, तिच्या धार्मिक श्रद्धा, तिचे दागदागिने यांचा त्याग त्यांनी केला. त्या पलीकडचं जग समजुतीनं पाहिलं. संयम, धैर्य, शौर्य, दृढ निश्चय, प्रचंड मनशक्ती, लवचिकता, समर्पण, वैयक्तिक त्याग, सहानुभूती, करुणा, नेतृत्व गुण, सहाय्य आणि सहयोग, सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचं कौशल्य, संघबांधणी आणि संघभावना, देशभावनेपुढे भौतिक सुखसोयींना नकार, असे कितीतरी विशेष कस्तुरबांचे सांगता येतील. कुटुंब वत्सलता आणि सोबतच निरक्षीर विवेक, यातच कस्तुरबांची प्रगल्भता आणि अध्यात्म समावलं असेल का? बांचा मोठेपणा मला नेहमीच आभाळ्याएवढा वाटत आलाय. त्याही माणूसच होत्या, पण त्यांचे विचार आणि विकार सांभाळत त्यांनी जे कार्य केलं ते गांधीजींना अपेक्षित असलेल्या अध्यात्मासारखंच होतं. आणि माणसाकडे जे जे म्हणून विकार आहेत त्यासह उत्तम जीवन जगणं चूक असतं का? म्हणून मला पु ल देशपांडे भावतात. ते उत्तम कलास्वादक होते आणि जीवनास्वादकही होते. पुलांनी आपल्याला कलांचा आस्वाद घेण्याची एक पद्धत दाखवली. कलाकारांची कला आपल्याला उलगडून दाखवली. त्याचवेळी त्यांनी कलाकारातलं केवळ सामर्थ्यच आपल्याला उजळून दाखवलं. कलाकारातले व्यक्ती म्हणून असलेले दोष उगाच अधोरेखित करून दाखवले नाहीत. कलाकारातली कला

त्याचं ते वेगळेपण नावाजायचं असतं हे त्यांनी आपल्या मनावर ठसवलं. एरवी कलाकार काय आणि कलाकार नसलेली व्यक्ती काय, माणूस म्हटलं की दोष असणारच, पण रसास्वादकता असली की ती आयुष्य किती समृद्ध करते हे पुलंनी आपल्याला सांगितलं. आपलं असणं म्हणजे आपल्यावर झालेले मूळ संस्कार आणि अशा रसास्वादातून झालेले संस्कार ते आपल्या अभिव्यक्तीतून प्रकट होतच असतात. मग असं समृद्ध माणूस म्हणून जगणं योग्य नव्हे का? तेव्हाच कवी श्रेष्ठ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर सात्विक प्रसन्नतेनं शांत मुद्रेनं काही सांगत होते. जवळ गेल्यावर कळलं त्यांचं बोलणं फार प्रासादिक होतं. त्यांच्या भोवती बसलेल्यांना ते सांगत होते, चित्त जेथ भयशून्य, आपण असं जग निर्माण करायला हवं जिथं मन निर्भय असतं आणि मान अभिमानानं ताठ असते. स्वामी विवेकानंदांनीही हेच सांगितलं, पूर्ण आत्मविश्वास महत्वाचा आहे, दुर्बलता आणि भीती हे पाप आहे हे शिकवलं. खऱ्या चारित्र्यासाठी फुलाच्या कोमलतेसह सिंहाचं हृदय आवश्यक असतं. विचार आणि कृतीतील शुद्धतेसाठी विचार शब्द आणि कृती यांच्यातील सत्यनिष्ठेची खरी व्याख्या म्हणून भर दिला. गुरुदेव पुढे सांगत होते, जिथे जगाच्या संकुचित भिंती विश्वाला जात धर्म आणि पंथात विभागत नाही, अथक परिश्रम ध्येय गाठण्यासाठी केले जातात, जिथे नवनिर्मितीचा सच्च्या विचारांचा झरा अंध आणि कालबाह्य परंपराच्या कोरड्या वाळवंटात आटून जात नाही, जिथे मनाला तुमच्याद्वारे विचार आणि कृतीच्या व्यापकतेकडे नेलं जातं. माझ्या मनात विचार आला म्हणजे गुरुदेव तर एका अर्थानं स्वतःला मनाला परिष्कृत करण्याचं सांगतात, कारण अशा स्वर्गात माझ्या देशाला जाग येऊ दे. म्हणजे विकारांनी आपण बांधलेलेच असतो, पण प्रतिष्ठेच्या खोट्या कल्पनांनी, दुसऱ्याचे पाय खेचण्याच्या वृत्ती अशा अनेक नकारात्मक गोष्टींनी आपण स्वतःला बांधून घेत असतो. गुरुदेव हे सारं तपासून बघायला सांगतात, हीच वाट तर माणुसकीकडे जाणारी. आपल्या संत मंडळींनीही हेच सांगितलं आहे, पण आपण फक्त संत मंडळींनी देवाचं नाव घ्या असं सांगितलंय इतकंच काटेकोर लक्षात ठेवतो. पण संत मंडळींच्या वागण्यात जो माणुसकीचा विशाल झरा होता त्याकडे दुर्लक्ष करतो आणि देवाचं खूप करता करता माणसाला वाईट वागवतो. ही मर्यादा ओलांडता येणं म्हणजेच अध्यात्म असावं बहुतेक. हळूहळू माझ्या डोळ्यासमोरचा अंधार नाहीसा होत एक प्रसन्न पिवळी केशरी छटा दिसू लागली. कोणीतरी दिवा लावलाय असं वाटता वाटता त्याचं सूर्यबिंबच झालं उगवतीकडचं आणि खाली निळाशार समुद्र. समुद्र आणि पाऊस मला अतिशय प्रिय. रीत होता होता इतरांना समृद्ध करत जाणं आणि हातचं राखून न देणं हे पावसाचं मला फार भावतं. आपल्याला रीत होताच येत नाही, थोडंफार कधी जमलंच तर त्यात किती अभिमान आणि अहंभाव असतो. आणि समुद्र त्याची तर किती किती रूपं, त्याच्या लहान मुलागत खेळणाऱ्या लाटा, काही नुसत्याच पायाला स्पर्श करून अलिप्तपणा दाखवणाऱ्या, काही बिलगून राहणाऱ्या, किती सुंदर नर्तन असतं ते. खोल कुठेतरी उठान घेत ताल आणि लयीत तोडे तुकडे करत जेव्हा किनाऱ्याशी येतात तेव्हा सम साधलेली असते. क्षणभरही कुठे कमी जास्त नसतं. त्या संगीतात एक मूलभूत गंधार असतो, स्वयंभू, अख्खं विश्व व्यापून टाकणारा, मन शुद्ध करून टाकेल इतका सच्चा. समुद्राचा आणखी एक मला आवडतं, किती कचरा असतो त्याच्या पोटात, त्यानं जमवलेलं लोकांनी टाकलेलं. हा आपलं सगळं आणून बाहेर टाकून देतो आणि मोकळा होतो, पुन्हा साठवायला आणि पुन्हा असंच सोडून द्यायला. आपल्याला नाही जमत असं. खरं तर मनात पोटात असलेलं ओसंडून वाहत असतं, अजीर्ण होत असतं, पण नकारात्मकतेचाही किती लोभ असतो आपल्याला. लाटांचं मला आणखी एक भावतं, सम साधली काय किंवा गंधार लागला काय त्या थांबत नाही, स्वतःचं कौतुक म्हणून पुन्हा रियाजालाही तयार असतात त्या. त्यांचा एक अंतस्वर त्यांना सापडलेला असतो. तेवढ्यात मला पुन्हा योगशिक्षिकेचे

शब्द ऐकू आले, पण जाता जाता एक गोष्ट मात्र नक्की कळली. अध्यात्म कळो किंवा न कळो, जमो किंवा न जमो, जगताना आपला अंतस्वर मात्र आपल्याला सापडलेला हवा.

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत वृषाली देशपांडे यांचं मनोगत आपण आत्ताच ऐकलं. मैत्रिणींनो, सणवार सुरू झालेत. गोड आगळेवेगळे पदार्थ आपण बनवत असतो, पण वेगवेगळ्या रेसिपीच्या शोधातही आपण असतो. चला, आज ओल्या नारळाची मिठाई कशी करायची याची पटकन रेसिपी मी आपल्याला सांगते. आणि या रेसिपीचं साहित्य बऱ्यापैकी आपल्या घरात असतंच. तर स्टफिंगसाठी आहे साहित्य: 4 चमचे ओल्या नारळाचा चव, 4 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे टूटी फ्रुटी, 2 ते 3 चमचे पिठीसाखर. आणि जसं गोड आपल्याला आवडतं त्यानुसार आपण पिठीसाखर कमी जास्त घेऊ शकतो. 1 ते 2 चमचे दूध. हे झालं आता साहित्य. या मिश्रणाला एकत्र घट्ट करून छान असा गोळा तयार करून घ्यायचा. त्याचे गुलाबजामाचे आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. हे झालं आपलं स्टफिंग तयार. इकडे गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 1 ते 2 चमचा साजूक तूप घालायचं. हे गरम झालं की त्यात 1/2 कप बारीक रवा घालायचा आणि मंद आचेवर 7 ते 8 मिनिट त्याला छान भाजून घ्यायचं. यात 1/2 कप ओल्या नारळाचा चव टाकायचा आणि 2-3 मिनिटं भाजल्यावर 1/2 कप दूध त्यात टाकायचं. आणि गोडाचा पदार्थ असला की आपण चिमूटभर मीठ त्यात टाकतोच, तसं इथेही टाकायचं. आणि छान मिक्स करून 2-3 मिनिटं वाफ येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा. त्या वाफेनी तो गोळा छान मऊसूत होईल. इकडे साखरेचा पाक तयार करायला घ्यायचा. त्यात 1/2 कप पाणी, 1 कप साखर. साखर विरघळली की 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या आणि मग गॅस बंद करायचा. त्यात हलका ऑरेंज रंग घालायचा. इकडे दुधात शिजवलेला रवा छान मळून घ्यायचा. त्याची लाटी तयार करायची. आणि मोदकाचं सारण कसं भरतो तसं त्या लाटीचे गोल पुरी करून तो जो गोळा आपण बनवला होता स्टफिंगचा तो गोळा त्यात घालून गोल फिरवून चपटा आकार त्याला द्यायचा. आणि थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटायला आपण टूथपिकने त्यावर डिझाईनही करायचं. आणि याला तुपात तळून घ्यायचं. आपण तेलातसुद्धा तळून घेऊ शकतो. आणि लगेच तळल्यानंतर आपण साखरेच्या पाकात त्याला टाकायचं आणि 2-3 मिनिटांनी साखरेच्या पाकातून काढून घ्यायचं. अशा रीतीने ओल्या नारळाची मिठाई तयार. बघा तर करून आणि नक्की कळवा कशी झाली ते. चला मैत्रिणींनो, बघता बघता आता कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच रजा घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. श्रोतो, आताच आपण वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्रावरून. आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. दुपारचा 1 वाजत आहे. यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: तिच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून आणि 1:40 सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र पुणे केंद्रावरून. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडले

0: मृतांची संख्या 160 वर, हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. बिहार आणि उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 160 वर पोहोचली आहे. आणखी हजारो बेपत्ता असून त्यात सुमारे 300 भारतीय पर्यटकांसह इतर परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी आज दिली. महापुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुमारे 37.5 टन मदत सामग्री आज नेपाळकडे रवाना केली. काल 10 टन बचाव साहित्य आणि जीवनावश्यक औषधं तातडीनं पाठवण्यात आली होती. भारत सरकार नेपाळी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून बचाव कार्याला सातत्यानं सहाय्य करेल असं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. नेपाळ आणि तिबेटमध्ये महापुरामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या आपत्तीत संयुक्त राष्ट्रांकडून तात्काळ मदत पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुराच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशात नद्यांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 9 तुकड्या बिहार आणि उत्तर प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून काल रात्री आणि आज पहाटे बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात गंडक नदी बराजमधून पाणी सोडण्यात आलं. सुमारे 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. इतर जिल्ह्यातही सावधगिरी बाळगत नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सीमा भागातल्या बगाहा, वाल्मिकीनगर, बेतिहा, मोतिहारी या क्षेत्राची आज हवाई पाहणी केली. आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं बिहार सरकारनं सांगितलं. उत्तर प्रदेश सरकारनं सीमा भागातल्या महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले असून घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. तसंच नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती हेल्पलाईनवर देण्याचं आवाहनही केलं आहे. नेपाळमधल्या भीषण पुरामुळे तिथे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं हेल्पलाईन नंबर जारी केले आहेत. महाराष्ट्रातले नागरिक नेपाळमध्ये अडकले असतील तर त्यांच्या नातेवाईकांनी 1070 या टोल फ्री हेल्पलाईनवर किंवा संबंधित लिंकवर त्यांची सविस्तर माहिती द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 1070 हा क्रमांक 24 तास कार्यरत असणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं आयोजन येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत भारत मंडपम इथे होत आहे. या परिषदेत ब्रिक्सचे सदस्य आणि भागीदार देश तसंच विशेष निमंत्रित देशांचे नेते एकत्र येणार आहेत. भारताचं ब्रिक्स अध्यक्षपद लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी या संकल्पनेवर आधारित असेल. यावर्षी देशभरातल्या 25 हून अधिक शहरांमध्े 350 पेक्षा जास्त बैठका आणि उच्चस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आली आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या प्रतिभेला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळेल अशा क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरतं मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं जो खेले वो खिले और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.

0: फिट इंडिया मूवमेंट, संडे ऑन सायकल यासारख्या उपक्रमांमुळे नागरिक आता सुदृढ आणि निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्यामुळे खेळात पारदर्शकता येत आहे. भारताच्या तरुणांना विकसित भारताच्या प्रवासातले सक्रिय भागीदार बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं मांडवीय यावेळी म्हणाले. खेलो इंडिया संवाद कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून IIT मुंबईच्या तसंच नागपुरातल्या लेडी अमृतबाई डागा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी खेलो इंडिया संवाद कार्यक्रमात सहभाग नोंदवला. कांद्याच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्यानं कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातल्या या कांद्याची विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भांडारामधून 35 रुपये प्रति किलो दरानं करण्यात येईल. अंमली पदार्थांच्या तस्करीचं मोठं रॅकेट नवी मुंबई पोलिसांनी उघडकीस आणलं असून 6 जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. या जाळ्यात गुंतलेल्या अन्य 7 जणांचा शोध पोलीस घेत आहेत. 10 कोटी रुपयांच्या चरस तस्करी प्रकरणी मुंबई पोलिसांनी बिहारमध्ये तिथल्या स्थानिक पोलिसांच्या साथीनं संयुक्त कारवाई करून मुख्य सूत्रधाराला अटक केली. बिहारमधून तो नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. पश्चिम आशियातला संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी इराणला विशिष्ट मुदत दिलेली नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका खासगी दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की अमेरिकेला वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याची घाई नाही. इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनेई गंभीररित्या जखमी झाले असून ते अद्याप हयात आहेत असा दावा ट्रम्प यांनी केला. दरम्यान कतारचे प्रधानमंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जासिम अल थानी आज इराणमध्ये वाटाघाटींसाठी जाणार आहेत. भारत विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज 5व्या दिवशी उपहारापर्यंत श्रीलंकेच्या दुसऱ्या डावात 6 गडीबाद 329 धावा झाल्या आहेत. कालच्या 290 धावसंख्येवर आज एस दिनुषा आणि के नुआनता या जोडीनं खेळ सुरू करून धावपट्टीवर टिकाव धरला. श्रीलंकेला आता भारतावर 116 धावांची आघाडी मिळाली आहे. पहिल्या डावात भारतानं रचलेला 503 धावांचा डोंगर श्रीलंकेनं फॉलो ऑन घेऊन ओलांडला. पावसामुळे व्यत्यय आलेला हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा श्रीलंकेच्या 7 गडीबाद 353 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 160 वर, हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. बिहार आणि उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. आणि भारत श्रीलंका दुसरा क्रिकेट कसोटी सामना अनिर्णिततेकडे झुकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, दुपारचे 1:40 झाले आहेत. प्रसारित करत आहोत सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्ह्यात 97 उद्योगांची

उभारणीसह 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर. जिल्ह्यातील धरणात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आणि कास पठारावरील फुलोत्सव 1 सप्टेंबर पासून सुरू होणार. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा आढावा. सातारा जिल्ह्यात नवीन 97 उद्योगांची उभारणी होणार असून त्यातून सुमारे 4,000 कोटींची गुंतवणूक होणार आहे. यामधून 7,000 अधिक रोजगार निर्मिती होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सातारा, कराड, वाई, खंडाळा, शिरवळ, लोणंद, फलटण, कोरेगाव, पाटण येथील औद्योगिक वसाहतीत सध्या 5,000 अधिक सूक्ष्म, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग कार्यरत आहेत. या नवीन उद्योगांमुळे जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्रात वाढ होणार आहे. नव्यानं गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये गोदरेजसह इतर नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1,500 ग्रामपंचायतींमधील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे आवास प्लस 2024 योजनेअंतर्गत सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. यानुसार 94,107 कुटुंबांची माहिती संकलित करण्यात आली असून यातील लाभार्थ्यांना घरकुलासाठीचा निर्णय आगामी काळात घेतला जाणार आहे. योजनेअंतर्गत पाटण तालुक्यात सर्वाधिक 17,056 कुटुंबांची नोंद झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 31,556 पात्र लाभार्थ्यांची पहिली शेतकरी यादी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यापैकी 19,058 शेतकऱ्यांची 142,07,00,000 थकलेले कर्ज त्यांच्या कर्ज खात्यात शासनाच्या वतीनं जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना देखील या योजनेतून कर्जमुक्त करण्यासाठीचा आराखडा जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे सादर केला आहे. जिल्ह्यात कुणबी नोंदीचे दाखले वितरित करण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली असून आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या वतीनं 14,755 जणांनी दाखले मिळण्यासाठी अर्ज केले असून त्यापैकी 14,207 जणांना कुणबी दाखले देण्यात आले असून उर्वरित 426 जणांना दाखले वितरित करण्यासाठीची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे. जिल्ह्यातील धरणातील जलसाठ्यावर सौर ऊर्जा निर्मिती करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प जलसंपदा विभागानं हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी सातारा जिल्ह्यासह पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील 10 धरणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कण्हेर आणि उरमुडी या धरणांचा समावेश आहे. या धरणात तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असून यासाठी देशातील नामांकित कंपन्यांनी प्रकल्प उभारणीसाठी स्वारस्य दाखवलं आहे. जगप्रसिद्ध कास पठारावरील यावर्षीचा फुलोत्सव 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यासाठीची पूर्वतयारी सध्या सुरू असून यावर्षी कासची फुले पाहण्यासाठी पर्यटकांना प्रतिव्यक्ती 200 रुपये शुल्क आकारले जाणार आहे तर 12 वर्षांच्या आतील मुलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. पर्यटकांना आकारल्या जाणाऱ्या 200 रुपये शुल्कामध्ये वाहनतळ ते कास पठार अशी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर शालेय विद्यार्थ्यांच्या सहलींना शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या सोडून प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी प्रतिविद्यार्थी 40 रुपये शुल्क आकारलं जाणार आहे. यासाठी मुख्याध्यापकांचं पत्र आवश्यक राहणार आहे. दरम्यान पर्यटकांना छायाचित्रणासाठी कोणत्याही प्रकारचे कॅमेरा शुल्क आकारले जाणार नाही मात्र कास परिसरात ड्रोन उडवण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. समितीमार्फत पर्यटकांच्या सोयीसुविधांसाठी 170 आसपास कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं प्रशांत जाधव यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.

0: ये है विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन।
1: भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआय या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून।

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 170 वर, हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यात येत असून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. राज्याच्या किनारपट्टी भागात आज नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह. आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 177 वर पोहोचली आहे. आणखी हजारो बेपत्ता असून त्यात सुमारे 300

भारतीय पर्यटकांसह इतर परदेशी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी आज दिली. महापुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं सुमारे 37 टन मदत सामग्री आज नेपाळकडे रवाना केली. काल 10 टन बचाव साहित्य आणि जीवनावश्यक औषधं तातडीनं पाठवण्यात आली होती. पूरग्रस्त भागात अडकलेल्या भारतीय नागरिकांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. भारत सरकार नेपाळी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून

0: प्रयत्न सुरू असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. भारत सरकार नेपाळी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून बचाव कार्याला सातत्यानं सहाय्य करेल असं ते म्हणाले. त्यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. परराष्ट्र सचिव तसंच काठमांडू आणि बीजिंग इथले भारताचे राजदूत या बैठकीत सहभागी झाले होते. नेपाळ आणि तिबेटमध्ये महापुरामुळे झालेल्या जीवित आणि वित्तहानीबद्दल संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या आपत्तीत संयुक्त राष्ट्रांकडून तात्काळ मदत पाठवली जाईल असं त्यांनी सांगितलं. दरम्यान नेपाळमधल्या पुराच्या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशात नद्यांमध्ये पाणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या 9 तुकड्या बिहार आणि उत्तर प्रदेशात तैनात करण्यात आल्या आहेत. सावधगिरीचा उपाय म्हणून काल रात्री आणि आज पहाटे बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यात गंडक नदी बराजमधून पाणी सोडण्यात आलं. सुमारे 5,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. इतर जिल्ह्यातही सावधगिरी बाळगत नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सीमा भागातल्या बगहा, वाल्मिकी नगर, बेतिहा, मोतिहारी या क्षेत्राची आज हवाई पाहणी केली. आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचं बिहार सरकारनं सांगितलं. उत्तर प्रदेश सरकारनं सीमा भागातल्या महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांमध्ये सतर्क राहण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले असून घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. तसंच नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती हेल्पलाईनवर देण्याचं आवाहनही केलं आहे. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या संपर्कात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. ते आज नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातून नेपाळ कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्यांची माहिती संकलित करावी असं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं असून आपत्ती व्यवस्थापन विभागानं मदत दूरध्वनी क्रमांक जारी केले आहेत. 1070 हा क्रमांक मंत्रालयातल्या नियंत्रण कक्षात 24 तास कार्यरत राहील. राज्यातल्या 45 प्रवाशांचे 2 गट बसने नेपाळला गेले असून त्यांच्याशी संपर्काचा प्रयत्न सुरू आहे असं महाजन यांनी सांगितलं. त्याखेरीज आणखी काही पर्यटकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याचं समजलं आहे. देशातल्या प्रतिभेला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा मिळेल अशा क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करत होते. खेळ हे केवळ पदक जिंकण्यापुरते मर्यादित नसून उत्तम व्यक्तिमत्व घडवण्याचा मार्ग असल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं जो खेले वो खिले और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
0: फिट इंडिया मुवमेंट, संडे ऑन सायकल सारख्या उपक्रमांमुळे नागरिक आता सुदृढ आणि निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय यांनी यावेळी सांगितलं. खेलो इंडिया संवाद हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिन 2026 उत्सवाचा भाग म्हणून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. कांद्याच्या वाढलेल्या दराच्या पार्श्वभूमीवर येत्या काही महिन्यात कांद्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि झालेली भाववाढ नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने राखीव साठ्यातून नियोजनपूर्वक आणि टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळात देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी कांद्याची उपलब्धता समाधानकारक असेल असं ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. राखीव साठ्यातल्या या कांद्याची विक्री राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ नाफेडच्या फिरत्या गाड्या आणि किरकोळ विक्री केंद्रांमधून तसंच सफल आणि केंद्रीय भांडारामधून 35 रुपये प्रति किलो दराने करण्यात येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण आज राज्याच्या किनारपट्टी भागात साजरा होत आहे. पावसामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगरलेल्या होड्या या दिवशी

0: पुन्हा समुद्रात लोटल्या जातात, त्यामुळे किनारपट्टीवरच्या विशेषतः मच्छीमार समाजात या दिवसाला खूप महत्व आहे. मुंबईतल्या विविध कोळीवाड्यांमध्ये आज संध्याकाळी जत्रा भरतील. समुद्राला नारळ अर्पण करून शांत होण्याची प्रार्थना केली जाईल. रक्षाबंधनाचा सण उद्या साजरा केला जाणार आहे. मुंबईत या सणानिमित्त शहर आणि उपनगरात मिळून 136 जादा गाड्यांची व्यवस्था बेस्ट उपक्रमानं केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी समाजाला शुभेच्छा दिल्या आहेत. नवी दिल्लीत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या भारत नवीकरणीय ऊर्जा परिषद आणि प्रदर्शनात महाराष्ट्र भागीदार राज्य म्हणून भूमिका बजावेल अशी घोषणा राज्याचे अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी केली. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या भारताच्या प्रगतीकडे जग आदराने बघत आहे आणि भारतात गुंतवणूक करायला उत्सुक आहे अशी ग्वाही केंद्रीय नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. महाराष्ट्रात अमरावती इथं रुग्णालयाला आग लागून 3 गर्भकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून घेतली असून राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी केली आहे. या दुर्घटनेबद्दलचा अहवाल येत्या 2 आठवड्यात सादर करायला आयोगानं सांगितलं असून त्यात दुर्घटनेत जखमी झालेल्या बालकांची स्थिती आणि बाधित कुटुंबांना जाहीर झालेल्या अर्थसहाय्याचं वाटप याबाबतचा तपशीलही मागितला आहे. पिंपळवाडी इथला बलात्कार प्रकरणातला खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे. त्यांनी आज पीडितेशी भेट घेतली. महिला आणि बालविकास विभागाच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांची मदत पीडितेच्या खात्यावर जमा होईल. तसंच पीडित कुटुंबाच्या मागणीनुसार शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत घर देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली असून पीडितेच्या भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा निर्णय घेतल्याचं पवार यांनी सांगितलं. कोलंबो सुरू असलेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्याकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस दिनुषा आणि के नुवांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि बराच काळ धावपट्टीवर टिकाव धरत धावसंख्या 330 नेली. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 8 बाद 383 धावा झाल्या होत्या. मुंबईत जवाहरलाल नेहरू बंदर हे जगातलं सर्वात वेगानं वाढणारं कंटेनर बंदर म्हणून उदयाला आलं आहे असं केंद्रीय बंदरे आणि जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. यंदा पहिल्या 6 महिन्यात कंटेनर हाताळणी 13.6% वाढ नोंदवून हे बंदर जागतिक स्तरावर 21व्या स्थानावर पोहोचलं आहे असं सोनोवाल आपल्या संदेशात म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 170 हजारो बेपत्ता. भारताकडून दुसऱ्या मदत फेरीतून सुमारे 37.5 टन मदत सामग्री रवाना. नेपाळमध्ये अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांचा शोध घेण्यात येत असून हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध. देशात क्रीडा विद्यापीठांपासून ते आधुनिक प्रशिक्षण केंद्रांपर्यंत व्यापक क्रीडा परिसंस्था विकसित केली जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं खेलो इंडिया संवादात प्रतिपादन. राज्याच्या किनारपट्टी भागात आज नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह आणि भारत श्रीलंका दुसरा कसोटी क्रिकेट सामना अनिर्णिततेकडे झुकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: देखिए ऐसा नहीं है हमेशा की दुश्मनी होती. अब माँ बाप तो देखो माता पिता या अपने बड़े भाई बहन होते हैं ना, वो कड़वाहट नहीं कहते, लेकिन कभी कभी जब नहीं मानता ना छोटा तो फिर उसको कड़वे बोल या कड़े शब्द बोलकर
2: कड़े शब्द बोलने
1: है ना बोलने पड़ते हैं जी. लेकिन हम यहाँ पे बात कड़े शब्दों की नहीं कर रहे, हम कड़ी कठिन परिस्थितियों में कैसे जिया जाता है वो जानते हैं, जिनके बारे में हम बात कर रहे हैं, सिंधुताई सपकाल की. तो देश ने हमारे समय समय पर ऐसी महान विभूतियों को जन्म दिया है आरती, जिन्होंने अपने संघर्ष और सेवा के से समाज को नई दिशा दी है ना. ऐसी एक महिला जिनके बारे में हम आज बात कर रहे हैं, नाम है उनका सिंधुताई सपकाल, जिन्हें प्यार और सम्मान से अनाथों की माई भी कहा जाता है. उनका जीवन संघर्ष, ममता, साहस और मानवता की अद्भुत कहानी है.
2: बिल्कुल. और हम उनकी बात करें तो उनका जन्म हुआ था महाराष्ट्र के वर्धा जिले के पिंपरी मेघी गांव में और उनका बचपन बहुत ही कठिन परिस्थितियों में बीता था. आर्थिक अभाव के कारण वो अपनी पढ़ाई भी पूरी नहीं कर सकी, लेकिन परिस्थितियों ने उनके भीतर सीखने और आगे बढ़ने की इच्छा को कभी भी समाप्त नहीं होने दिया. जीवन ने उन्हें कम उम्र में ही विवाह और पारिवारिक जो जिम्मेदारियां होती है उसके बंधन में उनको बांध दिया था
1: जी. और ये जो उनका वैवाहिक जीवन था ना वो भी कोई सुखद नहीं था। कठिन परिस्थितियों और

0: नमस्कार मित्रांनो, नागपूर आकाशवाणीची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मी भार्गवी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, श्रावण महिन्यातल्या मुख्य सणांपैकी एक म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन. आपल्या महाराष्ट्रात विशेषतः कोकणातील कोळी बांधव हा सण मोठ्या श्रद्धेनं आणि आनंदात साजरा करतात. पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत व्हावा, मासेमारी सुरळीत सुरू व्हावी आणि समुद्रापासून संरक्षणाची कृपा लाभावी म्हणून श्रीफळ म्हणजेच नारळ अर्पण करून समुद्राची पूजा केली जाते. हे समुद्राशी असलेलं नातं जपण्याचं आणि सुरक्षिततेसाठीचं वरदान मागण्याचं प्रतीक मानलं जातं. मित्रांनो, रक्षाबंधनासोबत साजरी होणारी नारळी पौर्णिमा ही श्रावणातील एक महत्वाची परंपरा आहे, ज्यामध्ये श्रद्धा आणि सामूहिक उत्साहाचा उत्सव असतो. तसंच रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या रक्षणाचं वचन देतो. मित्रांनो, पुराणातील कथेनुसार एकदा देव आणि असुरांमध्ये घनघोर युद्ध सुरू होतं. असुरांचा राजा वृत्रासुर देवांवर भारी पडत होता. देवराज इंद्र हताश झाले होते. तेव्हा त्यांची पत्नी शची म्हणजेच इंद्राणी हिने भगवान विष्णूंच्या सूचनेनुसार एक पवित्र धागा म्हणजेच संरक्षण सूत्र मंत्रोच्चाराने सिद्ध करून तो इंद्राच्या मनगटावर बांधला आणि या धाग्याच्या प्रभावाने इंद्राने युद्धात विजय मिळवला. त्यामुळे मूळतः रक्षाबंधन हे संकटसमयी संरक्षणासाठी आणि विजयासाठी बांधलं जाणारं रक्षासूत्र मानलं जातं. नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती असलेल्या आजच्या युववाणी कार्यक्रमात मित्रांनो, आता वेळ झालीये मालिकांकडे वळण्याची. सुरुवातीला ऐकूया ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेदविश्वाचा ही मालिका देविका चौधरी या आपल्या मैत्रिणीसोबत.
1: दा ही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा. सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
0: हाय, हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका. वेदविश्वाच्या या कार्यक्रमात मी तुमचे मनापासून स्वागत करते. मित्रांनो,

ऑगस्ट महिना म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तिरंगा, स्वातंत्र्य दिनाचा उत्साह, पावसाळ्याची हिरवाई आणि देशभक्तीने भरलेलं वातावरण. पण या सगळ्यांसोबतच ऑगस्ट 2026 हा भारतासाठी अनेक महत्वाच्या घडामोडींचा साक्षीदार ठरत आहे. आज आपण अशाच काही महत्वाच्या, प्रेरणादायी आणि देशाच्या भविष्याला दिशा देणाऱ्या घटनांचा वेध घेणार आहोत. मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच देशासमोर पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीचं आव्हान होतं. अतिवृष्टी आणि पुरामुळे प्रभावित झालेल्या राज्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने SDRF अंतर्गत आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. अशा संकटांच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वय आणि प्रशासनाची तत्परता नागरिकांसाठी मोठा आधार ठरते. मित्रांनो, 4 ऑगस्ट रोजी देशाच्या अंतर्गत सुरक्षेची संबंधित एक महत्वाची माहिती समोर आली. 2019 ते 2026 या काळात विविध देशांच्या सहकार्याने अनेक फरार गुन्हेगारांना भारतात परत आणण्यात आलं आहे. आज गुन्हेगारीचं स्वरूप आंतरराष्ट्रीय होत असताना वेगवेगळ्या देशांमधील सहकार्य आणि कायद्याची अंमलबजावणी अधिक मजबूत करणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, 9 ऑगस्ट पासून देशभरात हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात झाली. घराघरावर तिरंगा फडकावून देशभक्तीची भावना व्यक्त करण्यात आली. पण तिरंगा फडकावणं म्हणजे केवळ एक दिवसाचा उत्सव नाही. देशासाठी प्रामाणिकपणे काम करणं, संविधानाचा आदर करणं आणि आपल्या जबाबदाऱ्यांना पार पाडणं ही सुद्धा खरी देशसेवाच आहे. मित्रांनो, 12 ऑगस्ट रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. भारतासारख्या तरुण देशासाठी हा दिवस विशेष महत्वाचा आहे. आजची तरुणाई शिक्षण, तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, क्रीडा आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये आपली क्षमता सिद्ध करत आहे. योग्य शिक्षण, कौशल्य आणि संधी मिळाल्या तर हीच तरुणाई भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात मोठी भूमिका बजावू शकते. मित्रांनो, मग आला तो आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा दिवस 15 ऑगस्ट. 2026 मध्ये भारताने आपला 80वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. देशभर तिरंगा फडकवला, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करण्यात आली. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी आपलं आयुष्य देशासाठी अर्पण केलं. त्यामुळे आज आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याची जपवणूक करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर भारताने विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, शेती, उद्योग आणि अंतराळ संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठी प्रगती केली आहे. आज भारत डिजिटल तंत्रज्ञान, UPI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि अंतराळ संशोधनांच्या क्षेत्रात जगाचं लक्ष वेधून घेत आहे. ही प्रगती केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागापर्यंत पोहोचणं ही आता काळाची गरज आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रातही ऑगस्ट महिना अनेक विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा ठरतो. महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी NEET UG 2026 ची राज्यस्तरीय मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली. हजारो विद्यार्थ्यांसाठी ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील स्वप्नांकडे जाणारी एक महत्वाची पायरी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, देशाच्या आर्थिक विकासाचाही विचार करूया. ऑगस्ट मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर 5.25% कायम ठेवला. मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे केवळ मोठी आकडेवारी नाही, तर त्यातून रोजगार, व्यवसाय आणि सामान्य नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होणं महत्वाचं आहे. मित्रांनो, ऑगस्ट महिना आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो. देशाचा विकास हा केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण पर्यावरण जपलं, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेतली, नियम पाळले, शिक्षणाला महत्व दिलं आणि समाजातील गरजू व्यक्तीला मदतीचा हात दिला

0: आपल्या छोट्याशा कृतीतूनही देशाच्या प्रगतीला मोठी चालना मिळू शकते. आजची पिढी ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे. योग्य दिशा, आधुनिक शिक्षण, कौशल्य, मेहनत आणि देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा यांच्या जोरावर भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. तर मित्रांनो, आजच्या वेदविश्वाचा या कार्यक्रमामध्ये आपण ऑगस्ट महिन्यातील देशातील आणि महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेतला. पुन्हा भेटूया अशाच नव्या विषयासह, नव्या उमेदीसह आणि सकारात्मक ऊर्जेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, सुरक्षित राहा आणि देशाच्या प्रगतीत आपला छोटासा वाटा उचला. मी तुमची रेडिओ मैत्रीण देविका आता रजा घेते. धन्यवाद. आताच आपण ताज्या घडामोडींचा आढावा घेणारी वेदविश्वाचा ही मालिका ऐकलीत देविका चौधरी या आपल्या मैत्रिणीसोबत. आता ऐकूया करिअर मंत्र या मालिकेअंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयी गौरव धांडे यांची अश्विनी खौशे हिने घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मित्रांनो, युववाणीच्या ध्येयवेड्या आणि महत्वाकांक्षी श्रोत्यांचे करिअर मंत्र या विशेष मालेत मी अश्विनी आपले मनपूर्वक स्वागत करते. म्हणतात ना, ध्येय दूरवर आहे म्हणून रस्ता सोडायचा नसतो आणि पाऊल पुढे पडत असताना मागे वळून बघायचं नसतं. आज महाराष्ट्रातील लाखो तरुणांचे एकच स्वप्न आहे, ते म्हणजे MPSC च्या माध्यमातून प्रशासनात अधिकारी बनून समाजाची सेवा करण्याचे. पण या प्रवासाचा रस्ता स्पर्धा, आव्हाने आणि बदलत्या पॅटर्नमुळे कधी कधी संभ्रमाचा वाटू लागतो. याच रस्त्यावर चालताना तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी, तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आज करिअर मंत्रच्या मंचावर आपल्यासोबत उपस्थित आहे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मार्गदर्शक आणि प्रसिद्ध शिक्षक गौरव धांडे सर. सर, युववाणीमध्ये आपले खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल.
1: सर, मुलाखतीची सुरुवात करताना अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया. आज ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक तरुण स्पर्धा परीक्षा या क्षेत्राकडे मोठ्या आशेने आकर्षित होत आहे. खरं तर ही स्पर्धा परीक्षा नक्की काय आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी MPSC ही केवळ एक परीक्षा नसून एक मोठी संधी कशी आहे याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
2: तर सर्वात प्रथम सर्व श्रोत्यांना तुमचा मी चांगला आभार मानतो आणि इथे मला बोलवल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा एकदा. तर MPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षा या अशा परीक्षा आहेत जे मुलांना एक संधी देतात की तुम्ही सरकारच्या एका प्रशासनामध्ये येऊन लोकसेवा कशी करू शकता त्याच्या.
1: बरोबर.
2: या ठिकाणी आपल्याला दिसते की मुलं कॉलेजपासून का होईना किंवा कॉलेज झाल्यावर का होईना कधी त्यांच्या मनामध्ये येते की त्यांना हे जे रोजचं जीवन आहे ते न जगता त्यांना काहीतरी लोकांची सेवा करायची आहे आणि लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना एक प्लॅटफॉर्म पाहिजे, तर ते प्लॅटफॉर्म त्यांना मिळवून देते MPSC. आता MPSC जे आहे ती MPSC आपल्या स्पर्धा परीक्षामध्ये येते आणि स्पर्धा याला का म्हणतात, कारण की लक्षात ठेवा स्पर्धेमध्ये कोणी जिंकते कोणी हारते या ठिकाणी दरवर्षी आयोग जो आहे तो मोजक्या जागा काढतो आणि त्या मोजक्या जागेमध्ये हजारो मुलं येतात, त्यांच्यामध्ये एक शर्यत लागते आणि त्या शर्यतमध्ये जे जिंकतात त्यांचं सिलेक्शन होते, म्हणून याला स्पर्धा परीक्षा म्हणतात.
1: बरोबर. सर, MPSC ने आता UPSC प्रमाणेच वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लागू केला आहे. या मोठ्या बदलावाला विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्ट्या कसं सामोरं जावं याबद्दल तुम्हाला काय वाटते?
2: बरोबर आहे. निश्चितच गेल्या 2 वर्षापासून MPSC ने आपला सिलेबस चेंज केला आहे. तो सिलेबस चेंज करण्यामागे फार महत्वाचा असा निर्णय होता की महाराष्ट्रामधून मराठी मुलांचं प्रतिनिधित्व हे UPSC मध्ये वाढलं पाहिजे, कारण की दरवर्षी आपण बघतो की UPSC मध्ये हे उत्तरेकडील राज्यांच्या मुलांचा टक्का जास्त असतो कम्पेरेटिव्हली महाराष्ट्रामधील मुलांचा, कारण की त्यामध्ये कुठं ना कुठंतरी महाराष्ट्रामध्ये जे मुलं MPSC ची तयारी करत होते किंवा UPSC ची तयारी करत होते दोन्ही वेगळ्या वेगळ्या परीक्षा आहेत, दोघांचा सिलेबस वेगळा होता, दोघांची तयारी पण वेगळी होती, त्यामुळे महाराष्ट्र मुलांचा मराठी मुलांचा टक्का हा UPSC मध्ये कमी होत होता. तो टक्का वाढावा याकरिता महाराष्ट्र सरकारने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले. त्या पाऊलाचं महत्वाकांक्षी असं होतं कारण की त्यांनी पूर्ण सिलेबस हा UPSC च्या प्रमाणे केला, जेणेकरून मुलगा MPSC साठी जर तयारी करणार तर तो ऑटोमॅटिकली UPSC साठी पण रेडी होऊन जाणार. त्यांनी ऑप्शनल सब्जेक्ट सुद्धा ठेवला, पण काही मुलांना थोडं ऑप्शनमध्ये त्रास जात होता तर त्यांनी यावर्षी ऑप्शनल सुद्धा बंद केला, कारण की मुलांसाठी बघा सरकार आणि आयोग किती तत्पर आहे, त्यांनी त्यामध्ये चेंजेस केले आणि चेंजेस करून मराठी मुलांचा टक्का हा UPSC मध्ये वाढावा त्यासाठी हा चेंज झालेला आहे.
1: चांगला बदल आपण म्हणू
2: शकतो, चांगला बदल म्हणू शकतो त्याला.
1: बरोबर. बरेच विद्यार्थी पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा अभ्यास वेगवेगळा करतात. सरांच्या मते हा अभ्यास एकत्र करावा की वेगवेगळा?
2: निश्चितच एकत्रच केला पाहिजे, कारण की पूर्व आणि मुख्य फक्त त्या

0: पेपरचं जे आहे माध्यम ते बदलत आहे, त्या प्रकार बदलत आहे. पूर्व मध्ये तुम्हाला ते एमसीक्यू विचारत आहेत, ऑब्जेक्टिव्ह विचारत आहेत, मुख्य मध्ये तुम्हाला आता डिस्क्रिप्टिव्ह विचारत आहेत. मुख्य आणि पूर्व यांचा वेगळा वेगळा जर अभ्यास करतो म्हटलं तर तो फार कठीण होणार. जर मुख्य परीक्षेचा अभ्यास केला आणि त्याला सोबत लक्षात ठेवून आपण पूर्व परीक्षेचा अभ्यास केला तर एका याच्यामध्ये आपल्या दोन अभ्यास होऊ राहिला. जर तुम्ही फक्त ऑब्जेक्टिव्ह अभ्यास करसाल तर डिस्क्रिप्टिव्ह होणार नाही, आणि डिस्क्रिप्टिव्ह अभ्यास करसाल तर ऑब्जेक्टिव्हला चुकणार. एकाच वेळेस तुम्हाला दोघांमध्ये पण संतुलन राखत तुम्हाला अभ्यास करावा लागणार.
1: बरोबर, म्हणजे त्यामध्ये कालावधी पण कमी असतो. म्हणून प्री निघाल्यानंतर
0: पण तुम्हाला फक्त 2 महिन्याचाच कालावधी भेटतो, 2 ते 3 महिन्याचा. एमपीएससी मध्ये पण सेम आहे आणि यूपीएससी मध्ये पण सेम आहे. म्हणून तुम्हाला आधीच तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यास करून ठेवावा लागतो.
1: बरोबर,
0: आणि रायटिंग प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला करावं लागणार. कारण की लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेमध्ये तुमचे एका दिवसामध्ये 7 तास तुम्हाला लिहा लागते. जवळपास 7 तास म्हणजे एका पेपरमध्ये 20 क्वेश्चन, 20 क्वेश्चनचे 50 पेजेस, 50 आणि 50 100 पेजेस, कंटिन्यू 100 पेजेस तुम्हाला 7 तासामध्ये लिहा लागते. तर ते तुम्ही फक्त 2 महिन्यामध्ये करू नाही शकत पूर्व परीक्षा निघाल्यावर. ते तुम्हाला सुरुवातीपासूनच तयारी करावी लागणार. आणि ते सुरुवातीची तयारी म्हणजे तुम्ही याच पूर्व परीक्षेच्या तयारी सोबत सोबतच केली ना तुम्ही, तर पूर्व परीक्षा पण होते आणि मुख्य परीक्षा पण होते,
1: अभ्यास होते. बरोबर. चालू घडामोडी हा परीक्षेचा आत्मा आहे. रोज वर्तमानपत्र वाचून त्यातून स्वतःच्या नोट्स कशा काढाव्यात?
0: निश्चितच, जेव्हा पण आपण स्पर्धा परीक्षेचा विचार करू त्याच्यामध्ये इतर विषय वगळता चालू घडामोडी हा फार महत्वाचा असतो आणि तो डिसाइडिंग फॅक्टर आहे पेपर निघण्यासाठी. जर तुम्हाला पेपर काढायचा आहे तर तुम्हाला करंट अफेअर माहितच पाहिजे, म्हणजे चालू घडामोडी माहितच पाहिजेत. आता चालू घडामोडी तुम्हाला माहीत करण्यासाठी कुठला पण पेपर तुम्ही वाचू शकता, पण पेपर मधली कुठली गोष्ट महत्वाची आहे आणि पेपरच्या दृष्टिकोनातून आहे ती आपल्याला माहित पाहिजे. जसे आपले समजा प्रधानमंत्री एखाद्या दौऱ्यावर गेले, आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर, G20 दौऱ्यावर म्हणा, G7 दौऱ्यावर म्हणा, ब्रिक्सच्या शिखर परिषदेला म्हणा किंवा कुठेही गेले, तर ज्या वेळेस आपले प्रधानमंत्री तिथे जातात अर्थातच ती घटना महत्वाची ठरते. जेव्हा प्रधानमंत्री तिथे चालले तर ती कुठली शिखर परिषद आहे याच्याबद्दल पूर्ण माहिती वृत्तपत्रात येते. तर ते वृत्तपत्र वाचत असताना आपण नोट्स बनवायला पाहिजे सोबत सोबत की कुठली शिखर परिषद आहे, कितवी शिखर परिषद आहे, कुठे झाली, त्या वर्षीच्या शिखर परिषदेचं थीम काय आहे आणि कुठले कुठले निर्णय घेण्यात आले. कारण की एमपीएससी किंवा यूपीएससी हे अशी पॉईंट पकडून प्रश्न विचारते की वर्ष 2026 ही शिखर परिषद कुठे झाली, या वर्ष 2026 शिखर परिषदेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींवर सामंजस्य करार करण्यात आला, अशा प्रकारचे प्रश्न. तर हे तुम्हाला जेव्हा करंट अफेअर्स हा वाचता तुम्ही न्यूज पेपर मध्ये त्याची साईड बाय साईड नोट्स बनवून ठेवली पाहिजे,
1: मायक्रो नोट्स.
0: येस.
1: नवीन वर्णनात्मक पॅटर्न मध्ये उत्तर लेखन हा यशाचा मुख्य पाया आहे. विद्यार्थ्यांनी उत्तर लेखनाचा सराव रोज कसा आणि कधीपासून सुरू करावा?
0: निश्चितच, मला माझ्या विद्यार्थ्यांनी येऊन म्हटलं की सर आतापर्यंत तर आम्ही ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केला, आता डिस्क्रिप्टिव्ह आला, तर हे डिस्क्रिप्टिव्हचा अचानक आम्ही अभ्यास कसा बदलावा? मी त्यांना एकच सरळ गोष्ट सांगितली की बाबांनो बघा, वृत्तपत्र आहेत, प्रत्येक न्यूज पेपरमध्ये आपल्याला संपादकीय आर्टिकल सापडते. ओके, मी त्यांना म्हटलं तुम्ही मार्केटमध्ये जाऊन ते जे रफ पेजेसची रद्दी भेटते ते विकत आणा 1 किलो, आणि पेज पेन विकत घ्या, जे पेन तुम्ही पेपरमध्ये वापरसाल ते पेन, आणि काय करा तुम्ही ते वृत्तपत्राचं जे संपादकीय पान आहे ते पहिल्या शब्दापासून तर शेवटच्या शब्दापर्यंत पूर्ण लिहून काढायचं. त्यामुळे काय होतात 2 गोष्टी, एक ते करंट अफेअर पण वाचलं चाललं, दुसरं आपली रायटिंग प्रॅक्टिस होत आहे, आणि तिसरं जी मराठी आपली सुटली खूप वर्षा अगोदर ती मराठी पुन्हा आपल्याला कळणार. कारण की बघा आजकाल मुलांना सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो काना मात्रा विलंटी उकार, या मराठी व्याकरणामधले जे शब्द आहेत ते लिहिता नाही येत. कुला कोणची पहिली वापरायची की दुसरी वापरायची ते माहित नाही, विलंटी येतानी पहिली विलंटी वापरायची की दुसरी विलंटी वापरायची, मराठी ग्रामर तुटलेलं आहे मुलांचं. तर हे मराठी ग्रामर केव्हा वापस होणार त्यांचं? मजबूत जेव्हा ते लिखाण काम करतील, आणि ते लिखाण काम वृत्तपत्राशिवाय दुसरं त्यांना कुठलं साधन उपलब्ध करून देणार नाही. तर डेली मध्ये आपण पेपर लिहिला पाहिजे जेणेकरून आपली अँसर रायटिंग पण होणार, करंट अफेअर पण होणार, आणि आपलं जे आहे यूएमपीएससी साठी डिमांड ते पण पूर्ण होणार.
1: बरोबर. अभ्यासादरम्यान स्वतःच्या मायक्रो नोट्स काढणे वेळेचा अपव्यय आहे का?
0: निश्चितच नाही, जेव्हा लक्षात ठेवा काढायलाच पाहिजे, ते निश्चितच काढायला पाहिजे. कारण की बघा पेपरला जेव्हा तुम्ही बसता, आता आपण मुख्य परीक्षेचं बोललो, ओके, यूपीएससी आणि एमपीएससीला सेमच मुख्य परीक्षा आहे. मुख्य परीक्षेचा GS3 पेपर, सामान्य ज्ञान 3 पेपर, तर त्याच्यामध्ये 250 मार्काचा पेपर आहे, डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 6 विषय आहेत, 6 विषय, आणि जेव्हा तुम्ही बसता त्या पेपर द्यायला मुख्य परीक्षेत, आता 6 विषय तुम्हाला 3 तासामध्ये आठवले पाहिजेत. विषय आहेत म्हटलं मी, टॉपिक नाही आहेत, विषय लिटरली लक्षात ठेवा तुम्ही. तिथे अॅग्रिकल्चर आहे, तिथे तुमचा इकॉनॉमी आहे, तिथे एन्व्हायरमेंट आहे, तिथे तुमचं आपत्ती व्यवस्थापन येते,

0: तिथे तुमचं विज्ञान आणि तंत्रज्ञान उरलं, तिथे तुमचं आंतरिक सुरक्षा, असे 6 विषय आहेत. आणि या एक एक विषयाची खूप डिटेलमध्ये अभ्यास करावा लागते. तर एकाच वेळेस एवढे सारे विषय आपण लक्षात ठेवणं हे ह्युमनली इम्पॉसिबल आहे. आपण मानवच आहो, आपण कम्प्युटर नाही आहो, एकदम आपल्याला लक्षात राहण्यासारखं. मायक्रो नोट्स काय करतात, आपल्याला एक एड करतात, म्हणजे आपल्याला सहाय्य करतात कशाप्रकारे आपण उत्तर लिहिलं पाहिजे. म्हणजेच काय, आपण जेव्हा वाचतो एखादं टॉपिक, लक्षात ठेवा, जर मी वाचलं 1857 उठावाची कारणे, कारणे ते पेजभर असते एखाद्या पुस्तकामध्ये, 2 पेजभर देऊ शकतात कारणे, पण 2 पेजभर मला शब्दशः लक्षात ठेवणं तर इट इज इम्पॉसिबल. मी काय करणार माहित आहे का, ते जे 2 पेजेस मी वाचले मी चांगलं वाचणार. आणि मी काय करणार माहित आहे का, जेव्हा माझं वाचणं झालं त्याच्यानंतर मी त्यांना एक छोटस 3 ते 4 लाईनीमध्ये मायक्रो नोट्स बनवणार, जे मला आठवते ते बघून नाही लिहिणार मी, बघून नाही लिहिणार मी, मला जे आठवते ते 3 ते 4 ओळी लिहिणार, जेणेकरून ते मला लक्षात असलेलं असणार आणि ते मला पटकन कॅप्चर करणार की मी कशाला कशाच्या बेसिसवर लिहिले होते. बघा, हे असे बनते मायक्रो नोट्स. आणि हे मायक्रो नोट्स जर मी टेम्पलेट बनवले तर अशा टेम्पलेटच्या थ्रू मी कितीही मोठा पेपर का असो ना तो सॉल्व्ह करू शकतो. कारण की लक्षात ठेवा, तुम्हाला जो मुख्य परीक्षेमध्ये एक विषय आहे पेपर होणार तुमचा, त्याला म्हणतात एसे, निबंध, तो आहे 250 मार्काचा. तुम्हाला 2 निबंध लिहा लागतात, 1 निबंध 125 मार्काला, दुसरा निबंध 125 मार्काला, आणि एव्हरेज तुम्हाला 12 पानं लिहा लागतात. 12 पानांसाठी तुम्हाला फक्त एक वाक्य देऊन देतात ते, सत्याचा कुठलाच रंग नसतो. बघा, आयोगानं फक्त वाक्य दिलं, सत्याचा कुठलाच रंग नसतो. 12 पानं लिहा, 12 पानं. तर हे 12 पानं लिहिणं केव्हा शक्य आहे, जेव्हा तुमच्याजवळ तुमच्या स्वतःची काहीतरी माहिती आहे. पुस्तकी ज्ञान तिथे तुम्ही वापरू नाही शकत, तिथे तुम्ही स्वतःच ज्ञान वापरू शकता.
1: अनुभवावरून आपण लिहू शकतो.
0: यस,
1: रोज घडत.
0: आणि याच्यासाठीच तुम्हाला मायक्रो नोट्स कामात पडतात.
1: बरोबर. लेखी परीक्षेत यश मिळाल्यानंतर शेवटचा टप्पा असतो मुलाखतीचा. विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास अभ्यासाच्या पहिल्या दिवसापासूनच कसा करावा?
0: बघा, मुलाखत म्हणजे काय, मुलाखत म्हणजे तुम्हाला किती विषयाचं ज्ञान आहे हे तपासण्यासाठी ते बोलावत नाहीत.
1: बरोबर.
0: पूर्व परीक्षेमध्ये आणि मुख्य परीक्षेमध्ये या मुलाला किती इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र येते ते तपासून झालेलं आहे.
1: बरोबर.
0: बघा, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा जी आहे ना एमपीएससीची, ते तुमचं ज्ञान तपासण्यासाठीच आहे. इंटरव्ह्यू कशासाठी आहे, की हा जो मुलगा माझ्या समोर बसलेला आहे, मी ऍज अ पॅनल मेंबर म्हणून तुम्हाला सांगतो, इंटरव्ह्यू मध्ये जो मुलगा येतो जेव्हा तो माझ्या समोर बसतो, तर त्याचं ज्ञान ऑलरेडी चेक झालेलं आहे पूर्व आणि मुख्य परीक्षेत. मला सध्या काय माहिती करून घ्यायचं आहे, की हा जो मुलगा, जर याला मी उद्या प्रशासकीय सेवेमध्ये भरती केले तर हा खरोखर लोकांची सेवा करणार का? कारण की लक्षात ठेवा, एमपीएससीचा फुल फॉर्म कळतो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, लोकांची सेवा करणारा. तर आयोगाला हे बघायचं आहे की हा मुलगा खरंच लोकसेवा करू शकतो का, लोकसेवा करण्यालायकीचा आहे का, हा लोकांच्या हितासाठी काम करणार किंवा लोकांच्या हिताच्या विपरीत काम करणार. बघा, आपल्याला एक विषय गव्हर्नन्स नावाचा, त्याच्यामध्ये सुशासन. सुशासन म्हणजे काय, लोकांचं हित जोपासणार. बरोबर आहे, लोकांचं हित. डेमोक्रेसी म्हणजे काय, लोकशाही, लोकांच्या हितासाठी चालते ना सर्व काही. तर इंटरव्ह्यू मध्ये पण तुम्ही तयारी करताना हेच लक्षात ठेवा, की आपण तिथे जात आहोत ते आपलं नॉलेज नाही चेक करतील, ते तुमचं व्यक्तिमत्व चेक करतील. आणि तुमचं खरं व्यक्तिमत्व तुम्ही ते इंटरव्ह्यू मध्ये दाखवू
1: शकतो.
0: तुम्ही खोटं व्यक्तिमत्व तिथे दाखवलं ते पटकन पकडतील. कारण की लक्षात ठेवा, जे मुलं तिथे इंटरव्ह्यूला बसतील ना, त्यांचं जेवढं वय आहे तेवढं त्या पॅनल मेंबरचा एक्सपिरियन्स आहे. आयोगाचे जे सदस्य बसतील ना, त्यांचा तेवढा एक्सपिरियन्स, जेवढं या मुलाचं वय असेल, तर तुम्ही त्यांच्याशी खोटं बोलण्याचा ट्राय नका करू. जेवढं तुम्ही खरं राहू शकता, ट्रू टू युअर सेल्फ, तसं तुम्ही राहिलं पाहिजे.
1: जे वैयक्तिक आपल्यात आहे
0: तेच तिथे दाखवायचं तुम्ही.
1: बरोबर. बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर पालकांचे किंवा समाजाचे खूप दडपण असते. अशा वेळी पालकांनी मुलांशी कसं वागावं आणि विद्यार्थ्यांनी हे सोशल प्रेशर कसं हाताळावं?
0: बघा, एक तर पेपरचं प्रेशर वेगळं, अभ्यासाचं प्रेशर वेगळं. त्याच्यानंतर पेपर दिल्यावर पेपरचा रिझल्ट येतो, कधी तो पॉझिटिव्ह राहतो, कधी निगेटिव्ह राहतो. जे स्टुडंट आहेत, ऍस्पिरंट आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर ऑलरेडी बर्डन खूप आहे. तर पालकांनी नेहमी त्यांना सपोर्टिव्ह राहिलं पाहिजे. समाज काय म्हणते, समाजाचा जर विचार केला तर अशा प्रकारे आपण समोर कधी जाऊच नाही शकणार.
1: बरोबर.
0: मुलांची जर इच्छा आहे, त्यांना काहीतरी करायचं आहे, त्यांना काहीतरी बनायचं आहे, तर पॅरेंट्सनी ऍटलिस्ट त्यांना एक फेअर

0: चान्स द्यायला हवा की आयुष्यामध्ये ते मुलं असे नाही म्हणू शकले पाहिजे पुढे भविष्यामध्ये की मी केलं असतं तर झालं असतं. पश्चातापाचे ते बोल पुन्हा आले नाही पाहिजेत. ऍटलिस्ट जेव्हा त्यांना चान्स आहे त्यांनी देऊनच बघाव ना. कारण की या पेपरमध्ये या पेपरच्या तयारीमध्ये जरी तो विद्यार्थी सिलेक्ट होऊन अधिकारी बनाव किंवा नाही बनाव एक चांगला व्यक्ती जरूर बनणार.
1: बरोबर.
0: कारण की भारताला चांगल्या नागरिकांची गरज आहे तेव्हाच आपला देश विकसित बनणार.
1: बरोबर. सर शेवटचा प्रश्न, स्पर्धा परीक्षेत प्लान बी किंवा बॅकअप पर्याय असणे कितपत महत्वाचे आहे आणि आजच्या तरुणांसाठी तुमचा अंतिम करिअर मंत्र काय असेल?
0: बघा, दरवर्षी MPSC जवळपास 1,000 जागा काढतो आणि जवळपास 7.5 ते 8 लाख फॉर्म येतात. ओके, UPSC सांगत आहे मी, 1,000 जागा काढते आणि 7.5 ते 8 लाख फॉर्म येतात आणि MPSC म्हटलं तर 350 ते 400 जागा आणि त्याला पण सहजासहजी 3 लाख फॉर्म येतातच येतात. म्हणजे MPSC ने क्लिअर सांगितलं आहे आम्हाला पाहिजे 350 अधिकारी. UPSC सांगत आहे आम्हाला पाहिजे 1,000 अधिकारी. तर इट इज क्लिअरली मेन्शन हिअर की त्यांना एवढेच लोक पाहिजेत. पण मुलं किती आहेत? 8 लाख. म्हणजे कोणी ना सिलेक्ट होणार आहे आणि कोणी तर रिजेक्ट होणार आहे. मग आपण ना जेव्हा तयारी करत आहोत आपण ना तर पॉझिटिव्ह राहायचं की मी सिलेक्ट होणार आणि मी पेपर काढणारच. बट स्टील आपल्याजवळ एक बॅकअप प्लॅन असला पाहिजे कारण की आपण नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. ओके, रॅशनल राहिलं पाहिजे, इरॅशनल राहिलं नाही पाहिजे. कारण की कसं होते की जर आपण ट्राय केलं ओके आणि यदा कदाचित आपण जी मेहनत करत आहोत ती मेहनत कुठेतरी कमी पडली आणि आपलं सिलेक्शन नाही झालं तर हताश होऊन आता मी काय करावं पुढे भविष्यामध्ये असा प्रश्न आपल्याला आला नाही पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याजवळ प्लॅन बी असला पाहिजे आणि प्लॅन बी सुरुवातीपासून नाही ठेवला तरी चालणार. ऍटलिस्ट 1 ते 2 अटेम्प्ट तरी तुम्ही प्लॅन बी शिवाय जाऊ शकता. बट दुसऱ्या अटेम्प्ट नंतर तुम्हाला प्लॅन बी असणं फार गरजेचं आहे. ते तुमचं मास्टर्स असो, PhD असो किंवा दुसऱ्या कुठल्या इतर क्षेत्राचं साईड बाय साईड पण तुम्ही करू शकता ना. खूप यशोगाथा आहे तशा लोकांनी जॉब करत असताना पण सुद्धा पेपर काढला. सुरुवातीचा जो बेस बनवण्यासाठी तुम्हाला 1-1.5 वर्षाचा कालावधी लागतो तो तुम्ही प्रॉपर द्यायला पाहिजे या स्पर्धा परीक्षेला. त्याच्यानंतर मग तुम्ही वाटल्यास प्लॅन बीचा विचार डेफिनेटली केला पाहिजे. कारण की बघा, ही स्पर्धा आहे. सुरुवातीलाच आपण बोललो स्पर्धा परीक्षामध्ये कोणीतरी जिंकणार कोणीतरी हरणार आणि हरल्यावर पण हताश नाही व्हायचं. कारण की तिथंच आयुष्य संपत नसते, आयुष्य खूप मोठं आहे.
1: बरोबर बरोबर आहे सर. खूप छान, तुम्ही जो सल्ला दिला तरुणांना तो नक्कीच आमच्यासाठी महत्वाचा आहेच. आजच्या या संवादातून तुम्ही स्पर्धा परीक्षेचा संपूर्ण पट ज्या रंजक आणि सोप्या पद्धतीने मांडलात ते खरोखरच लाजवाब होते. बदलत्या पॅटर्नला भीती न मानता त्याला एक नवी संधी कसं बनवायचं हे आज तुम्ही आमच्या श्रोत्यांना अगदी अचूक समजावून सांगितलं. श्रोत्यांनो, गौरव सरांनी आज आपल्याला केवळ अभ्यासाचे तंत्रच सांगितले नाही तर अपयशाशी लढायची आणि संयम राखायची ताकदही दिली आहे. सरांचा हाच आजचा महामंत्र आहे, कष्ट आपले, दिशा सरांची आणि यश संपूर्ण महाराष्ट्राचे. गौरव सर, तुम्ही तुमचा अत्यंत मौल्यवान वेळ युववाणीला दिलात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील तरुण मनामध्ये यशाची नवी ठिणगी पेटवली त्याबद्दल मी अश्विनी आणि संपूर्ण युववाणी परिवारातर्फे आपले ऋण व्यक्त करते. धन्यवाद सर.
0: थँक्यू, थँक्यू व्हेरी मच मला इथं बोलावल्याबद्दल.
1: श्रोत्यांनो, जाता जाता एवढंच म्हणेन, रात्र सरली, प्रकाश झाला, नव्या उमेदीचा काळ आला. पुस्तकातल्या अक्षरांना आता तुमच्या कष्टाची जोड द्या, यश नक्कीच तुमचे असेल. करिअर मंत्रच्या आजच्या भागात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण यशाचा हा प्रवास संपलेला नाही. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या वाटेवर एका नव्या मार्गदर्शकासह. तोपर्यंत अभ्यास करत रहा, सकारात्मक रहा आणि ऐकत रहा तुमच्या स्वप्नांना पंख देणारी आपली लाडकी आकाशवाणी. नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण ऐकलीत करिअर मंत्र या मालिकेअंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयी गौरव धांडे यांची अश्विनी खौशे हिने घेतलेली मुलाखत. मित्रांनो, याच सोबत वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची. तुम्हाला आमचा आजचा युववाणी कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठीचा आमचा पत्ता आहे, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001. त्याचबरोबर तुम्ही आम्हाला akashvani.nagpur@gmail.com या ईमेल ID वर मेलही करू शकता. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आजच्या युववाणी कार्यक्रमाची निर्मिती नागपूर आकाशवाणी केंद्र, सादर करते अतुल साखरकर. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात पुढच्या युववाणी कार्यक्रमात संध्याकाळी ठीक 5:30 वाजता. तोपर्यंत भार्गवीचा नमस्कार.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: या नंतरची उद्घोषणा काही क्षणातच. आकाशवाणी मुंबई, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: अवकाळी पाऊस, वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा. पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो वा कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
2: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
3: मी काका स्मृती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने हे विमा ह्याचा लाभ, शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
4: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
5: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
6: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसादाची शुद्धता जपण्याचं मुख्यमंत्र्यांचं गणेश मंडळांना आवाहन. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 वर. राज्यातले 114 पर्यटक अडकले. नारळी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्याची लगबग. आणि भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. भारतात आज क्रीडा क्षेत्र कारकीर्द घडवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आणि व्यवसाय म्हणून उदयाला आला आहे. त्यामुळे लहान मुलांचा खेळाविषयीचा कल आणि कोणत्या खेळासाठी ते मूल सर्वोत्तम आहे याचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. खेलो इंडिया संवाद हा केवळ खेळांवर चर्चा करण्याचा कार्यक्रम नसून इथली प्रत्येक कल्पना देशाच्या क्रीडाविषयक दृष्टिकोनाला नवी दिशा देऊ शकेल असं मोदी म्हणाले.
1: जब मैं स्पोर्ट्स की बात करता हूं तो ये केवल मेडल जीतने तक सीमित नहीं है. ये विकसित भारत के निर्माण में भारत की खेल शक्ति और भारत की युवा शक्ति को एक साथ जोड़ने का अभियान है. मैं हमेशा कहता आया हूं जो खेले वो खिले. और खेल में खिलना सिर्फ मैदान पर जीतना नहीं है. खेल में खिलना मतलब व्यक्तित्व का खिलना और देश का गौरव बढ़ाना.
0: या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते. गणेश मंडळांनी प्रसादाची शुद्धता जपावी, त्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते आज गणेशोत्सवानिमित्त कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत बोलत होते. सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळांमार्फत दिल्या जाणाऱ्या प्रसादासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाच्या नियमांची माहिती करून घ्यावी, त्यासाठी मंडळांनी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करावा असं ते म्हणाले. फटाके, लाऊडस्पीकर आदींच्या वापरात होणाऱ्या नियमभंगाच्या प्रकारांवर पोलिसांनी लक्ष ठेवून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. गणेशोत्सवाचं पावित्र्य आणि शिस्त कायम राखणं ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. गणेशोत्सव उत्साह, शिस्त आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शासन, प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांनी समन्वयानं काम करावं असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ राज्य सरकारनं दिली आहे. ऑटो टॅक्सी चालक संघटनेनं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. या काळात चालकांवर

0: कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलं.
1: वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली.
0: एमपीएससीचा औषध निरीक्षक पदासाठीचा पेपर मोठ्या प्रमाणात फुटला नसून एका विशिष्ट व्यक्तीकडे तो पेपर गेला आहे. तरीही पारदर्शकतेसाठी एमपीएससीनं परीक्षा रद्द केली आहे.

0: प्रमाणात फुटला नसून एका विशिष्ट व्यक्तीकडे तो पेपर गेला आहे, तरीही पारदर्शकतेसाठी एमपीएससीनं परीक्षा रद्द केली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणी आरोपी कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई होईल, असं त्यांनी सांगितलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत, त्यातल्या तांत्रिक स्वरूपाच्या मागण्यांविषयी संबंधित विभागांशी समन्वय साधला जाईल, असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिलं. पुण्यातल्या मांजरी वसतिगृहात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थी आंदोलनाला भेट दिल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या मागण्या निश्चितपणे सोडवल्या जातील, असं ते म्हणाले. तर आपल्या मागण्यांविषयी ठोस उपाय करून त्याविषयी लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेतलं जाईल, असं आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी स्पष्ट केलं आहे. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून दलालांमुळे काही ठिकाणी कांद्याची कमतरता आणि दरवाढ झाली असल्याची शक्यता केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्लीत 35 रुपये किलो दरानं कांदा विक्रीची सुरुवात केल्यानंतर बोलत होत्या.
1: कुछ बिचौलियों के द्वारा कुछ स्पेक्यूलेटिव प्राइसिंग के माध्यम से एक अनावश्यक रूप से एक आर्टिफिशियल स्केसिटी क्रिएट की जाती है और जिसके कारण ही हम लोगों ने बफर स्टॉकिंग की है और बफर में समुचित मात्रा अनियंस की उपलब्ध है और ये बफर स्टॉक जो है वो नैफेड और एनसीसीएफ के गोडाउन्स में है और सीडब्ल्यूसी पहली बार इसमें लाया गया है ताकि एक साइंटिफिक तरीके से उसके रखरखाव उसके बेहतर रखरखाव के साथ उसको उपलब्ध कराया जा सके.
0: लवकरच इतर शहरांमध्येही अशा प्रकारे कांदा उपलब्ध करून दिला जाईल, असं त्या म्हणाल्या. रेल्वेसह रस्ते मार्गानं कांदा मागवला जातो आहे, निर्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत नियमित आहे, असं त्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 359 पोहोचली आहे, तर आणखी 1000 जण अद्याप बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न गतिमान केले आहेत. पूरग्रस्त भागातली संचारव्यवस्था अद्याप विस्कळीत असून नेपाळला गेलेल्या 288 भारतीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. यात त्रिशुली विद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या 73 भारतीयांचा समावेश आहे. काठमांडूमधला भारतीय दूतावास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. पुरामुळे चीनमध्ये 200 भारतीय अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितलं. महापुरानं तडाखा दिलेल्या नेपाळच्या सहाय्यासाठी भारतानं 47 जणांहून अधिक मदत सामुग्री रवाना केली आहे. बचाव कार्य अधिक प्रभावीपणे होण्याच्या दृष्टीनं भारत काही बेली पद्धतीचे पूल बांधून देणार आहे. श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमेचा सण आज राज्याच्या किनारपट्टी भागात साजरा होत आहे. पावसाळ्यामुळे मासेमारी बंद करून बंदरात नांगरलेल्या होड्या या दिवशी पुन्हा समुद्रात लोटल्या जातात, त्यामुळे किनारपट्टीवरच्या विशेषतः मच्छीमार समाजात या दिवसाला खूप महत्व आहे. मुंबईतल्या विविध कोळीवाड्यांमध्ये जत्रा भरल्या आहेत. समुद्राला नारळ अर्पण करून शांत होण्याची प्रार्थना केली जात आहे. अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं नारळपोळीच्या स्पर्धाही झाल्या. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना दंड ठोठवण्याऐवजी महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांच्या हातावर राखी बांधत ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरक्षित वाहतुकीचा संदेश दिला. विना हेल्मेट दुचाकीस्वारांना देखील राखी बांधून मोफत हेल्मेटचंही वाटप करण्यात आलं. चंद्रपूरमध्ये कोणतीही परीक्षा न देता 5 ते 10 लाख रुपयात 6 नामांकित विद्यापीठांच्या विविध शाखांच्या पदव्या आणि पदविकांची विक्री केली जात असल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे रॅकेट चालवणारा मुख्य आरोपी परिमल बाबूराव गौरकर हा फरार आहे, तर कागदपत्रासाठी ग्राहक शोधणारा वैभव सोनले याला दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे. कोलंबोत झालेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज पाचव्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी

0: करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं. कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस दिनुषा आणि के नुवांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि 7व्या गड्यासाठी 112 धावांची भागीदारी केली. सोनल दिनुषानं नाबाद 133 धावा केल्या. पसिंदू सूर्या बंद्रानं 92 तर केशरा नुवंतानं 46 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे दिवसअखेर श्रीलंकेला 9 गडी गमावून 429 धावा करता आल्या. भारतातर्फे मानव सुतार आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. दोन्ही डावात शतकं झळकावणारा सोनल दिनुषा सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला असल्यानं ही मालिकाही भारतानं 1-0 अशी जिंकली. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. प्रसादाची शुद्धता जपण्याचं मुख्यमंत्र्यांचं गणेश मंडळांना आवाहन. मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना वर्षभराची मुदतवाढ. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 राज्यातले 114 पर्यटक अडकले. नारळी पौर्णिमेचा सण पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्याची लगबग. आणि भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी.
1: त्याचं आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं. पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात. पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही.

0: यश गरजेचं नसतं, पण प्रत्येक जीवन अनमोल असतं. मानसिक तणाव समजा, संवाद साधा, साथ द्या.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी.
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी.
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी. शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा.
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 KHz वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, सुजाण नागरिक घडवण्याच्या प्रक्रियेत शिक्षण आणि शाळा यांना अनन्यसाधारण महत्व आहे. शालेय जीवनात विद्यार्थी अनेक विषयांचा अभ्यास करतात आणि त्यानंतर आपल्या आवडत्या क्षेत्रात कारकीर्द घडवून विविध विषयात देशाची मान उंचावतात. या विद्यार्थ्यांना घडवण्यात विविध आधुनिक आणि नवनवीन कल्पना राबवून आपलं अध्यापनाचं कार्य आदर्शवत करणाऱ्या शिक्षकांना केंद्र सरकार दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवत असतं. यंदा या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी महाराष्ट्रातल्या 4 शिक्षकांची निवड झाली आहे. या शिक्षकांच्या कार्याचा परिचय आपण वृत्तविशेष या कार्यक्रमातून करून घेत आहोत. श्रोते हो, गणित हा एक अत्यंत महत्वाचा असा विषय आहे. अनेक वेळा या विषयाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रकारची भीती असते. अनेक विद्यार्थ्यांना हा विषय अवघड वाटत असतो. गणित या विषयाला विविध नवीन उपक्रम, खेळ, कथा आणि इतर माध्यमातून अधिक रंजक करण्याचं कार्य आदर्श शिक्षक वैभव कुलकर्णी करत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून केंद्र सरकारने त्यांना या वर्षीच्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवलं आहे. त्यांच्या कार्याविषयी त्यांची घेतलेली मुलाखत आपण आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात ऐकणार आहोत.
1: सर नमस्कार, आकाशवाणीच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्याबद्दल आपलं अभिनंदन. सर, राष्ट्रीय पुरस्कार आपल्याला मिळाला याची घोषणा झाली तेव्हा काय भावना दाटून आल्या आपल्या मनात?
2: राष्ट्रीय पुरस्कार जेव्हा मला मिळाला तेव्हा माझे जस्ट आय वॉज नॉट एबल टू कंट्रोल माय इमोशन. त्यावेळेस हॉस्पिटलला मी चाललेलो. जेव्हा मी मेल चेक केला त्याच वेळेस मी पाहिलं की मेल चेक केला आणि त्याच्यामध्ये एक असा नोट होता की मिस्टर कुलकर्णी युअर सिलेक्टेड फॉर नॅशनल टीचर अवॉर्ड्स. एक मिनिट मी डोळे बंद केले आणि डोळ्यातून अश्रू घडागडागडा वाहू लागले आणि मला कुठेतरी असं वाटलं की आज माझे आई बाबा जिवंत असल्याचं किंवा असले असते तर मी त्यांना घट्ट पकडून रडलं असतं, मन मोकळेपणे केलं असतं. 32 वर्षाचं सर्व कार्य, जे लोक मला मदत केले, प्रिन्सिपल्स, माझं ऑर्गनायझेशन, हे सगळं माझ्या डोळ्यापुढे, इट वॉज जस्ट अ फ्लॅश बॅक फॉर मी आणि आय ऍक्सेप्ट इट इन अ हंबल वे सर ऑन द बिहाफ ऑफ नवोदय विद्यालय ऑर्गनायझेशन. त्या वतीने मी अगदी हंबली हे मी ऍक्सेप्ट करतो आणि ग्रेसफुली ऍक्सेप्ट करतो सर. ऑफकोर्स आय फील व्हेरी प्राऊड अँड ऑल्सो व्हेरी हॅपी ऑल्सो सर अँड क्रेडिट गोज टू एव्हरीबडी सर.
1: आम्हालाही अभिमान आहे सर तुमच्या पुरस्काराचा. सर, तुमचा मूळ विषय गणित आहे आणि गणित हा विषय काहीसा क्लिष्ट किंवा अनेक विद्यार्थ्यांचा नावडता, या विषयाची गोडी वाढावी यासाठी आपण केलेले प्रयत्न फार महत्वाचे आहे. याविषयी आपण आमच्या श्रोत्यांना काय सांगा?
2: मला वाटतं की गणित अवघड नाहीये सर, कारण की गणित हा आवडता विषय जर नसेल तर याचा अर्थ कुठेतरी आपण म्हणजे सिस्टम मध्ये आपल्याला चेंज करावा असं मला वाटतं. गणिताला आपण डे टू डे लाईफच्या मुलांशी जर जोडलं, खेळाशी जर जोडलं आपण, तर आपण जर मॉडर्न पेडागॉजी जे आहेत सर, जसे स्पोर्ट्स इंटिग्रेटेड, टॉय बेस्ड पेडागॉजी किंवा आर्ट इंटिग्रेटेड पेडागॉजी याच्याशी जर जोडलं ना सर, तर आपण, मला नाही वाटत की कुठलाही विद्यार्थी आपल्याला म्हणेल की गणित अवघड आहे. मुलांना वाटलं पाहिजे की वेल इट दॅट मॅथमॅटिक्स इज वेल विदिन द रीच. फॉर एक्झाम्पल, अर्थमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर आहे, पण डायरेक्टली इन्स्टेड ऑफ स्टार्टिंग दॅट अर्थमॅटिक प्रोग्रेशन, एक पोटॅटो रेस म्हणून एक ऍक्टिव्हिटीज एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये आहे. तो ऍक्टिव्हिटी मी जवळजवळ 15 मिनिटं ऍक्टिव्हिटी कंडक्ट केले सर, मुलांना म्हणजे रेस कंडक्ट केला, त्यांना प्राइजेस दिले वगैरे दिले आणि त्यानंतर मी मुलांना स्पष्ट सांगितलं की आज आपण हे चॅप्टर शिकूया. जो आपण पहिला भाग होता तो स्पोर्ट्स रिलेटेड ऍक्टिव्हिटी होता, आता आपण बघूया की बाबा हे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आपण अर्थमॅटिक प्रोग्रेशनशी कसं जोडता येईल. त्याच्यानंतर मी फर्स्ट टर्म कॉमन

0: डिफरन्स, लास्ट टर्म, यंथ टर्म, त्या खेळातूनच मी घेतल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आणि मुलांचा प्रतिसाद सुद्धा उत्स्फूर्त होता. दे एन्जॉयड इट ऍक्च्युली, कारण की त्यांना खेळायला सुद्धा मिळालं, कॉन्सेप्ट पण क्लिअर झाले. दुसरं एक एक्झाम्पल, मेन्सुरेशन हा टॉपिक माझा एक असा अनुभव आहे की सर, मेन्सुरेशन हा टॉपिक मुलं केव्हाही म्हणतात की इट इज व्हेरी डिफिकल्ट बिकॉज त्याच्यामध्ये लिस्ट ऑफ फॉर्म्युलाज असतात आणि मुलं काय करतात माहिती का, दे ट्राय टू मग इट अप, त्याला पाठ करायचा प्रयत्न करतात, ज्याला रॉट मेमोरायझेशन आपण म्हणतो. मग इथं कसं असतं की मेन्सुरेशन मध्ये जे मुलांना माहिती आहे फ्रॉम नोन टू अननोन जर आपण गेलं तर मुलं खूप इझिली त्याला युज करू शकतात. आणि इथं पण मी एक इनोव्हेटिव्ह आणि अनोखा प्रयोग मी केलेला आहे सर, लालची भेलवाला नावाची एक माझी स्टोरी आहे सर, आणि ते स्टोरी सुद्धा मी माझ्या चॅनलवरती ठेवलेलं आहे. त्या प्रयोगामध्ये मी काय केलेलं आहे की व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 1/3 व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर, हे रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी एक भेलवाराची स्टोरी मी निर्माण केलेली आहे, जो मुलांना ठगत असतो की 6 रुपयाचा भेल सुद्धा त्यांना सिलेंडर मध्ये देत असतो आणि कोन मध्ये सुद्धा तेवढा देत असतो, पण व्हॉल्यूम कोनचा जो तो कमी असतो. मग त्याला त्या वापरून मी काय केलेलं आहे, ते छान पैकी स्टोरी क्रिएट केली आहे आणि तो फॉर्म्युला जो आहे तो माझ्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला लक्षात आहे की बाबा व्हॉल्यूम ऑफ अ कोन इज 1/3 व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. ठीक आहे, अजून एक प्रयोग मी केलाय की रिंग द कोन नावाची एक स्पोर्ट्स इंटिग्रेटेड मॅथ्स क्विझ मी कंडक्ट केली. त्याच्यामध्ये मुलांना मी एवढं सांगितलं की तुम्ही हे कोनला रिंग करायचा, रिंग तरी करा किंवा नॉक तरी करा आणि त्याच्यामधला जो प्रश्न क्रमांक असेल तो क्रमांकाचा प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं. म्हणजे डायरेक्टली इथं प्रश्न विचारला नाही मी, त्याच्या दोन मेथड असू शकतात की डायरेक्टली यू कॅन आस्क अ क्वेश्चन और यू क्रिएट सम क्रिएटिव्हिटी वेअर द चिल्ड्रन विल गेट अ चान्स टू प्ले. खेळत खेळत जेव्हा ते पोरस डेफिनेटली दे विल टेक लॉट ऑफ इंटरेस्ट. आणि सर त्याच्याला इतकं मस्त, म्हणजे आय गॉट अ व्हेरी थम्पिंग रिस्पॉन्स फ्रॉम द चिल्ड्रन. असे जर आपण प्रयोग राबवले डेफिनेटली आय थिंक तो जो गणित हा अवघड विषय आहे हा कॉन्सेप्टच माझ्या मते मुलाच्या डोक्यातून निघून जाईल असं मला वाटतं. गणित शिकवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सर, विद्यार्थ्यांना गणित फक्त सोडवायला न देता त्यांना अनुभवायला द्यायला पाहिजे.
1: सर तुम्ही गणित हा विषय फारच मनोरंजक पद्धतीनं मांडलात आणि विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद त्याला मिळतोय. गणित ह्या विषयामध्ये जशा तुम्ही काही नवीन नवीन कल्पना राबवल्या त्याचप्रमाणे तुम्ही काही शैक्षणिक साहित्यांचीही निर्मिती केली. या साधनांचा आणि इतर शिक्षक ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा यासाठीचे प्रयत्न आपण कशा पद्धतीने सांगाल सर?
0: शैक्षणिक साहित्य म्हणजे मला पर्सनली असं वाटतं की द चाइल्ड शुड सी द कॉन्सेप्ट रादर दॅन डू द कॉन्सेप्ट. काही ऑब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्टला जर तो बघितला तर त्याच्या डोक्यात राहतं. फॉर एक्झाम्पल, एक कॉन्सेप्ट आहे पायथागोरस थेरमचा. तर हा पायथागोरस थेरमचा कॉन्सेप्ट सामान्यतः लोकांच्या डोक्यात असं असतं की पायथागोरस थेरम इज स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. पण मी मुलांच्या मदतीने, मुलांच्या सहाय्याने मी काय केलेलं आहे की साधे प्लास्टिक, थोडं मोरीचे दाणे वगैरे किंवा साबुदाण्याचे छोटे छोटे दाणे घेऊन मी असे काही मॉडेल्स क्रिएट केलेले आहेत. त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम हा सेमी सर्कल साठी अप्लाय होतो, पायथागोरस थेरम इक्विलॅटरल ट्रायंगल साठी अप्लाय होतो, पायथागोरस थेरम पॉलिगॉन पेंटागॉन साठी होतो. कुठलाही रेग्युलर पॉलिगॉन जर असेल तर पायथागोरस थेरम हा अप्लाय होतो. मग इथं कुठंतरी मी काय केलेलं आहे की हा साहित्याचा उपयोग पण केलेला आहे आणि कॉन्सेप्ट बिल्डिंग पण मी इथं केलेला आहे आणि एक इनोव्हेटिव्ह आयडिया सुद्धा मी इथं वापरलेला आहे की पायथागोरस थेरमचा हे नवीन काहीतरी सर आपल्याला सांगत आहेत आणि तसं तो क्रिएट केलेला जो मॉडेल आहे तो मुलांच्या डोक्यात अजूनही आहे. म्हणजे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना मी थोडक्यात सांगायचं झालं तर पायथागोरस थेरम इज नॉट कन्फाइन टू ओनली राईट अँगल ट्रायंगल्स अँड ट्रायंगल स्क्वेअर्स बट इट कॅन बी फर्दर एक्सटेंड. हा एक मॉडेल मी तयार केला सर आणि तो खूपच म्हणजे मुलांनी ऍक्सेप्ट केला त्याला आणि त्याला खूप मुलांना छान वाटलं की समथिंग बियॉन्ड टेक्स्टबुक इज देअर अँड युजफुल टू टेक्स्टबुक इज देअर. दुसरा एक कॉन्सेप्ट आहे सर मॅथ्समध्ये, जो रिलेशन बिटवीन पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सवर्सल जो कॉन्सेप्ट आहे सर, त्याच्यामध्ये अल्टरनेट अँगलचा कॉन्सेप्ट येतो, को इंटिरियर अँगलचा कॉन्सेप्ट येतो आणि कॉरेस्पॉन्डिंग अँगलचा कॉन्सेप्ट येतो. सर लहानपणी पण मी जेव्हा शिकत होतो ते अँगल्स मला जे आहे ते खूप कन्फ्युज करायचे की व्हॉट विच अँगल शुड बी कॉल्ड ऍज कॉरेस्पॉन्डिंग अँगल्स, विच अँगल शुड बी कॉल्ड ऍज अल्टरनेट अँगल्स. हा कन्फ्युजन सतत माझ्या डोक्यात राहायचा. पण मी एक अनोखा उपक्रम इथं पण मी राबलेला आहे सर की मी काय केलं की त्यांना इंग्लिश लेटर्सशी जोडलेलं. फॉर एक्झाम्पल अल्फाबेट एफ, विक इफ यू रिमेंबर अल्फाबेट एफ, अल्फाबेट झेड जर तुम्ही लक्षात ठेवला तर अल्टरनेट अँगलचा कॉन्सेप्ट येतो आणि अल्फाबेट सी जर तुम्ही लक्षात ठेवला तर को इंटिरियर अँगलचा कॉन्सेप्ट येतो. तर मुलांना तो एफ सी आणि झेड हा लक्षात ठेवणं सोपं जातं आणि त्या साहित्याने काय होतं की मुलांना जो आहे ते याप्रमाणे त्याचा टीचिंग एडचा त्याचा फायदा होतो. आणि जे तुम्ही सांगितलं की टीचर्सचा ट्रेनिंगचा, मी केवळ हे टीचिंग एडचं मुलांपुरतं केलेलं नाहीये सर, तर मी जवळजवळ आतापर्यंत 20 ट्रेनिंग सेशन्स घेतलेले आहेत आणि त्या ट्रेनिंग सेशनमध्ये ऑन अँड एव्हरेज 40 टीचर्स जरी आपण घेतलं तर मोर दॅन 800 टीचर्सना मी जे आहे ते आतापर्यंत मी ट्रेनिंग दिलेलं आहे सर, म्हणजे हाऊ टू प्रिपेअर द टीचर टीचिंग इट, हाउ टू गो फॉर जॉयफुल लर्निंग कसं केलं पाहिजे, इनोव्हेटिव्ह टीचिंग कसं केलं पाहिजे. आणि इनफॅक्ट सर हा पोटॅटो रेस मी शिक्षकांनाही करायला लावलेलं.
1: अच्छा,
0: आणि मग ते जेव्हा पळत होते, ते जेव्हा गोंधळ घालत होते, तेव्हा त्यांना म्हटलं जर तुम्ही एवढं एन्जॉय करू शकत असाल तर वाय

0: कंटिन्यू विथ द सेम प्लेजर टू द चिल्ड्रन. आणि दुसरा गेम मी स्टार्ट केला मॅग्नेटिक डार्ट गेम म्हणून आहे. तो डार्ट गेम मध्ये मी काय करायचं की शिक्षकांना स्वतः मी फेकायला लावायचं ते डार्ट्स वगैरे, त्यांचे पॉईंट्स मोजायचे आणि इव्हन त्यांना प्राइजेस सुद्धा मी दिलेलं टू मोटिवेट देम. बिकॉज व्हॉट आय फील इज व्हॉट एव्हर यू एक्सपिरियन्स गिव्ह बॅक द सेम एक्सपिरियन्स टू द चाइल्ड. असे अनेक रिंग द कोन एक्सपेरिमेंट पण मी दिलेलं आहे सर. इव्हन डिजिटल मध्ये पण मी माझा योगदान दिलं.
1: सर डिजिटल या प्रश्नावरच होते, म्हणजे शालेय शिक्षणाबरोबरच आता डिजिटल शिक्षणही फार महत्वाचं झालं.
0: हो
1: सर, या क्षेत्रातील आपला अनुभव आपण कसा विशद करा?
0: तर ऍक्च्युली डिजिटल क्षेत्रामध्ये सर, डिजिटल क्षेत्राचा जो वापर आहे सर, कोरोना काळानंतर खूप वापर सुरू झाला. अन्यथा आपण काय करायचं, युजली तो ट्रेडिशनल मेथड आपण वापरायचा. आणि हा अनुभव मला सुद्धा आला सर, कारण की तेव्हा काय झालं की कोरोना काळामध्ये कित्येक वेळा जेव्हा मी क्लासेस घेत होतो मुलांना, त्यावेळेस मुलांचं एकच कंप्लेंट असायचं सर की आम्हाला ऐकू येत नाही, किंवा ऐकू आलं तर सर नेटवर्क नाही, किंवा मग असे बरेच म्हणजे कंप्लेंट होते की ऑडिबल नाही, व्हिजिबल नाही, किंवा नेटवर्क नाही. ते तीन कंप्लेंट असायचे. मग जेव्हा मी हे प्रॉब्लेम पाहिले मी की म्हणजे इव्हन दो क्लास इज 40 बट बरेचसे मुलं सोडून जायचे क्लासेस मध्येच कारण की त्यांना नेटवर्क मिळायचं नाही, हा प्रॉब्लेम जेव्हा मी बघितला सर, तेव्हा मला म्हणजे खूपच म्हणजे हे वाटलं की बाबा आपण काहीतरी इथं केलं पाहिजे. आणि त्यावेळेस मी काय केलं की एक युट्यूब चॅनल माझा ओपन केला सर, ज्याचं नाव आहे मॅथ्स मेड इझी विथ वैभव कुलकर्णी. आणि सर त्या चॅनल मध्ये मी अक्षरशः आजच्या तारखेपर्यंत 728 व्हिडिओ आहेत सर माझे. आणि ते 728 व्हिडिओ मध्ये मी त्या कोरोना काळापासून मी करत आहे सर. जसं म्हणजे त्याचा कंटेंट जो आहे, 9वीचा पूर्ण मॅथ्सचा पुस्तक मी त्याच्यामध्ये सॉल्व्ह केला सर, 10वीचा एनसीईआरटीचा क्वेश्चन सॉल्व्ह केला, कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो की बाबा यूज डे टू डे लाईफ मध्ये मॅथ्स कुठे उपयोग होतो सर, तोही मी केला. एमसीक्यूचे क्वेश्चन्स मी सॉल्व्ह केले. आणि विशेष सांगायचं म्हणजे सर, मी 6वी ते 10वीच्या मुलांना जे बेसिक मॅथ्स, कारण की कोरोना काळामध्ये शिक्षकच प्रॉब्लेम होता, बेसिक मॅथ्स फॉर ऑल असं माझ्या अनुभवावरून 40 व्हिडिओचा एक संच बनवला, फाउंडेशन मॅथ्स, ज्याच्यामध्ये एखादा विद्यार्थी समजा 10वीत गेला असेल आणि त्याला बेसिकच काही प्रॉब्लेम असेल तर ही कॅन स्विच बॅक टू दोज व्हिडिओज. सेल्फ लर्निंग व्हिडिओज होते सर ते, आणि मुलं बरेच त्याचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर. तर म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजीचा हे एकच ऍडव्हान्टेज आहे सर, एनी टाइम अँड एनी वेअर लर्निंग असतो. पण एकच कॉशन आहे की इट कॅनॉट सबस्टिट्यूट अ टीचर. शिक्षकाची पोस्ट वाढते सर, पण शिक्षकाला पर्याय हा नाहीये.
1: नाही बरोबर. आणि परंपरागत शिक्षण पद्धतीमध्ये फक्त शिक्षक बोलतात आणि विद्यार्थी ऐकतात, तर त्यापेक्षा तुम्ही विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची पद्धत मला वाटतं अवलंबली, तर त्याविषयी थोडं सांगा ना.
0: ऍक्च्युली कसं आहे की जो ट्रेडिशनल मेथड होता त्याच्यामध्ये टीचर युज टू टीच अँड स्टुडंट युज टू लिसन, पण ती पद्धत कशी होती की टीचर युज टू टीच अँड स्टुडंट युज टू लिसन. पण आता कसं आहे, रोल ऑफ टीचर हॅज चेंज. नाउ टीचर इज अ फॅसिलिटेटर अँड स्टुडंट इज अ ऍक्टिव्ह लर्नर सर. मग त्याच्यासाठी मी काय करायचं, टीचिंग मेथडॉलॉजी मध्ये मी जास्त मेथड जे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग घेतलं सर, मी त्याच्यामध्ये एक्सपिरियन्शियल लर्निंग मुलांना दिलं, मी स्पोर्ट्स इंटिग्रेटेड पेडागॉजीज वापरले सर, रोल प्ले. गणितामध्ये हा कदाचित एक नवीन अनुभव असा की मुलांना नाटक करायला मिळत आहे ते मी वापरलं. स्टोरी टेलिंग हा जो भाग वापरला सर, तो मुलांना लहानपणापासून एक तुम्ही बघितला असाल सर की स्टोरी टेलिंग हा तेव्हा प्रत्येकांचा आवडीचा विषय असतो. मग गणितात सुद्धा मी स्टोरी टेलिंग युज केलं सर, आणि मॉडर्न पद्धतीमध्ये जो स्टोरी टेलिंग मेथड आहे तो मी युज करतोय सर. आणि दुसरं एक महत्वाचं म्हणजे सर, कॉम्पिटन्सी बेस्ड जो आहे आजच्या काळाची गरज आहे. आय कॅन से दॅट इट इज द नीड ऑफ द आर. आय मस्ट से की शिक्षण पद्धत आता बदललेली आहे सर, आणि कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग म्हणजे व्हॉट एव्हर यू आर स्टडिंग इन युअर टेक्स्ट बुक, इन व्हॉट वे इट इज अप्लिकेबल टू डे टू डे लाईफ. डे टू डे लाईफ मध्ये ह्याचा उपयोग कुठे होतो, फॉर एक्झाम्पल कॉम्पिटन्सी बेस्ड याच्यामध्ये अर्थमॅटिक प्रोग्रेशनचा वापर कुठे होतो. इतके ब्युटिफुल एक्झाम्पल्स आहेत सर की शिकवत असताना मला इतकी उत्सुकता वाटायची की उद्या मी हा चॅप्टर शिकवणार आहे, ते मला म्हणजे खूप बरं वाटायचं. म्हणजे हा जो आहे तो मेथड मध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये अजून आपण काम करायचं की एक्झिबिशन आम्ही करायचं, एक्झिबिशन मी करतो. ते एक्झिबिशनचा एक ऍडव्हान्टेज असतं सर की मुलांना कम्युनिकेशन स्किल्स वाढतो, क्रिएटिव्हिटी वाढते, त्यांची क्रिटिकल थिंकिंग एबिलिटी वाढते, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड पण वाढतो सर, आणि कॉन्फिडन्स सुद्धा विद्यार्थ्यांचा वाढतो.
1: आणि सर मला असं वाटतं की तुमच्याशी बोलताना की तुमची जी पद्धत आहे ती फक्त शहरी विद्यार्थ्यांसाठी नाही तर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठीही तितकीच उपयुक्त आहे ज्यांना साधनांची कधी कधी कमतरता भासते.
0: एक गोष्ट मी सांगू इच्छितो सर की कित्येक वेळा आपण अंडर एस्टिमेट करतो की बाबा ग्रामीण विद्यार्थी जे आहेत ते काम त्यांचा क्षमता कमी असते. पण मी नवोदय सारख्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये काम करत आहे सर, तर ग्रामीण विद्यार्थ्यांकडे पण तितकाच टॅलेंट आहे. त्यांच्याकडे फक्त डिजिटल रिसोर्सेस कमी असतात, पण तरीही त्यांच्याकडे गुणवत्ता जी असते त्यांची ती खूप चांगली असते. त्यांना डिजिटल एज्युकेशन त्यांना नाही, त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे, पण तरीही आपण त्यांनाही आपण व्यवस्थेशीर शिकवू शकतो. कारण की त्यांच्या लोकल जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्याशी आपण त्यांना जर जोडलं

0: त्यांचे अनुभव असे एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला आपण म्हणतो तो जर आपण जर केला तर दॅट विल बी मोर हँडीज अँड इव्हन टेक्नॉलॉजी ऑफकोर्स वी नीड टू प्रोव्हाइड देम बिकॉज इट इज रिक्वायर्ड फॉर देम टू कम अहेड ऑफ दिस पीपल.
1: थँक्यू सर, आकाशवाणीशी बोलल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर ही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. किसान वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर शिल्पा काटकर यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
7: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आपल्याकडे असणारं पशुधन आपण अतिशय चांगल्या प्रकारे त्यांची निगा राखत असतो, तसंच त्यांना जे आजार होत असतात किंवा त्यांना जे वेगवेगळ्या काही समस्या उद्भवत असतात तर याचं सुद्धा आपण वेळोवेळी आपल्या पशुवैद्यकांकडून त्यांचं निराकरण करत असतो। परंतु शेतकरी बंधूंनो, दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन आहे तर हे सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे करणं खरं तर खूप महत्वाचं असतं, कारण या आहार व्यवस्थापनावरच त्यांच्यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे, उत्पादन आहे, हे ठरत असतं। आणि म्हणूनच दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन आहे हे आपण कशा प्रकारे करायला हवं, यामध्ये काय काय महत्वाच्या बाबींचा समावेश होत असतो आणि आपण कशी काळजी घ्यायला हवी, हे सगळं आज आपण सविस्तर असं जाणून घेणार आहोत। यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे तालुका जव्हार, जिल्हा पालघर, किरमिरा येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शिल्पा काटकर मॅडमना। नमस्कार मॅडम।
8: नमस्कार
7: मॅडम। आपण जेव्हा आता बघत असतो की दूध उत्पादन जे जनावरांपासून आपल्याला मिळत असतं, परंतु त्याच्यामध्ये म्हणजे आहाराचं जे महत्व आहे हे खरं तर खूप मोठं आहे।

0: आहे. तर हे तुम्ही नेमकं या दृष्टीने म्हणजे जनावरांना आपण संतुलित आहार देत असतो तर याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल?
1: असं असतं, आपण जेव्हा जनावर घरामध्ये ठेवतो, पालन करतो त्यांचं,
0: हो
1: तेव्हा आपण त्यांच्या आरोग्याकडे तर लक्ष देतोच, जसं
0: बरोबर.
1: तुम्ही सांगितलं. पण बऱ्याच वेळा काय होतं, शेतकऱ्यांचं त्यांच्या आहाराकडे दुर्लक्ष होतं.
0: बरोबर.
1: यामुळे काय होतं, जनावरांचे पचन संस्थेचे आजार होतात, त्यांना पचन नीट नाही झाल्यामुळे, आणि त्याचा परिणाम दूध उत्पादनामुळे होतो. तर अशा प्रकारे सगळं जे जनावरांचं पहिल्यापासून म्हणजे दूध उत्पादन आहे ते प्राथमिकता अवलंबून असतं ते जे आहार घेतात यावर.
0: बरोबर.
1: कधी पण आपण जेव्हा पशुपालन हा व्यवसाय करतो तेव्हा ज्या महत्वाच्या बाबींकडे लक्ष देतो, बाकीच्या व्यवस्थापनाबरोबरच जनावरांचे आहार व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचे आहे.
0: बरोबर.
1: कारण पशुपालनामध्ये सगळ्यात जास्त खर्च जो येतो तो आहार व्यवस्थापनावरच येतो. तर अशा परिस्थितीत जेव्हा एखादी डेअरी इंडस्ट्री आपल्याला स्थापन करायची असते किंवा दुधाचा व्यवसाय शेतकरी करतात तेव्हा त्यांचा आहार व्यवस्थापन समतोल पण कमी खर्चात कसं व्हावं
0: बरोबर.
1: याच्याकडे आपण लक्ष देणं फार गरजेचं असतं.
0: नक्कीच. अच्छा मॅडम, जनावरांसाठी संतुलित आहाराची जी गरज आहे तर ही काय आहे मग?
1: संतुलित आहाराची गरज जनावरांचा जे दुधाच्या गुणवत्ता किंवा त्याचं दूध देण्याचं प्रमाण जे असतं ते जसं त्याच्या अनुवंशिकतेवर अवलंबून असतं
0: बरोबर
1: तसंच ते त्यांच्या पचन संस्थेवरही अवलंबून असतं. कारण जे आपण जनावरांना खायला घालणार आहे तेच आपल्याला शेवटी उत्पादनामध्ये मिळणार आहे.
0: नक्कीच.
1: तर ज्या प्रकारचं आपण खाद्य जनावरांना देऊ त्या प्रकारचं दूध उत्पादन आपल्याला मिळणार आहे, त्यांच्यापासून उत्पन्न तितक्या चांगल्या प्रतीचं मिळेल आपल्याला. यामुळे त्यांच्या ज्या दररोजच्या क्रियांसाठी आणि पचन संस्थेच्या व्यवस्थित राहण्यासाठी संतुलित आहाराची फार गरज असते.
0: आता मॅडम, संतुलित आहारामध्ये मग नेमका कशा कशाचा समावेश होतो?
1: आपण जो समतोल आहार बोलतो त्याच्यामध्ये आपण जनावरांना मुख्यतः करून ओली वैरण,
0: बरं,
1: कोरडी वैरण आणि आंबोन या गोष्टीचा योग्य प्रमाणात वापर केला पाहिजे. आता ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत जनावरांच्या आहारामध्ये, म्हणजे हा त्याचा पाया आहे. परंतु याच्यामध्ये पण त्याचं प्रमाण जे शास्त्रोक्त दृष्ट्या ठरलेलं आहे त्या प्रमाणातच दिलं पाहिजे. जसं की आहार हा जनावरांचा आपण जर त्याचे चार भाग केले तर आपल्याला त्यातलं एक तृतीयांश भाग हे आंबोन किंवा खुराक आपण ज्याला बोलतो तो द्यायचा असतो आणि दोन तृतीयांश भाग हे वैरण याचा द्यायचा असतो. आता या वैरणीमध्ये पण त्याचे भाग पडतात. जसं ओली वैरण आणि सुकी वैरण मी तुम्हाला सांगितलं, एक तृतीयांश आपल्याला कोरडी वैरण द्यावी लागते आणि दोन तृतीयांश ओली वैरण द्यावी लागते. ओली वैरण जे आपण देतो त्यामध्ये एक दल आणि द्विदल अशा प्रकारच्या दोन्ही प्रकारच्या चाऱ्यांचं मिश्रण देणं गरजेचं असतं. एकदल प्रकारच्या चाऱ्यामध्ये आपल्याकडे साधारणपणे मका, ज्वारी, बाजरी, नेपियर, DHN6 या प्रकारची जे चारा जातीची पिकं आहेत ती साधारणपणे आपण देऊ शकतो.
0: बरोबर.
1: आणि द्विदल प्रकारचे जे चारा वर्गीय पिकं आहेत जसं की चवळी आहे, लसूण, बरसीम, स्टायलो, दशरथ अशा प्रकारची चारा पिकांचा जर आपण त्यांच्या खाद्यामध्ये समावेश केला तर आपल्याला निश्चित उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळतं. तर हे द्विदल प्रकारचे चारा हा एकदल प्रकारच्या चाऱ्यापेक्षा जास्त पौष्टिक असतो आणि त्याच्यामध्ये प्रथिन आणि कॅल्शियमचं प्रमाण देखील चांगल्या प्रकारे असतं. तसेच जी मी तुम्हाला कोरडी वैरण सांगितली तर कोरड्या वैरणीमध्ये आपल्याकडे जे स्थानिक दृष्ट्या असतं शेतकऱ्यांकडे उपलब्ध, जसं आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये गव्हाचं काड मिळतं, ज्वारीचा कडवा मिळतो, किंवा कोकणामध्ये उपलब्ध असणारा भाताचा पेंढा, किंवा अगदीच बाकी हे काही नसेल मिश्र जातीचं सुकं गवत असतं याचा आपण कोरड्या वैरणीमध्ये समावेश करू शकतो. कोरडी वैरण ही अतिपौष्टिक नसते पण ही पोटभर वैरण म्हणजे जनावरांचं पोट भरलं गेलं पाहिजे, कारण त्यांच्या पोटाची कपॅसिटी 45 ते 50 लिटर पर्यंत असते तर पोट भरलं पाहिजे यासाठी आपण ही पोटभर वैरण द्यावीच लागते. वैरणी व्यतिरिक्त मी जे तुम्हाला आधी सांगितलं की आंबोण, आंबोण हा जनावरांच्या खाद्यातला अतिशय महत्वाचा घटक आहे, कारण वैरणीतून जनावरांना प्रथिनं किंवा ऊर्जा ही कमी प्रमाणात मिळते. म्हणजे प्रथिनं तर फारच कमी असतात पण ऊर्जा देखील कमी प्रमाणात मिळते. जनावरांचा मुख्य ऊर्जेचा स्रोत जो काही असेल तर आंबोण आहे. आता ही आंबोण जी आपण बनवतो किंवा आपण जी आपण घरच्या घरी पण बनवू शकतो ती 100 किलोच्या नमुन्यामध्ये आपण बनवली तर ती फार उपयुक्त ठरते. प्रथिनांचा प्रमुख स्रोत म्हणून आपण या आंबोनमध्ये सरकी, भुईमुग किंवा जवस, तीळ, सूर्यफूल, खोबरा याच्यासारख्यापासून मिळणारी पेंड वापरता येते आणि भात किंवा गव्हाचा कोंडा, भाताचं पॉलिश, तूर चुनी, उडीद चुनी, मका चुनी अशा प्रकारच्या शेतीपासून मिळणाऱ्या दुय्यम पदार्थांचा देखील आपण या आंबोंमध्ये समावेश करू शकतो. याचबरोबर सगळ्यात महत्वाचं

0: असतं आंबोणमध्ये ते असतं खनिज मिश्रण आणि मीठ. खनिज मिश्रण हे अत्यंत कमी प्रमाणात लागतात, परंतु हे जनावरांच्या आवश्यक असतं. जसे मिनरल आणि विटॅमिन सगळ्या गरजेचं असतं, ते जनावरांना आवश्यक असतात. तर अशा प्रकारे आपण वैरणी बरोबरच आंबून जर आपण दिली जनावरांना तर त्यांचं दूध उत्पादन निश्चित वाढायला मदत होते.
1: मॅडम आता मग जनावरांना पशुखाद्य देण्याचं काही प्रमाण सुद्धा असतं का?
0: हो, पशुखाद्य हे जनावरांना आपण देतो तर आपण साधारणपणे दुधाळ जनावरांनाच पशुखाद्य देतो.
1: बरोबर.
0: तर हे पशुखाद्याचं प्रमाण हे त्याच्या दूध उत्पादनावर अवलंबून असतं. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर दुभत्या जनावरांना पशुखाद्य आपण जेव्हा देतो तर जर 450 किंवा 500 किलोची गाय पकडली आपण,
1: बरोबर,
0: तर एका गाईस तिच्या शरीर पोषणासाठी 1 ते 1.5 किलो पशुखाद्य आणि प्रति 2.5 किलो दूध उत्पादनासाठी 1 किलो जास्तीचं पशुखाद्य आपल्याला द्यावं लागतं. तसेच म्हशींसाठी हे प्रमाण थोडं वेगळं आहे, कारण म्हशींच्या दुधामध्ये स्निग्धांश जास्त असतो, म्हणजे फॅट जास्त असतं. त्यामुळे म्हशींसाठी शरीर पोषणासाठी आपल्याला 1.5 ते 2 किलो आंबून द्यावी लागते आणि प्रति 2 लिटर दूध उत्पादनासाठी 1 किलो म्हणजे जास्तीचे आंबून द्यावी लागते. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं, 15 लिटर दूध उत्पादन देणारी गाय जर आपल्याकडे असेल तर तिला 1.5 किलो आंबोन ही तिच्या शरीर पोषणासाठी लागेल आणि 6 किलो आंबोन हे 15 लिटर दूध उत्पादनासाठी द्यावी लागेल. म्हणजे अशी एकूण 7.5 किलो आंबोन त्या एका गाईला दररोज आपण दिली पाहिजे. दररोजच्या आहारामध्ये त्याचं नियोजन केलं पाहिजे. अशा प्रकारे आंबोन किंवा खुराक आपण जनावरांना देऊ शकतो.
1: बरोबर.
0: हे झालं खाद्याच्या बाबतीत. पण जर पाणी नाही मिळालं, पाणी हा असा घटक आहे शरीर क्रियेसाठी करता करविता सर्व काही पाणी आहे, तर पाणी हे नित्यक्रमानुसार जनावरांना मिळालंच पाहिजे. पाण्याच्या कमतरतेअभावी त्यांची चयापचय क्रिया ती मंदावते आणि यामुळे दुधाच्या उत्पादनावर अगदी 30% पर्यंत ते खाली येऊ शकतं. अशा प्रकारे जर पूर्ण दिवस त्यांना आवश्यकतेनुसार पाणी दिलं तर त्यांचं दूध उत्पादन हे किफायतशीर आणि व्यवस्थित मेंटेन करायला मदत होते.
1: अच्छा, आता मॅडम मग आंबोणासाठी म्हणजे काही आपण वेगळा पर्याय असा देऊ शकतो का?
0: आंबोण ही खरं तर गरजेचीच असते जनावरांना. परंतु कसं, काही ठिकाणी शेतकऱ्यांकडे अगदीच 2 गाई असतात किंवा 2 म्हशी असतात आणि फारच कमी आर्थिक परिस्थिती असते, तर अशा वेळी आंबोण ही आपण थोडीफार प्रमाणात कमी करून आंबोणीऐवजी दलहकातील चारा पीक त्यांनी घेतलं तर त्याच्या 10 ते 15 किलो या प्रकारच्या चाऱ्यामधून 1 किलो खुराकी एवढी ऊर्जा जनावरांना देऊ शकतो किंवा अन्न घटक
1: बरोबर
0: जनावरांना देता येतात. म्हणजे आपण थोड्याफार प्रमाणात आंबोन ला पर्याय देऊ शकतो.
1: बरोबर. समतोल आहार जो असतो मॅडम तर हा कुठल्या जनावराला आणि किती आपण द्यायला हवाय?
0: बरोबर, चांगला प्रश्न आहे. जेव्हा आपण समतोल आहारामध्ये आंबोणीचा उपयोग करतो तर आंबोण हा अतिशय खर्चिक घटक असतो दूध उत्पादनामध्ये. ही आंबोण ही आपल्याला सगळ्या जनावरांना सारख्या प्रमाणात देऊन चालत नाही.
1: बरोबर.
0: आंबोण ही गरजेची असते दूध उत्पादन वाढण्यासाठी. तिचं नियोजन अशा प्रकारे करायचं, जेव्हा गाई किंवा म्हशी वितात किंवा त्यांची प्रसूती होते तेव्हा त्यांचं दूध उत्पादन हळूहळू वाढत जातं. 45 ते 50 दिवसानंतर त्यांचा दूध उत्पादनाचा उच्चांक गाठला जातो. त्यानंतर गाई म्हशी सरासरी 4 महिन्यांपर्यंत सातत्याने दूध देतात.
1: बरोबर.
0: आणि नंतर परत दूध उत्पादन त्यांचं कमी होत जातं. तर या वेळांचं भान ठेवून दुधाच्या आपण त्यांचा खुराक नियोजन केलं पाहिजे. प्रसूतीनंतर जर का 45 ते 50 दिवसात दूध उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या खुराकाच्या आपण 1 ते 1.5 किलो खुराक जर जास्त दिला तर गाईचं किंवा म्हशीचं दूध उत्पादन आपल्याला जास्तीत जास्त मर्यादेपर्यंत मिळू शकतं.
1: बरोबर.
0: अशा प्रकारे दूध देणाऱ्या गाईला तिच्या दूध उत्पादनानुसार जास्त खुराक वाढवत जावा लागतो.
1: बरोबर. आता मॅडम आपण बघितलं की ओला चारा सुद्धा पावसाळ्यामध्ये बरेचदा म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतो, म्हणजे त्याचं सेवन जनावर करत असतात. पण मग जेव्हा वाळलेला चारा जो असतो मग ह्याच्या अनुषंगाने तो पण देणं आपल्याला तेवढंच आवश्यक असतं का?
0: खूप चांगला प्रश्न आहे हा. कसं होतं, आता जून जुलै नंतर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा कोवळा लुसलुशीत हिरवा चारा खूप प्रमाणात वातावरणामध्ये उपलब्ध असतो आणि शेतकरी तेव्हा विचार करतो की बाहेर आहे गवत किंवा ओला चारा हा जनावरांना द्यावं. पण कसं असतं, संतुलित आहाराच्या दृष्टीने मी जसं पहिले सांगितलं की जसा ओला चारा गरजेचा आहे तसा सुका चाराही फार गरजेचा असतो. कारण जनावरांची जी पचन संस्था असते ही मायक्रोबियल डायजेशनची असते, म्हणजे सूक्ष्मजीवांवर अवलंबून असलेली पचन संस्था असते त्यांची. या पचन संस्थेसाठी जेव्हा दूध उत्पादन आपल्याला घ्यायचं असतं तेव्हा त्याच्यामध्ये फॅट आणि SNF हे जेव्हा मेंटेन करायचं असतं तेव्हा सुका चारा हा फार गरजेचा असतो. कारण जनावरांच्या दुधामध्ये जे फॅट येतं, प्रोपियोनिक ऍसिड

0: बुटारिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड याच्यामुळे त्या चाऱ्यापासून त्याची निर्मिती होते जनावरांच्या पोटामध्ये सूक्ष्मजीवांमार्फत. म्हणून ओल्या चारा नुसता देऊन चालत नाही. उत्पादन जर व्यवस्थित गुणवत्तापूर्ण हवा असेल तर आपल्याला सुका चारा पण दिलाच पाहिजे. तसंच काय होतं, ओला चारा हा खूप प्रमाणात जेव्हा पावसाळ्यामध्ये खाल्ला जातो तेव्हा त्यांच्या पचन संस्थाचे विकार जनावरांना जास्त प्रमाणात होतात. अशा दिवसामध्ये जनावरांना त्यांचं शेण पातळ होतं किंवा त्याला दुर्गंधी येते. पचन व्यवस्थित न झाल्यामुळे त्यांना चयापचयाचे वेगवेगळे आजार होतात. तर हे टाळण्यासाठी आपल्याला त्यांचं जे नैसर्गिक पोटाची रचना आहे त्याप्रमाणे त्यांचा आहार द्यायला पाहिजे, दिलं पाहिजे
1: नक्कीच. आणि मग म्हणजे आपलं पशुधन वाचवण्यासाठी आपण बघतो बरेचदा चारा टंचाईचा जो काळ असतो तर याच्यामध्ये सुद्धा चाऱ्याचं व्यवस्थापन खरं तर खूप महत्वाचं ठरतं. तर त्यासाठी आपण काय म्हणजे उपाय करू शकतो?
0: वर्षभर हिरवा चाराही मिळत नाही, वर्षभर सुका चाराही मिळत नाही. 8 महिने आपल्याला खूप चांगल्या प्रकारे जनावरांना चारा देता येतो पण 4-5 महिने जे उरतात ते अतिशय गिरीचे असतात की जेव्हा आपल्याला जनावरांची काळजी घेतली पाहिजे. कारण उन्हाळा असतो आणि चारा टंचाई असते. अशा परिस्थितीमध्ये जनावरांचं जे उत्पादन किंवा शरीराचं जे त्यांचं आरोग्य असतं हे खालावतं का, तर फक्त आपण योग्य प्रकारचा त्यांना आहार तेव्हा उपलब्ध करून देऊ शकत नाही. हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला आधीपासूनच म्हणजे जून जुलैपासूनच जर चाऱ्याचं व्यवस्थापन आपण योग्य प्रकारे केलं आपल्याकडे असणाऱ्या तर ते फार गरजेचं ठरतं, उपयोगी ठरतं आपल्याला.
1: म्हणजे ही समस्या तेवढी आपण कमी करू शकतो.
0: तीव्रता कमी होऊ शकते.
1: बरोबर. आता मॅडम म्हणजे ओला चारा, सुका चारा, आंबोण हे सगळं आहेच, परंतु याच्यामध्ये मुरघासचं सुद्धा जे महत्व आहे आहार व्यवस्थापनात ते पण तितकंच महत्वाचं आहे.
0: बरोबर आहे. कसं असतं, जेव्हा आपल्याकडे मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध असतो जसं की आपला जूनच्या नंतरचा काळ की जेव्हा हिरवी वैरण येते किंवा हिरवा चारा येतो आपल्याकडे, पिकं निघतात आपल्या शेतातली, तेव्हा आपल्याकडे हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो.
1: बरोबर.
0: तर आपण यावेळी काय करू शकतो, आपल्याला पुढच्या उन्हाळी महिन्यांमध्ये हिरव्या चाऱ्याची कमतरता भासू नये किंवा जनावरांना उपलब्ध करून देता या म्हणून अशा प्रकारचा चारा आपण मुरघास पद्धतीने साठवून ठेवू शकतो. म्हणजे मुरघास म्हणजे नक्की काय असतं, हा चारा जो आपल्याला मिळतो याच्यामध्ये प्रामुख्याने जास्त कार्बोहायड्रेट असलेला चारा आपण वापरायचा असतो. जसं की मका आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, याचे आपण पिकानंतर निघणारे त्याचे चारा वैरण आहे ती वापरू शकतो. याच्यामध्ये आपण प्रथिनयुक्त चारा कमी वापरायचा असतो कारण हा मुरघास जो आहे हे आंबोण आहे एक प्रकारचं जनावरांचं, तर ते आंबण्यासाठी लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया वाढणं फार गरजेचं असतं. तर ते प्रथिनांमध्ये नाही वाढत, ते कार्बोहायड्रेट्समध्ये जास्त प्रमाणात वाढतात. त्यामुळे मुरघासमध्ये काय करायचं, जास्त करून मका, ज्वारी, बाजरी या प्रकारचे पिष्टमय पदार्थ जास्त असणारे
1: चारा पिकांची
0: निवड करायची आणि अशा प्रकारची चारा पिकं 1 ते 2 इंच लांबीच्या त्याच्यामध्ये कुट्टी करायची आणि ही कुट्टी आपण एखाद्या प्लास्टिकच्या सीलबंद बॅगेमध्ये किंवा ड्रममध्ये किंवा आजकाल सायलोपिट्स बनवतात बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांकडे मोठमोठे सायलोपिट्स बनवतात सिमेंटचे बांधून, अशा मध्ये आपण दाबून भरायची असते आणि ती वरतून हवाबंद अशी सील करून ठेवायची. त्यानंतर साधारण 40 ते 45 दिवसांनी मुरघास तयार होतो.
1: बरोबर.
0: तो उघडून त्यांना आपण वापरू शकतो पुढे. म्हणजे अशा प्रकारे जर मुरघास आपण बनवून ठेवलं एक साधारण सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यानंतर तर ते आपल्याला पुढे मे जूनच्या आधीचा जो आपला काळ आहे फेब्रुवारी पासून मे पर्यंतचा त्या काळामध्ये आपल्याला जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून देता येईल.
1: बरोबर.
0: आणि याचा गुणवत्ता पण खूप चांगली असते, याच्यातून मिळणारं पोषण चांगलं असतं, त्यामुळे दुधाचं उत्पन्न पण चांगल्या प्रकारे वाढतं.
1: नक्कीच. मॅडम आता आपण बोललो की मुरघास हा तर चांगला पर्याय आहेच खाद्यासाठी, परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण जनावरांच्या आहारात काय काही समावेश करू शकतो?
0: मुरघास हा एक उत्तम पर्याय आहे. त्याबरोबरच आता जे नवीन तंत्र आले आहेत चाऱ्याचे, हिरवा चारा वर्षभर उपलब्ध होण्यासाठी, तर हायड्रोपोनिक्स ही एक टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये काय असतं की बिना मातीचा आपण हिरवा चारा घ्यायचा असतो. म्हणजे मक्यासारखं जे बियाणं आहे, मका किंवा गहू किंवा आपण दुसऱ्या प्रकारच्या त्याच्या बियाणांचा वापर करू शकतो पण मुख्यत्वे करून मका वापरतो आपण यामध्ये. तर ते 2 दिवस भिजवून त्याला मोड आणून प्लास्टिकच्या ट्रे मध्ये आपण फक्त त्याला लागणारी आर्द्रता आणि जीवनसत्व पुरवून साधारणपणे 8 ते 10 इंच चे तो मका वाढून तो हिरवा चारा निर्माण करून आपण जनावरांना देतो. यामुळे काय होतं की कमी जागेमध्ये वर्षभर आपण कमी पाण्यामध्ये उत्पादन घेऊ शकतो. साधारणपणे 25 ते 40% खर्च हा हिरव्या चाऱ्याचा कमी होतो जर अशा प्रकारचा आपण हिरवा चारा जनावरांना दिला हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाने अशा प्रकारे आपण खर्च कमी करू शकतो.

0: याच बरोबर जर का तुम्ही बघितलं हायड्रोपोनिक्स बरोबर अझोला ही पण एक चांगली तंत्र आहे. अझोला हे हिरवं शेवाळ आहे, एक समुद्री शेवाळ आहे, पण हे सिंगल सेल प्रोटीन आहे म्हणजे याच्यामध्ये प्रथिन भरपूर आहेत. अझोलासाठी आपल्याला 1 मीटर बाय 1 मीटरचं जर आपण असं टाकीसारखं बांधून घेतलं, त्याच्यामध्ये पाणी आणि शेण याचं योग्य प्रमाणात मिश्रण करून सुपर फॉस्फेट टाकून, तर आपण त्याच्यामध्ये ते अझोला हे शेवाळ सोडलं तर त्याच्यावर छान असा पाण्यावर अझोल्याचं आपल्याला मिळतो की जो आपण जसं त्याची वाढ होईल तसं काढून आपण जनावरांना खायला घालू शकतो.
1: बरोबर.
0: अझोला हे एक चांगल्या प्रकारचं आहे की तुम्हाला कमी जागेमध्ये करता येतं, घरच्या घरी कुठेही करता येतं, अगदी बांधलं नाही तुम्ही तरी प्लास्टिकचा पेपर वापरून पण आपण हे अझोल्याचं तंत्रज्ञान करू शकतो.
1: अच्छा.
0: आणि साधारणपणे एका जनावराला 2 किलो इतका अझोला एका दिवसाला देऊ शकतो, म्हणजे हिरव्या वैरणीला हा एक
1: पर्याय आहे
0: आणि पौष्टिक आहे.
1: हो नक्कीच नक्कीच. म्हणजे मॅडम एकंदरीतच आपण दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन करणार आहोत तर याच्यामध्ये ओला सुका चारा हा तर आहेच, आंबोण आहे, परत मुरघास विषयी आपण बोललो, पण आता तुम्ही हे जे नवीन तंत्रज्ञान सांगितलं तर याचा सुद्धा आपण चांगल्या प्रकारे वापर करून घेऊ शकतो आणि जेणेकरून उत्पादन पण चांगलं मिळेल आणि जनावरांचं जे आरोग्य आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे मॅडम. आता आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी म्हणजे चारा टंचाई ही तर असतेच, पण मग त्याच्यावर आपण कशी मात करू शकतो?
0: दुधाळ जनावरांचं दूध उत्पादन नियमित ठेवणं हे फार गरजेचं असतं, पण मग बऱ्याच वेळेला हिरवा चारा उपलब्ध होत नाही तर तिथे तेव्हा आपण काय करायचं असतं, आपल्याकडे जो उपलब्ध चारा आहे त्याला कसं पौष्टिक बनवता येईल हे सुद्धा आपण एक करू शकतो. म्हणजे जो आपल्याकडे निकृष्ट चारा आहे, निकृष्ट दर्जा, जसं काही कडबा कुट्टी आहे, भाताचा पेंडा आहे, त्याच्यामध्ये फार काही जनावरांना मिळत नाही, जसं सांगितलं ही पोटभर वैरण आहे, पण या चाऱ्यावर आपण प्रक्रिया करू शकतो. जसं की युरिया प्रक्रिया आहे, निकृष्ट चाऱ्यावर 5% युरियाचं द्रावण फारून आपण युरिया प्रक्रिया करून जर का हे जनावरांना खाऊ घातलं तर त्याची चव ही चांगली लागते आणि प्रथिन मिळतात. युरिया हे एक प्रकारचं प्रोटीन आहे, शेवटी प्रथिन ही जनावरांना अवेलेबल होऊ शकतात, मिळू शकतात, पण याचं देखील प्रमाण आहे. युरिया, मीठ आणि गुळ हे योग्य प्रमाणात एकत्र पाण्यामध्ये करून ते झारीने फवारून आणि मग एक दिवस ते उघडे करून ठेवावे लागतात वाऱ्यावर, की जेणेकरून त्यामध्ये तयार होणारा अमोनिया याचा त्रास जनावरांना होऊ नये. आणि अशा प्रकारची निकृष्ट चाऱ्यापासून तयार केलेली सकस वैरण जर आपण खाऊ घातली त्यांना तर जनावरांचं दूध उत्पादन
1: चांगल्या प्रकारे ठेवू
0: शकतो. बरोबर. दुष्काळ भागामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की वैरण उपलब्ध होत नाही, पण दुष्काळ परिस्थितीमध्ये तग धरणाऱ्या चारा वृक्षांची लागवड आपण करू शकतो. चारा वृक्ष असतात, अंजन असतं, अशा प्रकारे दशरथ असतं, सुबाभूळ असतं, तर असे जर वृक्ष आपण लावले तर ते पावसाळ्यामध्ये वाढतात आणि नंतर थोडा थोडा हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो वर्षभर.
1: बरोबर.
0: तसेच कमी पाण्यात येणाऱ्या चाऱ्या पिकांची पण लागवड आपण करू शकतो, जसं बाजरी आहे, ज्वारी आहे, माखेल 8 म्हणून गवताचा प्रकार आहे, तर आपण याचं पण लागवड करू शकतो. आणि ऊसाचं वाडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतं की दुसरा पर्याय नसला की ऊसाचं वाडं आपण खाऊ घालतो, तर ते देखील खाऊ घातलं तर चालतं, पण ते थोडस पशुवैद्यकांच्या सल्ल्याने खाऊ घालायचं, कारण त्याच्यामध्ये ऑक्झॅलेटचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं आणि ते जास्त प्रमाणात खाल्लं गेलं की ते शरीरातलं कॅल्शियम उलट्या दिशेने खेचून घेतं, त्यामुळे दूध उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. अगदी चारेला पर्याय नसेल तर खाऊ घालू शकतो आपण, त्याचं प्रमाण हे ठरवून घेतलं पाहिजे, निश्चित करून घेतलं पाहिजे,
1: म्हणजे सल्ल्यानेच ते द्यायला
0: पाहिजे. सल्ल्यानेच ते द्यायला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच. म्हणजे मॅडम एकंदरीतच दुधाळ जनावरांचं जे आहार व्यवस्थापन आहे याचं नियोजन चांगल्या प्रकारे केलं तर आपल्याला जनावरांपासून उत्पादन सुद्धा चांगलं मिळेल आणि नक्कीच त्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहायला मदत होईल,
0: चांगलं राहील.
1: मॅडम आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती शेतकरी बंधूंना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बंधूंतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण दुधाळ जनावरांचं आहार व्यवस्थापन याविषयी डॉक्टर शिल्पा काटकर यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल खरीप पिकातील अन्नद्रव्यांची कमतरता, लक्षणे आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर पपिता गोरखेडे यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
2: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स.
3: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट.
2: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये.
3: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या.
2: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45 15 41 35 या क्रमांकांवर फोन करा.
3: हॅलो फार्मर्स,

0: शेतकऱ्यांशी थेट संवाद
1: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
0: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार.
1: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे.

0: आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कारकिर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। कांद्याच्या वाढत्या दरांना दलाल जबाबदार असल्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा आरोप। नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 राज्यातले 106 पर्यटक भारताच्या दिशेनं रवाना। आणि भारताविरुद्ध दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश। भारतानं 1-0 मालिका जिंकली। भारतात आज क्रीडा क्षेत्र कारकिर्द घडवण्यासाठीचा एक उत्तम पर्याय आणि व्यवसाय म्हणून उदयाला आला आहे। त्यामुळे लहान मुलांचा खेळाविषयीचा कल आणि कोणत्या खेळासाठी ते मूल सर्वोत्तम आहे याचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली। ते आज खेलो इंडिया संवाद या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते। खेलो इंडिया संवाद हा केवळ खेळांवर चर्चा करण्याचा कार्यक्रम नसून इथली प्रत्येक कल्पना देशाच्या क्रीडाविषयक दृष्टिकोनाला नवी दिशा देऊ शकेल असं मोदी म्हणाले।
1: हमारी सरकार भारत में 21वीं सदी का आधुनिक स्पोर्ट्स इकोसिस्टम बनाने के लिए पूरी तरह प्रतिबद्ध है। आज स्पोर्ट्स यूनिवर्सिटी से लेकर आधुनिक ट्रेनिंग सेंटर्स तक देश में एक ऐसी व्यवस्था बनाई जा रही है जिसमें प्रतिभा को पहचानने से लेकर उसे दुनिया के मंच तक पहुंचाने तक हर स्तर पर सहयोग मिले।
0: या कार्यक्रमात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमधले तरुण सहभागी झाले होते। गडचिरोलीच्या आष्टी इथला विद्यार्थी जयकुमार शेमले यानं आपलं मनोगत व्यक्त केलं।
2: या प्रोग्रामामध्ये आपल्याला माननीय श्री PM नरेंद्र मोदीजी यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केले। तसंच खेलो इंडिया स्कीम बद्दलही सांगितले आपल्याला। तरी सगळ्या मुलांना मोटिवेशन स्पीच दिली आहे त्यांनी आपल्याला। तर त्या मोटिवेशन नुसार आपल्याला येणाऱ्या 2036 ऑलिम्पिकमध्ये विद्यार्थी नाव लोक करतील भारताचं त्यांनी सांगितले आहे। तर त्याप्रमाणे विद्यार्थी मित्रांनी प्रॅक्टिस करावी।
0: भारताची क्रीडा परिसंस्था आता पायाभूत सुविधा आणि पदकांच्या पलीकडे जात असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री मनसुख मांडवीय म्हणाले। राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्यामुळे खेळात पारदर्शकता येत आहे। भारताच्या तरुणांना विकसित भारताच्या प्रवासातील सक्रिय भागीदार बनवणं हे सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं। कांद्याच्या वाढत्या दरांना दलाल जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केला आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा आणि ग्राहकांवरही वाढत्या दरांचा बोजा पडू नये यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज चौहान यांनी नवी दिल्लीत व्यक्त केली। काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर घसरून 7-8 किलो इतके खाली आले होते। हा दर उत्पादन खर्चही भरून काढण्यासाठी पुरेसा नसल्यानं केंद्र सरकारनं हस्तक्षेप करत शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला होता। आता शेतकऱ्यांकडे कांदा नाही आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर 60 रुपयांवर गेल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून दलालांमुळे काही ठिकाणी कांद्यांची कमतरता आणि दरवाढ झाल्याची शक्यता केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी व्यक्त केली आहे। त्या आज नवी दिल्लीत 35 रुपये किलो दरानं कांदा विक्रीची सुरुवात केल्यानंतर बोलत होत्या।
3: कुछ बिचौलियों के द्वारा कुछ स्पेक्युलेटिव प्राइसिंग के माध्यम से एक अनावश्यक रूप से एक आर्टिफिशियल स्केसिटी क्रिएट की जाती है और जिसके कारण ही हम लोगों ने बफर स्टॉकिंग की है और बफर में समुचित मात्रा अनियंस की उपलब्ध है और ये बफर स्टॉक जो है वो नैफेड और NCCF के गोडाउन्स में है और CWC पहली बार इसमें लाया गया है ताकि एक साइंटिफिक तरीके से उसके रखरखाव उसके बेहतर रखरखाव के साथ उसको उपलब्ध कराया जा सके।
0: लवकरच इतर शहरांमध्ये अशा प्रकारे कांदा उपलब्ध करून दिला जाईल असं त्या म्हणाल्या। रेल्वेसह रस्ते मार्गानं कांदा मागवला जातो आहे। निर्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत नियमित आहे असं त्यांनी सांगितलं। जातीच्या आधारे आरक्षण देऊ नये त्याऐवजी आर्थिक निकषांवर द्यावं या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांच्या प्रतिनिधींची आज केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्याबरोबर चर्चा झाली। या प्रतिनिधींना पुन्हा

भेटणार असल्याचं नड्डा यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गेल्या शुक्रवारी रिझर्वेशन हटाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी नवी दिल्लीत जंतर मंतर इथं निदर्शनं केली होती. बिहारमध्ये सरकारी नोकरीतील रिक्त पदं तपासून भरतीसाठी अधिसूचना काढण्याचं आश्वासन बिहारचे शिक्षण मंत्री मिथिलेश तिवारी यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलं. सरकारी नोकर भरती प्रक्रिया पारदर्शी करावी आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न कालबद्ध रीतीने सोडवावे या मागणीसाठी आंदोलनकर्ते विद्यार्थी आज पाटणा इथं तिवारी यांच्या घरापाशी जमले होते. परिसरात पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली होती. गेल्या मंगळवारी मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराकडे हजारोंच्या संख्येनं जाणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना रोखताना पोलिसांना लाठीमार आणि पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करावा लागला होता. निदर्शनं करणाऱ्यांनी दगडफेकही केली होती. पंजाबमध्ये संपावर गेलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरची चर्चा मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांनी पुढे ढकलली आहे. महागाई भत्ता वितरित करावा, जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी कर्मचारी संपावर आहेत. मात्र संप मागे घ्यावा तरच चर्चा करता येईल असं मान यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमध्ये अचानक आलेल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 359 पोहोचली आहे तर आणखी हजारो जण अद्याप बेपत्ता आहेत. नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारनं आपले प्रयत्न गतिमान केले आहेत. 54 भारतीयांपर्यंत मदत पोहोचली आहे. पूरग्रस्त भागातली संचार व्यवस्था अद्याप विस्कळीत असून नेपाळला गेलेल्या 288 भारतीयांशी संपर्क होत नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. त्यात त्रिशुली विद्युत प्रकल्पावर काम करणाऱ्या 73 भारतीयांचा समावेश आहे. काठमांडूमधल्या भारतीय दूतावास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. पुरामुळे चीनमध्ये 200 भारतीय अडकले असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत असंही जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. दरम्यान नेपाळमध्ये महाराष्ट्रातले 114 पर्यटक अडकले असून त्यापैकी 53 जण सुरक्षित असल्याची माहिती मिळाल्याचं राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर नागपूरच्या 106 जण काठमांडूहून बसद्वारे बिहारमधल्या दानापूरकडे निघाले आहेत. हे सर्व लोक सकाळी नेपाळ भारत सीमेवर पोहोचतील. त्यांच्यासाठी दानापूरहून नागपूरपर्यंत रेल्वेची सुविधा करण्यात आली आहे. महापुरानं तडाखा दिलेल्या नेपाळच्या सहाय्यासाठी भारतानं 47 टनांहून अधिक मदत सामुग्री रवाना केली आहे. बचाव कार्य अधिक प्रभावीपणे होण्यासाठी भारत बेली पद्धतीनं पूल बांधून देणार आहे. चीनचे प्रधानमंत्री ली कियांग यांनी आज तिबेटमध्ये गुरॉंग शहराला भेट देऊन पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. नेपाळमध्ये काल अचानक आलेल्या महापुरासंदर्भात उपग्रहांनी घेतलेल्या फोटोंचं प्राथमिक विश्लेषण वैज्ञानिकांनी केलं आहे. बर्फ आणि दगडमातीचे अजस्त्र ढीग लेंडे नदीत कोसळून तिच्या प्रवाहात बांध तयार होऊन प्रवाह तात्पुरता अडवला गेला असावा. साचत जाणाऱ्या पाण्याच्या दबावानं हा बांध फुटून हे पाणी अतिवेगानं वाहत येऊन विनाशकारी ठरलं असण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. रसुवागडीच्या 20 किलोमीटर आधी ही हिम आणि भूस्खलनाची घटना घडल्याचं अंदाज आहे. चीनमधल्या वैज्ञानिकांकडून अधिक माहिती मिळवली जात असल्याचं नेपाळी अधिकाऱ्यांनी सांगितलं. नवीन दुचाकी गाड्यांचे ऑटोमॅटिक हेडलॅम्प केवळ पासिंग बीमवरच चालवणं अनिवार्य करण्यासाठी केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा करण्याचा केंद्रीय वाहतूक मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. रस्त्यावरच्या इतर वाहन चालकांना किंवा प्रवाशांना होणारा प्रखर प्रकाशाचा त्रास कमी करणं आणि दृश्यमानता सुधारणं हा यामागचा उद्देश आहे. 1 एप्रिल 2028 पासून हा नियम लागू होईल असं मंत्रालयानं याबाबतच्या मसुदा अधिसूचनेत म्हटलं आहे. AHO म्हणजे ऑटोमॅटिक हेडलॅम्प ऑन प्रणालीमध्ये वाहनाच्या सेटिंगनुसार हेडलॅम्प लो बीम किंवा हाय बीमवर चालू होऊ शकतो. या मसुद्यानुसार दुचाकींसाठी हेडलॅम्पच्या तीव्रतेची कमाल मर्यादा सरकारनं कमी केली आहे. कोलंबोत झालेल्या भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज 5व्या आणि शेवटच्या दिवशी श्रीलंकेनं दमदार फलंदाजी करत सामना अनिर्णित ठेवण्यात यश मिळवलं. कालच्या 290 धावसंख्येवरून आज एस दिनुषा आणि के नुवांता या जोडीनं खेळ सुरू केला आणि 7व्या गड्यासाठी 112 धावांची भागीदारी करत धावसंख्या 330 नेली. सोनल दिनुषानं नाबाद 133 धावा केल्या. दोन्ही डावात शतक झळकावणारा
सोनल दिनुषा सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला असल्यानं ही मालिकाही भारतानं 1-0 अशी जिंकली.

0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. कारकीर्द आणि व्यवसायासाठी क्रीडा क्षेत्र हा देशात उत्तम पर्याय म्हणून समोर आल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. कांद्यांच्या वाढत्या दरांना दलाल जबाबदार असल्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा आरोप. नेपाळ महापुरातल्या मृतांची संख्या 359 वर. राज्यातले 106 पर्यटक भारताच्या दिशेनं रवाना. आणि भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश. भारतानं 1-0 मालिका जिंकली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आप सुन रहे हैं विविध भारती. चित्रलोक कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.